0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. शुभ दिन आयो रे आरजे शुभांगी सोबत. आज 19 जुलै हा दिवस भारताच्या आर्थिक इतिहासात आणि बँकिंग क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवणारा दिवस मानला जातो, बँक राष्ट्रीयकरण दिन. 19 जुलै 1969 रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातल्या 14 मोठ्या व्यावसायिक बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. या ऐतिहासिक निर्णयामुळे बँकांचे दरवाजे केवळ श्रीमंतांसाठी न राहता देशातील शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं झालं. भारताच्या आर्थिक विकासाला गती देणारा हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आजचा दिवस भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची पहिली ठिणगी टाकणाऱ्या महानायकाच्या आणि क्रिकेट जगातील एका सुप्रसिद्ध आवाजाच्या जन्माचा साक्षीदार आहे, क्रांतीवीर मंगल पांडे. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अग्रदूत आणि महानायक, इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध आणि गायीची आणि डुकराची चरबी लावलेली काडतूसं वापरण्यास नकार देऊन त्यांनी पुकारलेले बंड भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. त्यांच्या या बलिदानाने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. हर्ष भोगले, भारतीय क्रिकेट समीक्षक आणि जगप्रसिद्ध समालोचक म्हणजेच कॉमेंटेटर, ज्यांना जगभर क्रिकेटचा आवाज म्हटलं जातं. अत्यंत अभ्यासपूर्ण, रंजक आणि सोप्या भाषेतील समालोचनानं त्यांनी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. आजच्याच दिवशी आपण हिंदी साहित्यातील आणि संगीत जगतातील एका अत्यंत आदरणीय कवीचं स्मरण करतो, गोपालदास नीरज. हिंदी साहित्यातील महान कवी आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गीतकार, कारवां गुजर गया, लिखे जो खत तुझे आणि ए भाई जरा देख के चलो यासारखी अनेक अजरामर आणि अर्थपूर्ण गाणी त्यांनी चित्रपटसृष्टीला दिली. 2018 आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. श्रोते हो, मातृभूमीचं रक्षण करणं आणि तिची सेवा करणं हे केवळ आपलं कर्तव्यच नाही, तर तो आपल्या जगण्याचा सर्वोच्च अधिकार आणि गौरव असला पाहिजे. आणि आजची बोधकथा, 1857 सुमारास बराकपूरच्या छावणीत भारतीय सैनिकांमध्ये प्रचंड असंतोष होता. इंग्रज अधिकारी भारतीय सैनिकांवर अन्याय तर करत होतेच, पण त्यांनी गाय आणि डुकराची चरबी लावलेली काडतूसं वापरण्याची सक्ती केली होती, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांच्या सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. सर्व सैनिक मनातल्या मनात चिडले होते, पण इंग्रजांच्या कडक शिस्तीमुळे आणि शिक्षेच्या भीतीने कोणीही उघडपणे बोलत नव्हतं. त्या छावणीत मंगल पांडे नावाचा एक तरुण आणि बाणेदार सैनिक होता. त्यांनी विचार केला, जर आपण आज अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही तर इंग्रज आपल्याला कधीच माणूस समजणार नाहीत. 29 मार्च 1857 रोजी जेव्हा त्यांना ती काडतूसं वापरण्यास सांगण्यात आलं, तेव्हा मंगल पांडे एक पाऊल पुढे आले आणि त्यांनी उघडपणे इंग्रज अधिकाऱ्याचा आदेश नाकारला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं, भीती सोडा आणि आपल्या स्वाभिमानासाठी उभे राहा. त्यांच्या या एका धाडसी पावलामुळे संपूर्ण छावणीत क्रांतीची ठिणगी पडली. जरी इंग्रजांनी त्यांना अटक करून फाशी दिली, तरी त्यांनी लावलेली ती स्वातंत्र्याची ज्योत संपूर्ण देशात पसरली. श्रोते हो, बदल घडवण्यासाठी किंवा अन्यायाचा सामना करण्यासाठी शेकडो लोकांच्या घोळक्याची गरज नसतेच. गरज असते ती फक्त पहिलं पाऊल टाकणाऱ्या एका धाडसी माणसाची. जर तुमच्यात सत्याची आणि योग्य गोष्टीची बाजू घेण्याचं धाडस असेल, तर तुमचं एक पाऊल इतिहास बदलू शकतं. आजचा हा 19 जुलैचा दिवस आपल्याला मंगल पांडे यांच्याकडून स्वाभिमानाची आणि कवी नीरज यांच्याकडून शब्दांची ताकद शिकवतो. खरी शुभदा कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या मनात असते. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. नमस्कार.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: रामकृष्ण हरी. नवीन वाक्याला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा आधीच्या वाक्याला योग्य ठिकाणी पूर्णविराम कुठे द्यावा लागतो हे आपण शिकतो. आयुष्याचंही काहीस असंच आहे. काही गोष्टींना योग्य वेळी पूर्णविराम दिला की पुढच्या गोष्टी खऱ्या अर्थाने जगता येतात. त्यासाठी हवा असतो संयम. डोकं शांत ठेवू तर निर्णय चुकणार नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटणार नाही. म्हणतात की भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती. आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागविणे हीच खरी संस्कृती आणि सृजनशीलता होय. राम.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
4: नमस्कार श्रोतेहो. आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो. वास्तविक त्या शरीरात आपण राहतो. आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे. शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते. त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो. तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही. मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे. शरीराला जसे रोग पोखरतात तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्यापायी जीव हैराण होतो. आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे.

0: 19 જુલાઈ શ્રીરામ સમર્થ બ્રહ્મચૈતન્ય મહારાજ મુંદોલેકર એનજી પ્રવચને સાધનાથી ચાર અંગે મી જેવા ભજન કરીત અસે ત્યાવેળેસ મી અને દેવ યાંચ્યાશિવાય મલા કોણી દિસત નસે તસેચ તુમ્હાલા ભાવે અશી માઝી ઈચ્છા આહે આણી તસે તુમ્હાલા હોઉ શકેલ મ્હણૂનસ હે મી સાંગતોય પ્રપંચાત વાગત અસતાના પ્રત્યેકાને અંતર્મુખ હોઉન આપલે દોષ કાય આહે ते हुडकून काढावे आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणाकडे किंवा दोषांकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते हे चुकते. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नये आणि परनिंदा करू नये. रोज निंदण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असे तुम्ही करीत जा म्हणजे 3 महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध होण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे. अशावेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवले आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संघ घडेल. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असे समजावे. त्यांनी 4 गोष्टी करायला सांगितल्या आहेत. 1, निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी, त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. 2 गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो, सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. 3 गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे, त्याचे महत्त्व फार आहे. 4 गोष्ट म्हणजे भगवान नामस्मरण अखंड ठेवणे. परमात्मप्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली अशी इच्छा का असावी? गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरु आज्ञे पडते, दुसरे त्याला साधनच नसते, तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानीमनीही येत नाही. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत. त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय. भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे.
2: राम

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू. पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध, आपलं सगळं ब्रह्मदर्शन पार कुठल्या कुठे लोपून जातं. मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो. एखादा धसमुसळा येतो, मला धक्का मारतो, मी रस्त्यावर उतरणा पडतो, झालं. माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन, प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं. मी झटकन उठतो, दातोटखात मूठ आवळतो, वगैरे वगैरे. संपलं ब्रह्मदर्शन, तत्क्षणी मी पिसाळतो, मला सगळ्याचा विसर पडतो, मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो. अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करायला हवं. प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे. सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा, सर्वत्र ब्रह्मदर्शन करा. न्यू टेस्टमेंटमध्ये, बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी याबाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का? आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं. अडचण तिथेच आहे, तिथेच घोडं पेंड खातं. इसाप नीतीमधली ती काळवीटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच. एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला, बघ मी किती बलवान आहे, माझ्या डौलदार डोक्याकडे बघ, माझे सगळे अवयव बघ कसे बळकट आणि भरदार आहेत, आणि किती वेगाने धावू शकतो मी. कर्मधर्म संयोगानी एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. बस ताबडतोब त्याने धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला. तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं, तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात, मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात, हे कसं काय? त्यावर त्या काळवीटाने उत्तर दिलं, होय पोरा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो. आमची ही अशीच दशा आहे. आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो, आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं, आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो, पण काय, कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री भुंकू लागताच आपली दशा हुबेहूब त्या इसाप नीतीतल्या काळवीटासारखी होऊन जाते. प्रश्न असा आहे की असंच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग? अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे, फार मोठा उपयोग आहे, आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतच लाभतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य, या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं, मग त्यावर मनन चिंतन करायला हवं, आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं, त्याचा ध्यास घ्यायला हवा. प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो. भूमीवर सरपटणारी यक्कश्चित अळी सुद्धा ते निळं आकाश बघत असते, पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे. आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं, पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो. आपल्या सगळ्या आदर्शांचं, आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे. ते खूप खूप दूर असतात, यात काही संशयच नाही, पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे, तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे. आपलं ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा. दुर्दैवानी या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चाचपडत असतात. समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर 1000 चुका करेल तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल. म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे, आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे, इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे, आपल्या मेंदूत भिनला पाहिजे, आपल्या नसानसात भिनला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे, आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे, आपल्या रोमरंध्रात शिरला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल. हृदय पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते, आणि हृदय पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात. विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे, तीच आपल्याला पुढं नेत असते. आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका, दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा, महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे, ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं. अपयशांखेरीज जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीणं जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय? या धडपडीची, या चुकांची, अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी माणूस होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. हजार वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा, आणि हजारही वेळा अपयशी झालात तर फिरून एक वार कंबर कसून प्रयत्न करा. मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वानुभूती भगवत दर्शन.

0: शेतकरी बंधूंनो, लिंबू या फळपिकाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्त्व आहे आणि रोजच्या जीवनामध्ये लिंबूचं सेवन करावं ते आरोग्याला हितकारक आहे असं आपण नेहमी आरोग्याच्या दृष्टीने वाचतो ऐकतो. त्यामुळे लिंबूचं आरोग्यदृष्ट्या असणारं महत्त्व आणि रोजच्या जीवनामध्ये त्याचा होणारा वाढता वापर यामुळे लिंबूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी यायला लागली. लिंबूचं उत्पादन घेताना बहुतांश शेतकरी, काही शेतकरी मृगबहार घेतात, काही शेतकरी आंब्याबहार घेतात, तर काही शेतकरी हस्तबहार घेतात. परंतु उत्पन्नाच्या दृष्टीने जर बघितलं तर लिंबू या पिकामध्ये हस्तबहारापासून जी ज्याची फळांची काढणी, हस्तबहाराची काढणी ही साधारणतः उन्हाळ्यामध्ये होते आणि उन्हाळ्यामध्ये होता कारणामुळे उन्हाळ्यामध्ये लिंबूला चांगले भाव मिळतात. बाजारपेठेत चांगले भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखं असतं, त्यामधून चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकतं. परंतु हस्तबहाराचा लिंबू कसा घ्यावा, त्याचं बहाराचं व्यवस्थापन कसं करावं आणि हस्तबहाराचा लिंबू घेऊन त्यापासून दोन पैसे कसे वाढवावे याबद्दल बहुतांश शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दल संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे ते हस्तबहाराचं उत्पादन घेऊ शकत नाहीत. परंतु शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहे की या लिंबूच्या बागेतून हस्तबहार व्यवस्थापन करून हस्तबहाराचं लिंबूचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं यावर आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, हस्तबहार घ्यायचा असल्यास लिंबू बागेमध्ये शक्यतोवर मृगबहाराची जी काही फळं आलेली असतील आपल्या बागेत ते काढून टाकावी, किंवा फळं वटाण्याच्या आकाराची क्षमता असताना इथे पाहून 600 PPM संजीवकाची 600 PPM म्हणजेच 600 मिली इथे पाहून 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. तसंच बागेला सायकोसिल, जे आपण बाजारामध्ये लिहोसिन या नावाने बघतो ऐकतो, ते 1000 PPM म्हणजेच 1000 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. आणि ही फवारणी बागेमध्ये ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात, अशा सप्टेंबरच्या दुसऱ्या 15 आठवड्यात अशा 2 फवारण्या कराव्या. त्यानंतर बागेला साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पाण्याचा ताण द्यावा आणि पाण्याचा आणि ताणाच्या काळात ॲस्कॉर्बिक ॲसिड 50 PPM म्हणजेच 50 मिली 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची मिलीग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची फवारणी करावी. त्यानंतर ऑक्टोबरच्या 2 आठवड्यात झाडांना वाफे तयार करून प्रति झाड म्हणजे प्रत्येक झाडाला सर्वसाधारणपणे 300 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद आणि 300 ग्रॅम पालाश या रासायनिक खतांची मात्रा देऊन ओलीस सुरू करावं. तर उरलेला अर्धा नत्र म्हणजेच 300 ग्रॅम 1 महिन्यांनी, जेव्हा संत्र्याची फळं ही वाटाणा एवढी असतात, अशा परिस्थितीमध्ये आल्यानंतर 1 महिन्यांनी द्यावी. अशा प्रकारे बागेचं व्यवस्थापन केल्यास शेतकरी बंधूंनो प्रति झाडाला साधारण 2000 ते 3000 फळे मिळून हेक्टरी सर्वसाधारणपणे 25 ते 30 हजार रुपये कमीत कमी, अर्थात त्याचा भाव चांगला मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याहीपेक्षा जास्त उत्पादन या लिंबूच्या हस्तबहारापासून मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण आपल्या लिंबू बागेचं हस्तबहाराचं व्यवस्थापन करा आणि त्यापासून चांगलं असं भरघोस उत्पन्न मिळवा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सुख पाहुनी गात्रीची गळती माझी होतसे तोंड कोरडे शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती गांडीव नटिके हाती सगळी जळते त्वचा न शकेची उभा राहू मन हे भ्रमले जसे कृष्णा मी पाहतो सारी विपरीतची लक्षणे कल्याण न दिसे युद्धी स्वजनास वधूनिया नको जय नको राज्य नको तमजती सुखे राज्ये भोगे मिळे काय किंवा काय जगुनिही ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हिती सजले तेची युद्धास धना प्राणास सोडुनी आजे बाप मुले नातू आमुचे दिसती इथे सासरे मेहुणे मामे संबंधी आणि हे गुरु न मारू इच्छितो ह्यांस मारितील जरी मज विश्व साम्राज्य सोडीन पृथ्वीचा पाडतो किती ह्या कौरवांस मारुणी कायसे आमुचे प्रिय अत्याचारी जरी झाले ह्यांस मारुणी पापची म्हणूनी घात बंधूंचा आम्हा योग्य नवेचितो आम्ही स्वजन मारुणी सुखी भावे कसे बरे लोभाने नासली बुद्धी त्यामुळे हे न पाहती मित्रद्रोही कसे पाप काय दोष कुलक्षयी परी हे पाप टाळावे आम्हा का समजू नये कुलक्षयी महादोष कृष्णा उघड पाहता कुलक्षये लया जाती कुल धर्म सनातन धर्मनाशे कुळी सर्व अधर्म पसरे मग अधर्म माजतो तेव्हा भ्रष्ट होती कुल स्त्रिया स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण संकर संकरे नरका जाय कुलघ्ना सहते कुळ पितरांचा अधपात होतसे श्राद्ध लोपुनी ह्या दोषांनी कुलघ्नांच्या होऊनी वर्ण संकर जातीचे बुडती धर्म कुळाचेही सनातन ज्यांनी बुडविले धर्म कुळाचे त्यांस निश्चित नरकी राहणे लागे आलो ऐकत हे असे अरे रे केवढे पाप आम्ही आरंभिले असे लोभे राज्य सुखासाठी मारावे स्वजनास जे त्याहुनी शस्त्र सोडोनी उगाराहीन ते बरे मारोत मग हे युद्धी शस्त्रांनी मज कौरव संजय म्हणाला असे रणात बोलूनी शोका वेगांत अर्जुन धनुष्य बाण टाकूनी रथी बैसुनी राहिला अध्याय पहिला समाप्त.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
2: ग्राम गीता चिंतन भाग 46. तीन गुरुपैकी आई वडिलांचं कर्तव्य किती महत्वाचं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर या भागाचं चिंतन करत असताना श्यामची आई या पुस्तकातून साने गुरुजी लिहितात की एके दिवशी स्नान झाल्यानंतर श्याम आपल्या आईला म्हणतोय अर्थात साने गुरुजी की आई माझं अंग ओलाय पाय ओले मी आता जमिनीवर पाय देणार नाही कारण माझ्या पायाला जमिनीवरची घाण लागेल. तेव्हा श्यामच्या आईनी आपला पदर पसरला आणि बोलायला लागली बाळ या माझ्या पातळाच्या पदरावर तुझे दोन्ही पाय त्याला घाण लागता कामा नये पण श्याम एक गोष्ट महत्वाची दुसरीही लक्षात ठेव की तुझ्या मनाला देखील वाईट वागणुकीची व्यसनीपणाची खोटं बोलण्याची चोरी करण्याची घाण कधीही लागू देऊ

0: कोर्स तेव्हा आजच्या युगासाठी वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ऋषिकालीन स्वावलंबी शिक्षणाचा प्रयोग स्वतः गुरुकुंज आश्रमात केला. शिक्षणाचा वेळ सोडून विद्यार्थी काम करायचे, त्याचे त्यांना पैसे मिळत, त्यातून त्यांनी शिक्षणाचा खर्च चालवायचा आणि विद्यार्थी सहज तो खर्च चालवत असत. येथील आयुर्वेदिक श्री गुरुदेव आयुर्वेदिक दवाखान्याचा पाया देखील स्वावलंबी शिक्षणाचे विद्यार्थ्यांनी खोदला. त्याचे पैसे स्वतः वंदनीय महाराजांनी त्यांना दिले. तेव्हा आपल्या कष्टाचे स्वावलंबी शिक्षणाची भूमिका असताना जे चार पैसे मिळाले त्याचं स्वाभिमान त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आणि केवढं त्यांना मिळालं हे त्यांच्या तोंडून ऐकण्यात समाधान वाटतं. तेव्हा वंदनीय राष्ट्रसंतांचे स्वावलंबी शिक्षण प्रयोगातील तेव्हाचे वंदनीय महाराजांचे सहवासातील त्यांचे खाजगी सचिव आज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस आहेत. विविध क्षेत्रात अनेक विद्यार्थी प्रामाणिक सेवा देत आहेत. ते शालेय अध्यापक व आध्यात्मिक आचार्य वंदने राष्ट्रसंतांचे सुसंस्कारात घडलेत. हे प्रयोग शालेय क्षेत्रात सर्वत्र व्हावेत यासाठी प्रथम विद्यार्थ्यांना भजनातून वंदने महाराज संदेश देतात. जगसील कसा तू सांग गड्या, उद्योगची करणे नाही तुला, फिरतोस रिकामा दिवस भरी, मग कोण घरी ठेवील मुला, या तरुणपणी अति आडसहा, व्यभिचार कराया लावितसे, व्यसनाधीन माणूस पाप करी, मग चोरी कराया जात खुला, जगसील कसा तू सांग गड्या, उद्योगची करणे नाही तुला, जी गुंड उनाड मुले असती, भुलवोनी तुला फसवितील ना, असलास जरी पदवी धर तू, मग लोक कसे म्हणतील भला. अशा पद्धतीने सर्वांना सर्व स्तरातून ही दृष्टी मिळावी यासाठी गुरुकुंज आश्रमात ग्राम गीता जीवन विकास परीक्षा विभाग निर्माण करून परीक्षा घेतल्या जात. हजार विद्यार्थी मुलं मुली या परीक्षेला बसतात. हे सगळं शालेय शिक्षण सांभाळून या संबंधाने शिक्षण क्षेत्रासाठी वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथातून सिद्धांत लिहितात. कोठेही मुलांना लहानपणी व्यसने लागू न द्यावी कोणी, लागताची घ्यावी झाडणी शिक्षका पालकांनी, नाही तरी एक कल्ली शिक्षण घेऊन वृत्ती केली, आपण फसोनी दुसऱ्यांची फसविली, मुले बाळे ऐसे नवो, म्हणे मी शिक्षण कारी लागलो, पवित्र गुरुजी मुलांचा झालो, परी व्यसनांचा दा अवतार बनलो, म्हणून मना धिक्कारीना, मुलास म्हणे सन सदवर्तनी रहा, आपण बिडी पिण्यात वाजवी दहा, मग उष्णतेने बोलतो पहा, साजरा रेलगाडी परी, ओळखोनी गावाची जबाबदारी, शिक्षक जिव्हाळ्याने काम करी, तरीच गाव होय स्वर्गपुरी, न पडे जरुरी कोणाची, घरी दारी उत्तम पाठ मिळे, जे जे पाहिजे ते ते कळे, तरीच गुरुजनांचा आशीर्वाद फळे, काम केल्या विकासाचे जीवन विकासाचे शिक्षण, गावीच असावे सर्व संपन्न, आपुल्याची ग्राम रचनेचे आयोजन शोभवाया शिकवावे, पाठशाळा असावी सुंदर, जेथे मुली मुले होती साक्षर, काम करावयाशी तत्पर, शिकती जेथे प्रत्यक्ष, सुंदर गाणे बोलणे वागणे, टाप टिपीने घरी राहणे, आपले काम आपण करणे शिकवावे तया, ऐसे करिता होईल प्रगती, मुले उत्तम विद्यार्थी बनती, थोर थोर उद्योग धंदे ही शिकती, पुढे पुढे विद्यार्थी कार्याने सुरुवात करी, त्यातची गणित शास्त्रादी सावरी, नाही तरी वाचन पठनची परोपरी, काही करवेना अंगाने, म्हणून अभ्यासा बरोबरी सक्रिय करू द्यावी तयारी, मुलगा सर्व कामे करी जीवनाची आपुल्या, तो पुढे जात दिसे निष्णात, त्या विद्येचा घेऊ द्यावा अंत, होऊ द्यावे अभ्यासे संशोधनात गर्क त्याला, ऐसे जीवन आणि शिक्षण याचे साधावे गठबंधन, प्रथम पासूनची सर्वांगीण शिक्षण द्यावे तारतम्ये, जीवनाचे प्रत्येक अंग शिकवावा महत्वपूर्ण उद्योग, काम करावयाची चांग लाज नसावी विद्यार्थ्या, मुलगा वरोनी दिसे शिक्षित, काम करताही दिसे निष्णात, कामाची लाजची नाही जात जन्मास आली, करीतो शेताचे निंदन, उपन्ने उतारी नांगरण, शेन काढावया सही उत्सुक मन, दिसे जयाचे सर्व तऱ्हेचा उद्योगधंदा, कराया लागला मुलगा छंदा, वाढला अभिमान गावाचा बंदा, तयार झाला म्हणून या, ऐशी घ्यावी गावे काळजी, मुलांच्या अज्ञानपणा माझी, तरीच गावाचा उत्कर्ष सहजी होईल तेने, अवधी धरला 18 वर्षाचा, पांग फेडील हजारो पिढ्यांचा, नमुना बनेल उत्तम गावाचा विद्यार्जने, जीवनाचे उज्ज्वल अंग, मुले शिकतील होणी दंग, वाढेल गावाचा राग रंग, म्हणाल तैसा, आजचे सान सान बाल उद्या तरुण कार्यकर्ते होतील, गावाचा पांग फेडतील उत्तमोत्तम गुणांनी, म्हणोनी म्हणतो बालधन ठेवा गावकऱ्यांनो जपून कोण सांगेल निघतील रत्न किती गावी ईश्वराचे जन्म देणे आई बापास निमित्त करणे विद्यागुरुचे शिकवणे भाग्य बने गावाचे कितीक होतील सेवाभावी कित्येक चतुर कला वैभवी उद्योगधंद्यांनी रंगवी ग्रामाशी आपुल्या कित्येक निर्मितील यंत्रागार कित्येक होतील इतिहासकार कित्येक होतील सल्ला चतुर गावी आपुल्या कित्येक होतील न्यायाधीश कित्येक काव्य सृष्टीचे ईश कित्येक पिकवितील शेतीस नवनव्या शोधांनी कित्येक होतील राजकारणी कित्येक होतील तत्वज्ञानी कित्येक देतील भूषण मिळवणी क्रीडांगणी क्रीडांगणी गावाशी कित्येक संत उपदेशक कित्येक वीर संरक्षक कित्येक व्यापार निपुण सेवक हर कामी ऐसे ऐसा हा साजेल गाव संच सर्व गुणांचा आदर्श उच्च कोणी न दिसेल जीव नीच आपुल्या गावी संस्कारे गावाचे राज्य गावची करी कोणाचीच न चाले हुशारी आमुचे आम्हीच सर्वतोपरी नांदू गावी प्रेमे सर्वची करू सेवा जेने सर्व गावाची लाभ भरवा मग ऐसा कोण उरेल ठेवा जो न लाभे खेड्या माझी खेड्यात उपजले ज्ञानेश्वरादी काय उनी त्यांची बडबुद्धी श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी हालवी सूत्रे खेड्यातुनी म्हणून मित्र हो ऐका निश्चिती गावीच मुलांचे शिक्षण घ्या हाती पांग फिटेल जन्मजाती सुखी होतील सकळ जन आणि म्हणून ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे मागासलेला जीव असेल तोही ज्ञानार्जनाचा अधिकारी आहे दान अनेक प्रकारचे आहे धनदान भूदान न्यायदान गोदान अन्नवस्त्रदान श्रमदान या सर्वात विद्यादान ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे एकाने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खोल पाण्यात उडी घेतली दुसरा धावून आला आणि त्याला वाचवलं विचारलं की बाबा रे अचानक पडला की का उडी टाकली तुला पोहणं वगैरे तर काही नाही तेव्हा तो म्हणाला की मी मुद्दाम उडी टाकली आहे जगण्यात काही अर्थ नाही माझ्या मी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी घेतली आहे तो म्हणाला का अरे एवढे कष्ट करूनही पोटभर मिळत नाही तेव्हा त्या भल्या माणसाने त्याला पाण्यातून काढलं म्हणजे त्याला प्राण दान दिलं एवढ्यानंही जीवनाचं भागणार नाही मग त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली किती दिवस खाऊपिऊ घालणार महिना दोन महिने वर्ष दोन वर्ष जीवनभर कोणीही कोणाला तसं अन्नपाणी देणार नाही ते या अन्नदानानंही त्याचं भागणार नाही तर जीवन जगण्याचं त्याला ज्ञानच द्यावं लागेल या अर्थाने ज्ञानदान सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणून या ठिकाणी हा भाग संपला
1: शिक्षण माहिती ज्ञान मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच
2: श्रोते हो नमस्कार आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कृत विभाग मुजे महाविद्यालय स्वायत्त जळगाव आणि साहित्य भारती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम आता आपण ऐकूया विषय कालिदास साहित्यातील लालित्य अतिथी श्री सुहास देशपांडे ज्येष्ठ समीक्षक तेव्हा ऐकूया हा विशेष कार्यक्रम
3: आलेली सर्व पाहुण्यांचे एकदा आपण जोरदार नाण्यांच्या गजरात स्वागत करूया आपण आजच्या या आज सर्वांना माहितीच आहे की मूळजी जेठा महाविद्यालय स्वायत्त आणि त्यातील संस्कृत विभाग व साहित्य भारती जळगाव यांच्या वतीने आपण कालिदास जयंती कालिदास दिन साजरा करीत आहोत तर सर्वप्रथम मंगलाचरणाने आजच्या या कार्यक्रमाला प्रारंभ करू आपण सर्वांनी हात जोडून बसायचं आहे हरि ओम स्वस्तिरिंद्रो वृद्धश्रवा स्वस्तिनः पूषा विश्ववेदा

0: शांति शांति शांति या मंगलाचरण अंतर आपण सर्वांनी मी पाहुण्यांना विनंती करणार आहे व सर्व अतिथींना की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करावे. कालिदासाच्या प्रतिमाची पूजा अर्चन करावे. अद्य कालिदास दिनम भवन्तः सर्वे जानन्ति यत् कालिदास नाम यदा आगच्छति तदा संस्कृत भाषायाः अपि नाम आगच्छति. कालिदासस्य नाम आगच्छेत् संस्कृत भाषायाः न आगच्छेत् इति समीचीनं न भवति. तर्हि अद्य वयं कालिदास दिनम् आचरामः. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करीत आहे आमच्या महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख प्रोफेसर भाग्यश्री भगवतकर महोदयांना. त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे.
1: सर्वांना नमस्कार. खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचं महाविद्यालय आणि स्वायत्त महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि साहित्य भारती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण हा कालिदास जयंतीचा कार्यक्रम घेत आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवीन अंजिक प्राचार्य केतन नागरे सर, प्रमुख वक्त्या म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत देशपांडे सर आणि साहित्य भारतीचे अध्यक्ष सुभाष महाले सर आणि प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रांताचे माननीय शशिकांत घासकवडी सर आणि आपले माजी प्राध्यापक आपल्या महाविद्यालयाचे शरदचंद्र छापेकरजी आज पण ते आपल्याला उपस्थित झाले आहे आपल्यामध्ये. आपण सर्वांचं स्वागत करूया विभागाच्या वतीनं. तद्वतच जळगाव जिल्ह्यातील पौर जनसन्माननीय ज्या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील मी विभागाच्या वतीनं स्वागत करते. साहित्य भारती आणि संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या काही वर्षांपासून आपण हे कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित करतो. त्यानिमित्तानं एक साहित्यिक मेजवानी जळगावकरांना आणि त्या विद्यार्थ्यांना देखील सहजपणे प्राप्त होते. या संस्कृत विभागाची परंपरा म्हणजे जेव्हापासून स्थापना आहे या महाविद्यालयाची तेव्हापासून संस्कृत विभाग कार्यरत आहे 1945 पासून आणि हा विभाग सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी घेत असतो. विभागाद्वारा 2-3 मोठ्या कॉन्फरन्सेस परिषदांचं आयोजन देखील केलं होतं 1990 मध्ये, 2000 मध्ये आणि 2011 मध्ये परिषदांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी बरीच मान्यवर मंडळी या आपल्या परिसरामध्ये आली होती. संस्कृत विभागाद्वारे दरवर्षी संस्कृत सप्ताह, संस्कृत दिन असे कार्यक्रम सातत्याने केले जातात. संस्कृतचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी म्हणून शाळेसाठी देखील आम्ही एक उपक्रम करतो. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी देखील एक स्पर्धा आम्ही ठरतो याची कल्पना आम्हाला खरं छापेकर महोदय ज्यावेळेला महाविद्यालयात तेव्हा नवीन नवीन मी लागले होते तेव्हापासून आम्ही ही स्पर्धा घेतो. ही सगळी कल्पना सरांची होती आणि त्यानिमित्तानं शाळेतल्या मुलांना हा परिसर बघायला मिळतो अशा संस्कृत विभाग कार्यरत आहे हे माहिती होत. आपल्या विभागामध्ये BA MA आणि PhD संशोधन केंद्र देखील आहे. त्यामुळे PhD सध्या आमच्याकडे 10 विद्यार्थी संशोधन करत आहेत आणि 2 विद्यार्थी त्यातून बाहेर देखील पडले आहेत. आपण कोणी देखील इच्छुक असाल तर निश्चितच संस्कृत भाषा घेऊन आपण शिकू शकता. MA ला देखील आपण ऍडमिशन घेऊ शकता आपली आवड असेल तर. आणि साहित्य समृद्ध आहे. कालिदास सगळ्यांना माहिती आहे. कालिदासाविषयी देशपांडे सर विस्तृत बोलणार आहेत त्यामुळे मी आज काही कालिदासाविषयी बोलणार नाही पण या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा एवढं बोलून मी माझ्या वाणीला विनंती करते. धन्यवाद.
0: सज्जन हो कालिदास इत्युक्ते अभिज्ञान शाकुंतलम, कालिदास इत्युक्ते मेघदूतम, कालिदास इत्युक्ते रघुवंशम, कालिदास इत्युक्ते मालविकाग्निमित्रम, कालिदास इत्युक्ते संस्कृतम संस्कृतम संस्कृत. कालिदास म्हटल्यावर आपल्याला संस्कृतची आठवण येणे स्वाभाविकच आहे आणि यायलाच पाहिजे. कारण कालिदास फक्त संस्कृतचा प्रतीक नाही, कालिदास फक्त भारतीयतेचा प्रतीक नाही, तर तू भारतातल्या जेवढ्या ज्या काही भाषा आहेत, मग त्या मराठी असू द्या, कन्नड असू द्या, तमिळ असू द्या, गुजराती असू द्या, सर्व भाषांचे प्रतिनिधित्व ते करतात. कारण सर्वांचे साहित्य उपसाहित्य आपल्याला कालिदासाबद्दल सापडतो. कालिदासाबद्दल आपल्याला खूप काही ऐकायला मिळणारच आहे. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्यांचं आपण सर्वात अगोदर स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे नूतन प्र प्राचार्य आदरणीय प्रोफेसर केतन नारखेडे सर आपल्यामध्ये विद्यमान आहेत. एकदा आपण सर्वांनी साऱ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आणि मी संस्कृत विभाग प्रमुख आदरणीय भगतकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं, ग्रंथ भेट देऊन सरांचं स्वागत करावं. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय श्री सुहासजी देशपांडे सर. त्यांचं स्वागत मी स्वतः करीत आहे. अर्थात

0: यानंतर आज खरंच आपलं सौभाग्य आहे की आज आपल्यामध्ये साहित्य भारती महाराष्ट्र प्रांताचे कार्याध्यक्ष आदरणीय शशिकांत दादा उपस्थित आहेत. मी साहित्य भारतीचे प्रांत मंत्री डॉक्टर विजय लोहार सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आज आणखी आपला विशेष सौभाग्य म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक म्हणायला मला आवडेल, कारण ते जरी वाणिज्य विषयातले असले तरी ज्येष्ठ साहित्यिक आहे आणि जरी स्वास्थ्य त्यांचं मध्ये गडबड आहे पण तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले आणि आपलं कर्तव्य आहे. मी साहित्य भारतीचे आमचे सदस्य पुरुषोत्तम महाजन सरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय उपप्राचार्य छापेकर सरांचं स्वागत करावं. माजी प्राचार्य आणि साहित्य भारतीचे जिल्हा प्रमुख म्हणून खूप मला वाटते 4-5 वर्षापासून आणि इतर अनेक संस्थांचे ते प्रभारी आहेत, कार्य सांभाळत आहेत आणि आजही आपण खास सर्व मिळून जे ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे आमचे प्राचार्य महाले सर त्यांचे आपण स्वागत करूया. मी विनंती करतो आमच्या दिदींना की त्यांनी आदरणीय प्राचार्य महाले सरांचं स्वागत करावं. खरं म्हणजे आम्ही सर्वच कार्यकर्ते आहोत आणि या कार्यकर्त्याच्या माध्यमाने आम्हाला आशीर्वाद भेटत राहतो दिदींचाही. आणि खरं म्हणजे साहित्य भारती या संस्थेसाठी एक महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की पूर्ण जिल्ह्यातून एकमात्र किंवा पूर्ण महाराष्ट्रातून ज्या काही महिला प्रतिनिधी आहेत त्यापैकी एकमात्र प्रतिनिधी आज आपल्याकडे उपस्थित आहेत आणि आपल्या आपण सर्वजण त्यांना ओळखतो. आपण सर्वजण त्यांचं खूप ऐकलेलं आहेत आकाशवाणीच्या माध्यमाने. अशा आमच्या सर्वांच्या दीदी शर्मा दीदी त्या उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत मी स्वतः करते. लोक आहेत त्यांनी तर ऐकलेलं. स्वागत समारंभ येथे थांबूया आपण आणि मी विनंती करतो सर्वात अगोदर साहित्य भारती महाराष्ट्र प्रांताचे कार्याध्यक्ष आदरणीय शशिकांत घासकडवी दादा की त्यांनी आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करावे. आदरणीय
1: आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय प्राचार्य नारखेडे सर, साहित्य भारतीचे जिल्हाध्यक्ष सुभाष महाले सर, माननीय छापेकर सर, भागवतकर मॅडम आणि आमचे मित्र सुहासजी देशपांडे, हे उपस्थित सर्व मान्यवर आणि विपंच. खरं म्हणजे अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती ही संघटना जळगावकरांसाठी सुपरिचित झालेली आहे, कारण गेल्या 5-6 वर्षापासून जळगावमध्ये सातत्यानं कार्यक्रम होत आहे. कालिदास जयंतीचा कार्यक्रम हा महाराष्ट्र प्रदेशामध्ये आज सर्वत्र साजरा केला जातो. काल, आज किंवा या आठवड्यामध्ये असे काही कार्यक्रम हे साहित्य भारतीच्या एकूण कामाचा परिचय देणारे असे कार्यक्रम आहे, कारण साहित्य भारती किंवा अखिल भारतीय साहित्य परिषद असेल याचं काम जेव्हा 1966 साली सुरू झालं त्यावेळी त्याचं अधिष्ठान काय असावं असा जेव्हा विचार करण्यात आला त्यावेळी आमची भारतीय साहित्य परंपरा हे आमच्या कामाचं अधिष्ठान आहे. कारण साहित्य क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे साहित्य निर्माण झाले, त्याचे पुन्हा अनेक प्रकाराने विगतवारी पण झाली, आजही ती प्रक्रिया अखंडपणे सुरू आहे. पण ह्या सगळ्याचा मूळ आधार जो आहे तो म्हणजे आमची भारतीय साहित्य परंपरा. अगदी महर्षी व्यासांपासून ही सुरू होते. वेद, उपनिषद, उपवेद, अनेक प्रकारांनी आमचं भारतीय साहित्य हे विकसित होत गेलं. आणि त्याच्या पुढे जाऊन निर्माण होणार साहित्य हे त्या आधारावर विकसित झालं. आणि म्हणून अशा ज्या महापुरुषांनी भारतीय साहित्य परंपरेमध्ये जे मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यामध्ये कालिदास हे त्यातले एक महत्वपूर्ण असे महाकवी आहे. महर्षी वेदव्यासांनी भारतीय साहित्य परंपरा आणि एका अर्थानं भारतीय ज्ञान परंपरा याच्यातलं जे मोठं योगदान दिलेलं आहे त्याच आधारावर पुढे भारतीय ज्ञान आणि भारतीय साहित्य हे जगात सगळीकडे पसरत. म्हणून लगेचच आता खरं म्हणजे गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो. आध्यात्मिक क्षेत्रात असणारे लोक त्याला गुरुपूजन करून तो साजरा करतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेचं महत्व असतं. जसं राष्ट्रीय सेवासेवक संघाचा गुरुपौर्णिमेचा उत्सव सगळीकडे होतो आणि त्या निमित्तानं समर्पणाचे कार्यक्रम होतात, तसं अखिल भारतीय साहित्य परिषदेने आग्रहाने असं सगळ्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की व्यास पौर्णिमा म्हणून तो कार्यक्रम साजरा व्हावा. गुरु पौर्णिमा तर आहेच पण व्यास पौर्णिमा करायची कशासाठी, तर व्यासांच्या अशा अनमोल साहित्याचं स्मरण या निमित्ताने करायचं. म्हणून व्यास पौर्णिमा देखील आग्रहाने साजरी व्हावी. कदाचित आज कालिदास दिनाचा कार्यक्रम आपला होईल पण नजीकच्या काळामध्ये छोट्या प्रमाणात का होईना पण व्यास पौर्णिमा सुद्धा सगळ्या ठिकाणी करावी असा आग्रह हा आम्ही धरलेला आहे. दरवर्षी त्या पद्धतीने ते कार्यक्रम होतात. त्याच पद्धतीनं महर्षी वाल्मिकींचंही योगदान साहित्यातलं मोठं आहे. रामायणासारखं एक मोठं खंडकाव्य त्यांनी आपल्याला दिलं आणि त्यातून खूप काही एका अर्थानं आचार विचार हे आपल्या सगळ्या भारतीय संस्कृतीला त्यांनी दिले. त्यामुळे महर्षी व्यासांची वाल्मिकी जयंती म्हणजे शरद पौर्णिमा ही देखील आपण साजरी करतो. त्यासाठी पण आपण सगळ्या ठिकाणी आग्रही असतो की तो कार्यक्रम वर्षभरात. आणि चौथा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे वर्ष प्रतिपदा, ज्या दिवशी अखिल भारतीय साहित्य परिषदेची स्थापना झाली म्हणून तो स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्यामुळे अशा या चार कार्यक्रमा आणि त्याच्यामध्ये आता नव्याने आणखीन एक भारतीय भाषा दिवस हा देखील आपण साजरा करावा. कारण अखिल भारतीय साहित्य परिषद ही केवळ एका भाषेसाठी काम करणारी नाही तर या देशामध्ये ज्या सर्व भाषा आहेत उर्दू सहित त्या भारतीय भाषा आहेत आणि त्याचंही त्या निमित्तानं एक चिंतन व्हावं किंवा अनुवाद साहित्य संमेलनासारखे संमेलन त्या निमित्ताने व्हावे असा देखील आग्रह आपण या सगळ्या वर्षभराच्या कार्यक्रमांमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे सर्व भारतीय भाषांसाठी काम करत असताना आज आपल्याला लक्षात असं येतं की महाराष्ट्रात असं एकही राज्य नाही की जिथे साहित्य भारतीचं किंवा अखिल भारतीय साहित्य परिषदेचं काम नाही. वेगवेगळ्या नावाने सर्व ठिकाणी आहे. आणि अशा या विस्तृत कार्यक्रमांमधून साहित्य भारतीचा जो मूळ विचार आहे तो सगळ्याच साहित्यकारांनी मांडला की राष्ट्र प्रथम, आमचं जे साहित्य आम्ही निर्माण करणार आहोत ते या राष्ट्रहितासाठी असेल आणि समाजाच्या उद्बोधनासाठी असेल असा एक मूळ विचार घेऊन साहित्य भारतीचं काम आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे या निमित्तानं आपण कालिदास दिनाचा कार्यक्रम साजरा करतो आहोत. कालिदासांवर आमचे मित्र सुहासजी बोलणारच आहे त्यामुळे त्या तपशिलात मी काही आता फार जात नाही. पण कालिदासाचं साहित्य हे आजच्या काळामध्ये का आवश्यक आहे, साहित्य भारतीने किंवा अखिल भारतीय साहित्य परिषदेने तो साजरा करायचं काय ठरवलं, तर त्याचा मूळ उद्देश हा आपण समजून घेतला पाहिजे की आज प्रेम हा शब्द म्हटला की अनेक बिभत्स रूपच आपल्या समोर येतात. त्यामुळे विशेषतः महाविद्यालयीन तरुणांमध्ये युवा शक्तीमध्ये कालिदासांची प्रेमाविषयीची एक नाजूक भावना, कोमल भावना ही जर रुजवायची असेल तर कालिदासांचं स्मरण हे झालं पाहिजे. आणि प्रेमाच्या या कोमल कल्पनेला अतिशय सुंदर पद्धतीनं मांडणं हे कालिदासांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसत. हा
0: भाग त्याच्यामध्ये आहे. आणि अचेतन असलेल्या मेघाला सुद्धा सचेत करण्याचं काम हे कालिदासांच्या साहित्य कृतीमध्ये आहे असं आपल्याला आढळून येतं. मला वाटतं की ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्यापैकी प्रत्येकाला एकदा तरी कालिदासांचं मेघदूत वाचावं, एकदा तरी कालिदासांचं शाकुंतल वाचावं अशी प्रेरणा या कार्यक्रमातून निश्चित मिळेल असा मला विश्वास आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मनापासून आपलं स्वागत करतो. धन्यवाद. आपण निश्चित रूपाने साहित्य भारती अखिल भारतीय साहित्य परिषद यांची भूमिका मांडली, परंतु मी नेहमी एक गोष्ट म्हणत असतो यामध्ये सगळे काही संस्कृतचे विद्यार्थी नाहीत, बरोबर ना? तुम्ही कालिदासाचं नाव कधी ऐकलं होतं ना? बघा अशी आपल्याकडे विद्यार्थी आहेत ज्यांनी कालिदासाचं नाव कधी ऐकलं नाही. ही गोष्ट काही मी तुमच्यासाठी मुद्दा म्हणत नाही पण तुमच्यासाठीच आहे की सर्वांना कालिदास कळावा. कारण काय, विदेशी जेवढे कवी आहेत त्यांनी कालिदासाची खूप महिमा गायन केलेली आहे. साहित्याविषयी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अजिबात रस नाही, कॉमर्स विद्यार्थ्यांना अजिबात रस नाही, परंतु जर साहित्याचा अर्थच कळाला, साहित्याचा अर्थ खूप सुंदर मुमटाने आणि विश्वनाथाने वगैरे सर्वांनी दिलेला आहे, ते म्हणतात स्नेहेन सहितम स्नेहयुक्तम तत् साहित्यम, ज्यामध्ये स्नेह आहे तो साहित्य, जे साहित्याचं नावच प्रेम आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणून प्रेम पाहिजे ना तुम्हाला जीवनात, म्हणून साहित्याकडे वळा. थोडस साहित्य आपल्याकडे यायला पाहिजे, आपण साहित्याचं वाचन करावं. आणि कालिदासाच्या निमित्ताने संस्कृती माहिती व्हावी तुम्हाला असे दोन तीन प्रयोजन आहेत आमचे. आणि आज हे सर्व प्रयोजन, खर तर कालिदास काय आहे, कालिदास साहित्य काय आहे याविषयी आदरणीय देशपांडे सर आपल्याला सांगणारच आहे. थोडक्यात त्यांचा परिचय मी आपल्याला देऊ इच्छितो. सुहास चंद्रकांत देशपांडे महावितरण मधून अभियंता म्हणून सेवानिवृत्त, विद्युत अभियांत्रिकी पदविका तसेच मुक्त विद्यापीठातून MBA फायनान्स पूर्ण केले आहे. जळगाव आकाशवाणीवर विविध विषयावर भाषणे, उत्तम वक्ता तसेच विविध कार्यक्रमांचे उत्तम निवेदन आणि सूत्र संचालन केले आहे. दिवाळी अंकात विविध विषयावर लेख प्रकाशित. सध्या अखिल भारतीय साहित्य परिषद जळगाव, साहित्य भारती शहर कार्याध्यक्ष तसेच संस्कार भारती जळगाव शाखेचे साहित्य विभाग प्रमुख म्हणून यशस्वी कारकीर्द, मराठी आणि हिंदी भाषेतील साहित्यिक पुस्तकांचे सखोल वाचन. आणि मला वाटते जरी या परिचित परिचय मध्ये नाही पण संस्कृतचे सखोल वाचन आपण अवश्य केला आहे या निमित्ताने किंवा पुढच्या. कारण काय, कालिदासा कालिदास म्हटलं आपण तर नेहमी मला अनेक लोक विचारतात का हो कालिदासाची माहिती तुम्ही मराठीमध्ये का देतात, तुम्ही हिंदीत का देतात किंवा तुम्ही इतर भाषेत का देतात. तर मी नेहमी त्यांना म्हणत असतो यासाठी देतो की तुम्हालाही कालिदास कळावा, नाहीतर आम्ही संस्कृत मध्ये नुसतं बोलायला सुरुवात केली तर कालिदास लक्षात येत नाही. तर जरी कालिदास संस्कृतमय आहे पण तरी देखील कालिदासाला आपल्याला मराठीमध्ये किंवा प्राकृत भाषा जे आहे त्यामध्ये प्रस्तुत करावा लागतो आणि त्याची महत्ता याची महती आपल्याला कालिदासापर्यंत जाण्यास मदत करते. तर मी जास्त वेळ न घेता आजचे प्रमुख वक्ते आणि खरोखर समीक्षक आहेत ते, खरोखर उत्तम वक्ते आहेत ते, त्यांच्या भाषणातूनच आपल्याला कळेल. आदरणीय देशपांडेजी जरा जोरदार ताळ्या वाजवा. आता अभिनव वाद विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदा मोहिनी नमी हे शारदा विश्व मोहिनी नमिली या. आणि कालिदास ज्याप्रमाणे वंदन करतो वाकार्थ विव संपृक्त वाकार्थ विव प्रतिपत्तये वंदे जगत पित्रो जगत पित्रो पार्वती परमेश्वर त्या पार्वती परमेश्वराला अर्ध नारी नटेश्वराला संस्कार भारतीची आद्य दैवत आहे त्याला नमस्कार करतो आणि श्रोत्यांना पहिल्यांदा वंदन करतो. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात
2: चंद्रकांत मणि द्रवता तीर होय ते आठवते चंद्रकी आहे त्याच्या वक्ता वक्ताची नवे श्रोते मिला। चंद्रकांत मणि कालिदास वेगळ्या अर्थाने वापरतो ते आपण नंतर बघूया। आणि त्यानंतर व्यासपीठावर जे आमचे मान्यवर बसलेले माझे गुरुवर्य शरद छापेकर सर यांना वंदन करतो, आजचे प्राचार्य अध्यक्ष नागेड सरांना वंदन करतो, माले सरांना वंदन करतो, आमचे मित्र दासकडवी सरांना वंदन करतो, बलवत्कर मॅडमला वंदन करतो आणि शर्माजी ज्यांनी अतिशय उत्तम सूत्रसंचालन करत त्यांनाही वंदन करतो। आणि सुरुवात अशी करतो की या मेघदूत शिकण्याचे किंवा मेघदूत वाचण्याचे, मेघदूत शिकवणं आणि मेघदूत शिकणं याचे अनेक फायदे आहेत। मी गोविंद तलवलकरांचं इथे उदाहरण देऊ इच्छितो। गोविंद तलवलकरांकडे एक शिष्य आली होती मेघदूत शिकायचं म्हणून, आणि मेघदूत शिकता शिकता ते परस्परांच्या प्रेमात कसे पडले हे दोघांनाही कळलं नाही। तर मेघदूत शिकण्याचे फायदे तरुण पिढीला काय आहे हे समजावं म्हणून मी गोविंद तलवलकरांचं उदाहरण देतो। त्यानंतर आपल्याला असं वाटतं की मग कालिदास हा रसिक आहे, पण एक आपला पाणिनी जो व्याकरणकार आहे त्या व्याकरणकाराने इथं असं म्हटलं, त्याला काय सुचलं ते बघा। तो असं म्हणतो की हा चंद्र जो आहे, हा शशी जो आहे, हा निशेवर इतका मोहित झाला एका क्षणी, त्या निशेची अनुभूती त्याने वर केली आणि ती अनुभूती वर केल्यामुळे निशा इतकी मोहरली की तिच्या अंगावरचा अंधाराचं वस्त्र कधी गळून पडलं हे तिला समजलं नाही। चंद्र उगवला आणि चांदणं पडलं त्याचं अत्यंत सुरेख वर्णन पाणिनी सारखा भाष्यकार व्याकरणकार करतो। तर ते कालिदासाचं जे म्हणतो आपण, तर कालिदासांना किती रसिक असावं हे आपल्याला समजतं। तर मेघदूतामधला जो कालिदासाचा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे त्याच्यानेच आपण ह्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करूया। जे अलकानगरी मधल्या ज्या रमणी आहे तेथे काम तिथे कामिनी कुंद माळुनी, तिथे कामिनी कुंद माळुनी कमल फुलांशी सहज खेळती, तिथे कामिनी कुंद माळुनी कमल फुलांशी सहज खेळती, लोत्र फुलांचे पराग माखुनी गौर गौर तर वदने करीती, तिथे लोत फुलांचे पराग माखुनी गौर गौर कर वदने करती, कोरांटी कचपाशी रचिती, कोरांटी कचपाशी रचिती श्रीश कानावरी खोचती। आणि तो त्या मेघाला म्हणतोय तव आगमी जो कदंब फुलतो, तव आगमी जो कदंब फुलतो पांग सजविते आपुले तयांनी। तर ह्या श्लोकाचं पहिलं भाषांतर विल्सनने, हा इंग्रजीतला प्राच्यविद्या अभ्यासक आहे, ओरिएंटल स्टडीचा अभ्यासक आहे, त्याने या श्लोकाचं पहिल्यांदा भाषांतर केलं आणि सार विश्व साहित्य थरारून केलं। याच्यातलं जे सौंदर्य आहे, याच्यातलं जे लालित्य आहे ते आपण समजून घ्यायला। कुंद फुलांना माळणं, तर हे जे केस काळे असतात त्यावर एक कुंद फुलं माळतात आणि कुंद फुलं माळल्यानंतर हे लीला कमळ हसती हातात खेळवतात। तर या लीला कमळांची तरुण पिढीला एक गोष्ट मी सांगतो संस्कृत मधली, किंवा एक संस्कृतचा अर्थानं लीला कमळाचा जो अर्थ कालिदासाला अपेक्षित आहे तो सांगतो। तर एक आपण जेव्हा प्रियकर प्रेयसीला विचारतो किंवा तू मला केव्हा भेटशील, पण प्रेयसीला त्याचं उत्तर मैत्रिणी असल्यामुळे देता येत नाही। तिच्या हातातलं जे शुभ्र पांढरं कमळ आहे ती कमळाच्या पाकळ्या निघते आणि तो इतक्या रसिक आहे तिचा प्रियकर की त्याला समस्त काय समजायचं ते, कारण कमळ मिठाची जी सूर्यास्ताची वेळ आहे त्यावेळेस मी भेटेल, केव्हा भेटायचं आणि कुठे भेटायचं, जे सरोवर आहे कमळाचं तिथे मी तुला भेटेल, असे कमळ फुलं ते खेळवतात। आणि लोत्र फुलं तुम्ही आज जरी चॅट जीपीटी किंवा विकिपीडिया किंवा क्लॉड हे सगळ्या यांना प्रश्न विचारले तर लोत्र फुलांचे पराग जे आहेत ते प्रसादनासाठी गौर करण्यासाठी वापरले जातात ते आपण बघितलं। आणि त्यानंतर ही जी कचपाशी खोविती याची जी सौंदर्य आहे, आपल्या वेणी पेढी घातापाशी वेणी गुंफत जातात, तर एक वेणी गुंफताना एक एक कोरंटीचं फुल तिथे गुंफलं जातं। अनेक भाष्यकारांनी याला आबोली म्हटलेलं आहे, पण कालिदासाला जी अपेक्षित आहे ती कोरांटी अपेक्षित आहे। आणि कोरांटीचे विविध रंग असतात, काही पांढरे रंग असतात, काही पिवळा रंग असतो, काही आबोली रंगाचा असतो, निळा काही आमचे अभ्यासक रसिक अभ्यासक म्हणतात की निळा रंग तिथे त्यांनी गुंफलेला नसेल, कारण केसांची कॉन्ट्रास्ट मॅचिंग करणारे जे रंग आहे त्या रमणी कामिनी सगळ्या अनितंब कुंतला आहे आणि त्या विणीत ते फुलं जी आहेत कोरंटीचे फुलं विविध पद्धतीने गुंफली जातात। आणि यानंतर जे सांगितलेलं आहे शिरीष जे हा चारू शब्द वापरतोय कालिदास, चारू कर्ण हा चारू शब्द त्या कर्णालाही लागू पडतो आणि त्या शिरीष फुलांनाही लागू पडतो। शिरीषांचं फुल अत्यंत नाजूक असतं, त्याची पाकळी अशी पारदर्शक असते, तर चारू कर्ण आणि शिरीष फुलं ते कवतात आणि मग कालिदास म्हणतोय तो आगमी जो कदंब फुलतो भांग सजविती तयांनी या फुले. ते जे नीप फुल असं संस्कृत मध्ये याला म्हटलं जातं कदंब फुलाला, आणि कदंब फुलतो केव्हा की मेघाचं दर्शन घेतलं की कदंब फुलतो असं म्हटलं जातं. तर त्या नीप फुलांचं हे भांगात काही रोवता येत नाही. ज्यावेळेस मी याचं अध्ययन केलं तेव्हाच असं लक्षात आलं की या कदंबाचे जे पराग आहेत जे किंगट हिरवे असतात ते पिकल्यानंतर शुभ्र लाल होतात आणि या लाल रंगाने या रमणी आपलं भांग सजवत असतील. तर या विश्व हा ओरिएंटल स्टडी करणारा जो आपण विल्सन ज्याचं नाव घेतलं तो इतका काय झाला, कारण तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे पुष्प आहे हे एका ऋतूत उगवत नाही. या सहा ऋतूंचे सहा पुष्प आहे. हेमंता मधलं जे कुंद आपण जो म्हटला तो हेमंता देतो. त्यानंतर कमळ जे आहे पांढरे कमळ हा शरद ऋतूशी संबंधित आहे. त्यानंतर जी कोरांटी आहे ती वसंत ऋतूशी संबंधित आहे. त्यानंतर शिरीष जो आहे हा ग्रीष्म ऋतूशी संबंधित आहे. आणि या वर्षा ऋतूशी संबंधित आहे कदंब आहे. हा सहा ऋतूंचे कालिदासाला या श्लोकातून असं सांगायचं आहे अलका नगरीचं वैभव जे आहे सहा ऋतूंचे पुष्प जे आहे सहा ऋतूंचे पुष्प तिथे 365 दिवस उपलब्ध असतात. तो नंतर सांगतो की फळही उपलब्ध आहे, वृक्षही तिथे सतत 365 दिवस फुललेले असतात आणि फुलंही तिथे 365 दिवस फुललेले असतात. आणि हा निसर्ग कवी असल्यामुळे त्याने दागिन्यांचं वर्णन केलेलं नाही, फुलांचं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्याला असं लक्षात येईल की ज्ञानेश्वरांचा दृष्टांत द्यायचा तर ते फुलं ज्ञानेश्वर जसं म्हणतात अलंकारिले कवण सोवणे हे निर्वचन ते फुलं त्यांच्या रमणीच्या सुंदर आहे. ते फुलांचा श्रृंगार त्यांनी केल्यामुळे ते अधिक सुंदर दिसतात. तर त्या फुलं त्यांनी अंगावर परिधान केल्यामुळे ते फुलं अधिक सुंदर दिसतात हे सांगणं कठीण आहे असा कालिदास. कालिदासाचं जे वैभव आहे हा कालिदास कसा आहे तर अत्यंत उत्तम सुसंस्कृत आहे, गृहस्थाश्रमी आहे. त्याने सगळे वेद उपांग याचा अत्यंत अभ्यास केलेला आहे. संस्कृतीचे 8 घटक जे रामायणात सांगितले जातात धर्मकारण राजकारण अर्थकारण समाजकारण कला वाङ्मय विज्ञान आणि शिक्षण या 8 घटकांचा अभ्यास कालिदासाने केलेला आहे. कालिदासाला सगळ्या कला अवगत आहे. कालिदासाला चित्रकला अवगत आहे. कालिदासाला संगीत कला अवगत आहे. ज्या ज्या म्हणून कला 64 कला ज्या म्हणतो त्या कालिदासाला अवगत आहे. कालिदासाला तिथल्या प्रथा परंपरांची रघुवंशात त्याने ते सगळं अतिशय सुंदररित्या कालिदासांना मांडलेलं आहे. तर कालिदासाचं विराशींचं पुस्तक मी अध्ययनाला घेतलं ते महामहोपाध्याय विराशी यांनी 1934 साली हे पुस्तक लिहिलंय कालिदासावर. आणि ते म्हणतात कालिदासाच्या ज्या सगळ्या भक्कड दंतकथा भुक्कड दंतकथा जे म्हणतो आपण भाकड दंतकथा ह्या भोजप्रबंधात पल्लाड देवीच्या भोजप्रबंधात आलेला आहे. आणि या निराशींनी ते पूर्णपणे खोडून काढलेलं आहे. त्यात कालिदास हा संस्कृत आहे, गृहस्थाश्रमी आहे. तो गृहस्थाश्रमी नसता तर यक्षाचा विरह किंवा अजयराजाचा जो विलाप त्याने मांडलेला आहे तो कालिदासाला मांडता आलेला नसता. इतका सुसंस्कृत कालिदास. या कालिदासाचं आपण असं कथा सांगणं म्हणजे कालिदासाचा अपमान करण्यासारखं आहे असं मला वाटतं. हे घेऊन आपण कालिदासाचं जे मेघदूत आहे मी जितकं सगळं काही सांगणार नाही जेवढं मला त्यातलं सौंदर्य सांगता येईल. मूळ मेघदूत खूप मोठं आहे, जवळजवळ 120 मुक्तक आहे. आता कालिदास जे साहित्य शर्मा सरांनी सांगितलं त्यातली दोन खंड काव्य आहेत ऋतू संहार आणि मेघदूत आपण म्हणतो. याच्यातलं निबंध काव्य आणि निबंध काव्य असे दोन प्रकार आहेत. तर कालिदासाचं हे स्फुट काव्य आहे. कालिदासाचा एक एक श्लोक जरी मुक्तकासारखा गझलमध्ये आपण जसा घेतो एक एक शेर तसाही मुक्तकासारखा स्वतंत्र जरी घेतलं तरी त्याचा एक अर्थ सौंदर्य आपल्याला पाहता येतं. त्या चित्रकाराला जर सांगितलं या 120 श्लोकांचं पूर्व मेघ आणि उत्तर मेघाचा तो सुंदररित्या चित्र रेखाटू शकतो असा कालिदास आहे. ऋतुसंहार हे थोडं त्याच कमी दर्जाचं काव्य आहे असं म्हणतात. त्यानंतर त्याची ती दोन महाकाव्य आहे कुमार संभव आणि रघुवंश आणि त्याची नाटकं आहे ती शाकुंतले त्याचं सगळ्यात महत्वाचं नाटक आहे विक्रमोर्षी आणि मालविका अग्निमित्र. तर राम शेवाळकर असं म्हणतात त्या निराशींच्या आहे वाट पुसत राम शेवाळकर गेले त्यांची 10 उपलब्ध आहे. त्याचं पुस्तकही झालेलं आहे कालिदासाची यक्षसृष्टी म्हणून. इथे अकॅडमिक बोलताना मला जे संदर्भ द्यावे लागतात ते संदर्भ देतो म्हणून मी मिराशींच्या पुस्तकांचा उल्लेख केला. त्यानंतर राम शेवाळकरांच्या व्याख्यानांचा उल्लेख केला आणि यांच्या पावलावर पाऊल ठेवून कालिदास मांडण्याचं मी धाडस करतोय. आणि मी सांगतोय की यांनी मला ज्येष्ठ समीक्षक म्हटलं तर थोडस कसं आहे ते बघा. पु ल देशपांडे असं म्हणतात की समीक्षक कसा असतो, एक लाकडी फुल आहे त्यावरून एक हत्ती चाललेला आहे आणि त्या हत्तीच्या वजनामुळे तो पूल हलतोय, पण त्या हत्तीच्या पाठीवर एक माशी बसलेली आहे. त्या माशीला असं वाटत की हा जो पूल आहे आपल्या वजनाने हलतोय, ते माशीची असते तो म्हणजे समीक्षक. म्हणून मी एक रसिक वाचक म्हणून मी एक माझी भूमिका घेतो आणि त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. ते समीक्षक यांनी जी नावं घेतली, मम्मट, प्रभाकर वगैरे, मल्लीनाथ, त्या सगळ्यांनी कालिदासावर काही दोषारोपण केलंय, पण मी म्हणतो कालिदासाच्या नखाची स्तर ज्या समीक्षकांना नाही त्यांना कालिदासाच्यावर काही भाष्य करण्याचा अधिकार पोहोचतो का असं मला वाटतं. तर राम शेवाडकर म्हणतात कालिदासानं नुसतं मेघदूत जरी लिहिलं असतं तरी तो अमर कवी झाला असता, आणि कालिदासानं नुसतं एक नाटक जे म्हणतो आपण शाकुंतल जरी लिहिलेलं असतं तरी कालिदास अमर झालेला असतो. कालिदासांपेक्षाही श्रेष्ठ नाटककार आहे तो भास, याचा संस्कृत साहित्याची ओळख द्यावी. तर भास भासाला तो वंदन करून कालिदास पुढे जातोय त्या पहिल्या नाटकात. त्या भासाचं जे आपण स्वप्न वाचवत जर तुम्ही वाचायचं असेल तर तुम्ही ती वाचायला हरकत नाही. आमच्या सुजाता मॅडमने काही पोस्ट टाकली होती तर कालिदासाला शेक्सपियर म्हटलं जातं, हे किती चुकीचं आहे तुमच्या लक्षात येईल. कारण विश्व साहित्याची आपण सार तुमची मी तुम्हाला संकल्पना सांगितली की विश्व साहित्यात कुठेही नाही. अलका नगरी या त्याच्या प्रतिभेने निर्माण केलेली, प्रतिभेची एक लक्षण सांगितलं जातं जी वस्तू नाही ती अपूर्व वस्तू निर्माण करणं ही प्रतिभेची शक्ती असते. ती अपूर्व अलका नगरी कालिदासानं आपल्या प्रतिभेने निर्माण केलेली आहे. म्हणून एक कालिदासाचा हा शेक्सपियर जर दोन पारड्यात ठेवले तर शेक्सपियर अंतराळात कुठल्या कुठे उधळलं जाईल मी सांगतो. हे आमचे जे माझे गुरुवर्य होते केशपाल चौधरी ते त्यांनी जे मला शिकवलेलं आहे ते थोडस मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि शर्मा सरांना सांगतो की मला संस्कृतचा फार गंधन आहे, मी जे सगळं वाचलेलं आहे काही हिंदी पुस्तकांचे जे अनुवाद हिंदीमध्ये जो अनुवाद झाला तो हिंदीचा अनुवादही मी घेतलेला आहे. आणि आता जो आहे कालिदासाचा शांता शेट्टींनी केलेला अनुवाद जो आहे तो अनुवाद शांता शेट्टींचा अनुवाद सरस का उतरला हेही सांगतो. कारण इतरांनी मंदाक्रांत वृत्तात अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मंदाक्रांत वृत्त हे सगळ्यात कठीण वृत्त आहे. कालिदासालाच ते पेललं, इतरांना पेलण्याची ताकद नसावी असं मला वाटतं. म्हणून चिंतनराव देशमुख असतील, कुसुमाग्रज असतील, वसंत बापट असतील, अनेकांना ह्या मेघदूताचा अनुवादाचा मोह झालेला आहे. पण त्यातल्या त्यात शांता शेट्टींनी पादाकुलक वृत्तात अनुवाद केला आणि त्यांनी बरंचसं स्वातंत्र्य घेतलं. म्हणून शांता शेट्टींचा अनुवाद हा त्यातल्या त्यात मला इतर अनुवाद वाचायचे असतील तर पुन्हा शब्दकोश मला आता घ्यावा लागतो. पण शांता शेट्टींचा अनुवाद जर आपण घेतला तो सहज सरळ सोपा असा अनुवाद शांता शेट्टींचा आहे. या कालिदासाने आता कालिदासाची संकल्पना पहा कशी आहे. कालिदास त्याला सांगतोय तू लालूच दाखवतोय खरं म्हटलं तर मेघाला, तू जात असताना तुला काय काय शृंगार आहे. ज्याला आपण मॅडमने काल सांगितलं संभोग शृंगार आणि विप्रलंब शृंगार, हे शब्दही मला कधी कधी उच्चारता येत नाही, त्याबद्दल मी क्षमा मागतो. कारण मी एक साधा रसिक वाचक आहे. लोहार सरांनी, महाले सरांनी एका शेंद्राला तगुण पासून त्याला देवाचं रूप द्यावं तशी आजची अवस्था आहे. त्यामुळे मी पुन्हा रामदासांची एक ओळ मला आठवते, जे काय आठवावे ते त्यास आधीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करून ये अशी माझी अवस्था आहे. म्हणून माझ्याकडून जर काही एरर ओमिशन झाल्या त्या पूर्ण करून घ्याव्या. तर कालिदासाला जे आठवतो तो जे लालूच दाखवतो तो कालिदासाला सांगतो तुझी जी प्रेयसी आहे म्हणजे सरिता जी आहे, नदी जी आहे, तुझी ती प्रेयसी आहे तिचा तुला तिच्याशी तुला शृंगार करता येईल अशी लालूच तो दाखवतो. शैल सखा म्हणजे पर्वत जो आहे हा त्या याचा मित्र, मेघाचा मित्र, आणि मेघाची तो प्रशंसा करतोय की त्या पुष्कर आवर्तक या वंशात इंद्राचा तो प्रधान सेवक आहे आणि पुष्कर आवर्तक या मेघांच्या वंशात तू जन्माला आलेला आहे. आणि पुष्कर आणि आवर्तक हे जे मेघ असतात, कालिदासाचं ज्ञान बघा, आजचं जे विज्ञान आहे वेदर जे म्हणतो या ढगांना वेगवेगळी नावं दिलेली आहे. ती संस्कृत संस्कृतच्या विज्ञानातली जी नावं आहे ती बरोबर आजच्या विज्ञानाच्या नावाशी जुळतात आणि म्हणून त्यांनी ती पुष्कर आणि आवर्तक नावं कालिदासाने तिथे दिलेली आहे. तर मेघाला तो वेगवेगळ्या प्रकारे लालूच दाखवत जातो. आता कसं आहे बघा, मला जो प्रश्न मनात आला तुम्हाला कदाचित त्याचं उत्तर सापडलं तर बघा, कालिदास सांगतोय त्याला व तुला प्रेयसीची या नद्या ज्या आहे त्यांचे विविध प्रकारे शृंगार करता येईल, शृंगार चेष्टा करता येईल. पण त्याची पत्नी जी आहे ती वीज जी आहे, वीज त्याची धर्मपत्नी आहे असं कालिदासाने शेवटी म्हटलेलं आहे. तिचा विरह तुला कधी होऊ नये असा तो आशीर्वाद यक्ष त्याला देतो. ही धर्मपत्नी जवळ असताना त्याला शृंगार चेष्टा करायला किती त्रास होत असेल हे मला वाटतं कालिदासाला आपण याचा अभ्यास करावा. या सरिता जे आहे त्या सरितांशी बघता आपण त्याला निर्विंद्या लागते, त्याला रानदी लागते, त्याला क्षिप्रा लागते, त्याला गंभीरा नदी लागते आणि त्याला नर्मदा पण लागते, पण तो नर्मदेशी छेडछाड करत नाही. कालिदासाचं आणि यक्षाचं हे वैशिष्ट्य आहे की त्याला ह्या नद्यांची महती माहिती आहे. नर्मदेशी तो छेडछाड करत नाही, गंगा नदीशी छेडछाड करत नाही, क्षिप्रा नदीशी तो छेडछाड करत नाही. क्षिप्रेचं जे आहे ते वर्णन आपण नंतर बघणार आहोत, कसं सुंदर वर्णन कालिदासाने केलेलं आहे. त्या नद्यांमध्ये तो गंभीरेशी शृंगार चेष्टा करतो, निर्विंदेशी शृंगार चेष्टा करतो, रान नदीशी करत नाही. कारण कालिदासाचं एक वैशिष्ट्य आहे, तो ज्या कृषीवल वधू असा शब्द वापरलेला आहे, कृषी कन्यका आपण ज्यांना म्हणू, त्या ज्या ग्राम कन्यका असतात, ग्रामात वाढलेल्या असतात, त्यांना जसं बालकवींची उपमा निघली, प्रणय चंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारी केला, त्यांना त्या प्रणय चेष्टा माहिती नाही, भ्रूलीला माहिती नाही. म्हणून कालिदास किती अत्यंत या साध्या पोळ्या आहेत असं वर्णन करतो. मात्र मग तो उज्जैनीच्या ज्या रमणी आहे त्याला म्हणतो, तुझं जेवणच व्यर्थ असेल, त्यांचे नेत्र कटाक्ष तू बघितले नाही तर तुझं जीवन व्यर्थ झालं असं सांगते. आणि त्याने जे सांगितलेलं आहे त्या निर्विंद्या नदीचं आपण वर्णन बघूया. तो काय करतोय, लाटा उठती किलबिलती थक मेखलाच ती किंचित डावळून. ती मेखला कोणाची, त्या किलबिळणारे जे लाटांवर जे पक्षी इकडे तिकडे होतात, ती जणू मेखला जी आहे ती ढवळते आहे. आता इथे मर्डेकरांची, कारण मराठी काव्याचे काही इथे बसलेले आहे, मर्डेकरांची जी कविता आहे ती मला आठवते. ते म्हणतात, संत पिलंदर लाटांमधुनी सागर पक्षी सूर्य गोष्टी. हे जेव्हा मी बघितलं इथे गेटवे ऑफ इंडियाला समुद्रात हेलिमंटाला जाताना, त्या प्रत्येक लाटांमध्ये आपल्याला सागराचं प्रतिबिंब दिसत होतं. तीच जे कालिदासाला इथे जे अपेक्षित आहे ते कालिदास जे सांगतोय, लाटा उठती किलबिलती कग मेखलाच ती किंचित डाळून, जळी भोवरा छे निर्विंद्या निज नाभीचे घडविल दर्शन. ही जी आहे भोवरा जो पाण्यात येतो, ते कालिदासानं त्याला उपमा दिलेली आहे. संगमरावर एक खडक आहे आणि तिथे भोवरा येतोय. राम शेवाळकर असं म्हणतात की तुला सुंदर स्त्रीच्या अनावृत्त नाभ्या सुंदाची आठवण आहे. कालिदासाचा हा उत्तान शृंगार आहे तो कालिदास मांडतोय. हे त्याने कशासाठी मांडलं की त्याला लावून दाखवतो तुम्ही घरातून माझा निरोप पोचतो. आता इथे यक्षाचं जे वर्णन आहे, यक्ष अतिशय ज्याला आपण विप्रलंब शृंगार म्हणतो त्याकडे मी परत वळतो कालिदासाच्या यक्षाच्या. यक्ष आणि कालिदास ते एकच आहे याच्यासाठी सांगतो की कालिदास जो होता हा द्वितीय चंद्रगुप्तच्या पदरी त्याचा प्रधान सेवक होता, अमात्य होता असा. आणि त्याची जी प्रभावती गुप्ता नावाची जी मुलगी आहे त्या विक्रमादित्याची, ती रुद्रसेनाला दिली होती. हा रुद्रसेन म्हणजे वाकाटक जी राजधानी आहे, रामटेक जवळची राजधानी आहे, त्याला नंदीवर्धन नावाचं खेड, आता त्याला रामधन नावाचं खेड म्हणतात. त्या नंदीवर्धनला वाकाटक राज्याची राजधानी होती. आणि तिथे काही शिक्षक या प्रभावती गुप्ताच्या मुलांना किंवा नातवाला शिकवण्यासाठी काही पाठवले होते आणि त्या शिक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी कालिदासाला वकील म्हणून तिथे पाठवले आहेत. तर कालिदासाला जो विरह झाला स्वतःच्या पत्नीचा, तो विरह त्याने यक्ष रूपाने मानलेला. पण कालिदासाला पोहोचायचं होतं उज्जैनीपर्यंत, कारण उज्जैनीला तो राहत होता. पण त्याने अशी मग त्याच्या प्रतिभेला जे भव्य दिव्य स्वप्न पडलं अलकानगरीचं, तिथं तो आपल्याला घेऊन जातोय कालिदास. त्याच्या नद्या बघितल्या आपण, आता परत आपण या नद्यांच्या वर्णनाकडे घेऊया. तर तिथे जी क्षिप्रेचं वर्णन तो करतोय आणि त्याआधी त्याला विदेशेवरही कालिदासाचं प्रेम आहे. तर विदिशा नगरीचं आपण, ही जी वेत्रवती नदी आहे ही यमुना नदीची उपनदी आहे. तो एवढंच म्हणतो तिथे, किंचित भोवया ककुन वाकड्या वेत्रवती तुझं कुंभिल केली कुंभा. तो म्हणतोय त्याच दिशे त्याच दिशेला दिसेल तुझला नाम म्हणत ती विदिशा नगरी, कामी जनांचे वांछित तिथे मिळेल रे मनी शंका म्हण तरी, दर्जुन लहरी उत्कुन तीरी जळ चुंबाया लौशिल जेव्हा, किंचित भोया करुण वाकड्या वेत्रवती तुझं नवी लतेवा. त्याला पेटवा नदी आपल्या लोकभाषेत म्हटलं जात. त्या उदयगिरीच्या टेकड्या आहे, त्याचं फक्त वर्णन ऐकून घ्या, त्याच्या तुम्ही सौंदर्य तुम्हाला, तुम्ही इतके रसज्ञ आहात की तुम्हाला त्याचा अर्थ समजू शकेल. निचे नामक गिरीवरी त्या थांब जरासा विश्रांती स्तव, कदंब पुष्प टपोर फुल्ला रोमांचित जणू भेटी नेतव, गणिका संगे जिथ्या शिळांवर संभोगा आतुर रमणे पुरजन, गंध धरवळे रती लिहिले जा सुचवित त्यांचे प्रमत्त यौवन. त्या विदेशानगरीचा यौवनाचं वर्णन तो करतोय, त्या गणिता कालिदासाला कशा अपेक्षित असतील जेव्हा आपण नगरवधू म्हणतो, किंवा जी आपण यात वर्णन आलेलं आहे जसं वेशा असतात जपानी वेशा, किंवा आपण जो चारू दत्ताची वसंत सेनाची म्हटली आपण, त्या वसंत सेनेसारख्या गणिता कालिदासाला अपेक्षित आहे. कालिदासाला उज्जैनीला जाताना हे उज्जैनीचं वर्णन कालिदास असं सुंदर करतो, त्या उज्जैनीच्या लोकांनी काय केलं, जे स्वर्गात गेले उज्जैन उज्जैनीचे पौरजन, त्यांनी थोडं पुण्य उणावल्यावर त्याला सांगितलं स्वर्गातल्या इंद्राला की बाबा आमचं तू पुण्य तू सगळं घेऊन घे आणि जो स्वर्गातला एक खंड आहे तो आम्हाला दे, आणि तो खंड त्या लोकांनी आपल्या पुण्यावर जो आणला ती ती म्हणजे उज्जैनी नगरी आहे असं कालिदास. ते उज्जैनी सुंदर आहे तो जे त्यांचं वर्णन करतोय, त्या शिपरेचं वर्णन करतोय तो, सारस पक्षी पिलपिलती ते दूर वाहुनी नेई पूजित पाठ वेळी कमले फुलली स्वाद सेवी तो मधुर कषाय. तो जो मधुर कषायक स्वाद आहे तो कमळांचा स्वाद येतो. इथे आपण जर बघितलं तर गंध संवेदना साहित्यात आपल्याला मिळत नाही, पण इथे रस संवेदना म्हणजे प्रत्यक्ष चव जी म्हणतो ती कालिदासाने वापरलेली आहे. पाठ वेळी कमले फुलली स्वाद सेवी तो मधुर कषायक रमणींचा आरती खेद निवारी गुरुवाळून त्या सुखद स्पर्शी शिप्रेवरचा शीतळ वारा सजन आजीवी जळून जवाशी. हा रतिखेत म्हणजे काय, हा जो शिप्रेवरचा शीतळ वारा आहे तो ते पवनांचं पूजितही वाहून नेतो आणि तो गंधही वाहून नेतो कमळाचा गंध, आणि तो इतका मधुर आहे इतका मधुभाषी आहे तो रमणींच्या रती श्रमाने त्यांना जो श्रम झालेला असतो तो श्रम तो हरतो. कालिदासाची पुन्हा रतिखेताची जी आहे ती त्या मंदिरात ती येते, तर त्याला मंदिरात महाकालेश्वर दिसत नाही कालिदासाला म्हणाला किंवा इक्षाला म्हणाला, त्याला दिसतात तिथे नसणाऱ्या गणिता दिसतात, आणि त्या गणिता कशा आहेत, त्या सुंदर नृत्य करतायत. संध्याकाळची वेळ आहे तो म्हणतो तू जर तिथे आघाडी पोहोचला उज्जैनी नगरीला तर संध्याकाळपर्यंत तिथे थोडा थांब, आणि संध्याकाळच्या त्या आरतीचं दृश्य तू बघ, त्या आरतीच्या दृश्याच्या वेळेस गणिका कशा नसतात, त्यांची मेखला कशी सुंदरपणाने इकडे तिकडे होते, आणि त्यांची जी रत्नजडी चांबरे धरून ते जे ढालतात त्या महाकालेश्वरावर ते दृश्य तू बघ, आणि तू अतिशय सौम्यपणे त्यांच्यावर गोष्टी कर की त्यांच्या ज्या नकशतांनी त्यांना जे काय वेदना होत असतील त्यांचं शमन होईल असं कालिदास आपल्याला सांगतोय. त्या उज्जैनी नगरीचं वर्णन करताना तो म्हणतोय की सागरी केवळ जलची राहिले, हे जे प्रवाळ खंड आहे म्हणजे सगळे जे रत्न म्हणतो आपण रत्न मानते हिरे अलका नगरीमध्ये तर ते भूमीला बिंबवलेले आहेत सगळे अलका नगरी, पण इथे उज्जैनीत तो म्हणतो की इथे बाजारपेठेत ते विकायला मांडलेले ते पाहून असं वाटत की हा जो रत्नाकर आहे हा याच्याकडे प्रचंड सागर आहे रत्नाचा, पण ते सागरी केवळ जलच राहिला अशा उज्जैनीचं तो वर्णन करतोय. पौरजनांच्या ललना सुंदर नयन विजयने त्यांचे दीपता कटाक्ष जंचल जरीन बक्षी व्यर्थजीने हे समज तत्वता सुखत्या मेघाला सांगतो. खरं म्हणजे मेघावर तो आरोपण करतोय, सचेतन चेतन सृष्टीवर आरोपण करणं असं म्हटलं तर याच्यावर समीक्षकांनी आक्षेप घेतलेला आहे, पण रसिकेच्यावर कधी

कंठच आहे, जो आपण नीलकंठ म्हणतो ना, तसा नीलकंठ जो आहे हा पुरुषच. गौरीशाचे मंदिर गाठून दर्शन त्याचे येई सत्व, अंगराग मिसळले जयातून जल केली स्तव, येता युवती गंधवतीच्या पराक मिश्रित वाऱ्याने उपमने डोलती. जल केली म्हणजे जलक्रीडेला जिच्या रमणी येतात युवती येणार, त्यांनी अंगरांग अंगराग लावलेले असतात. अंगराग म्हणजे कस्तुरी चंदन कापूर आणि केशर यांची जी वस्त्रगा कूड केलेली असते सुगंधित, ती अंगाला लावली जाते लेप म्हणून दुर्गंधी दूर करण्यासाठी. तर तो कालिदास असं म्हणतोय अंगराग पाण्यात मिसळल्यामुळे ते पाणी सुगंधित होत आणि ते सुगंधित पाण्यावरून वारा गेला शिप्रेवरून की ते सगळं भवतात सुगंधित करतात. आणि जे त्याची जी कल्पना आहे ती बघा, द्रिविध वेगे बाहुचे पण अंतरिल जेवा तांडव शंकर जास्पंदी सम संध्या रंजित होऊन या करी मलय पूजांवर ओल्या गज चर्मा परी घे नृत्यारंभी शिवा वेळुनी शांत होऊनी प्रसन्न नयनी निरखील प्रेमे निचला भवानी. तो म्हणतो तो जो तांडव नृत्य करतो तर गज चर्मा साता तो शोभतोय, तो ओलाच आहे मुळात वेगळा असल्यामुळे. आणि तिथे जे संध्याकाळच्या वेळेस सूर्यकिरण जिथे पडतात तो जपापासून कालिदासाने मूळ शब्द वापरलेला ज्याला आपण जास्वंदी म्हणतो, त्या जास्वंदीमुळे ते रक्तासारखं तिथे दिसेल आणि तू गजचर्माने जेव्हा वेढून दिसेल तेव्हा ती पार्वती जी आहे तुझ्या प्रसन्न होईल. हास्य आणि तांडव आपल्याला माहिती आहे. आणि तो त्याला सांगतोय तो तिथे मुक्काम करू जेणीला, कारण म्हणजे त्याला घाई झालेली आहे, जितक्या लवकर तो युरोप पोहोचवशील तेवढं त्याला पाहिजे. पण उज्जैनीला तो म्हणतोय किंवा तू ते तू थांब, तू तिथे जाऊ नको, तिथे तू उज्जैनीला मुक्काम कर. आणि तुझी जी वीज आहे ती वीज तिथे थकली असेल, तुझी धर्मापासून थकली असेल, तू तिथे उज्जैनीला थांब. आणि त्यानंतर तू जे गंभीरेच्या जळात त्या गंभीरेशी तो शृंगार चेष्टा करतोय. आपल्याला कालिदास असं म्हणतोय प्रतिबिंब तू होशील जेव्हा गंभीरेच्या जळात निर्मळ प्रविष्ट होशील सख्या जणू की हृदय तिचारे प्रसन्न निर्मळ. चपल मासळ्या लवकवणाऱ्या कटाक्षसखीचे कमल शुभ्र ते, ज्या लवळवणाऱ्या ज्या मासळ्या असतात म्हणजे ते जाऊन त्या सखीचे नेत्र कटाक्ष असतात. आशय त्यांचा घेई जाणून विफल करीन तिची वांछिले, लवले वेळू त्याच करांनी धरील जरी स्वय साधू. तिचं जे पाण्याचं जे वस्त्र आहे पाणी वस्त्र ते कमी झाल्यामुळे तिथले जे वेळू आहे ते वेळूचे बाळांनी ते वस्त्र धरून ठेवलेलं आहे अशी कालिदासाची कल्पना आहे. नील जलाचे वसनतीयेचे तटीवरून तू घेई खेचली कामोत्सुक तू झुकता तीव्र प्रयाण तुझला सुचेल कुणी प्रणय रसाचा ज्ञाता कुणीता विकृत विसण्या सोडी दिसते. हा कालिदासाचा शृंगार अतिशय उत्तान शृंगार आहे, पण त्याला ते माफ का करावं आपण नंतर उत्तर मेघात बघणार आहोत. त्यानंतर तो जातो तो स्कंदाकडे जातो म्हणजे देवगिरीला जातोय. आता आपण या नद्या बघितल्या सगळ्या, आता एक गभीरा जी आहे गभीरा सुद्धा शिप्रेची उपनदी आहे आणि शिप्रा आणि आपण ज्या नद्या सांगितल्या त्या सगळ्या चमण चंबळ चमणवतीला मिळतात. ती जी रंतीदेव जो आहे आपण सांगू थोडक्या, त्याने जे गोयज्ञ केले त्या गोयज्ञामध्ये त्यावेळेस पशुहिंसा करत होते सर, त्या गाईच्या किंवा त्या पशुहिंसेने जे रक्त प्रवाहित झालं त्या रक्तातून ही चंबळ नदी प्रवाहित झाली असं म्हणतात. आणि त्याच्या जे चांबळ जिथे पडलं म्हणून तिला चरमवती असं म्हटलं जातं चंबळ असं. त्याच ते पुण्य आहे चंबळ नदीचं. त्या चंबळ स्कंदाला तो सांगतोय, स्कंद म्हणजे आपल्याला माहिती आहे कार्तिकीय, हा त्या वेदाच्या कुंजात त्याचा जन्म झालेला आहे, त्या कुंजांनी त्याचं रक्षण केलेलं आहे. इथे देवगिरीवर हा स्कंद आहे म्हणून तो कालिदास किंवा लक्ष इथे संयम असा पाळतात की ते कुठेही तिथे प्रणय चेष्टा करत नाही शृंगार चेष्टा करत नाही, कारण स्कंदाचा शाप कुठे लागेल याची भीती कालिदासाला आहे. स्कंदाचा शाप मला वाटतं यात दिलेला आहे गुरुगवा उर्वशीमध्ये तो शाप अगदी याच जाते. तर कालिदासाचं कसं असतं पुरुष जो आहे, आता मी गुरुगवाचा संदर्भ आला म्हणून सांगतो, गुरुगवाचा आणि उर्वशीचं जेव्हा लग्न होतं आणि ते मधुचंद्राला जातात त्यावेळेस लीलाधर गंधर्वांची स्त्री तिथे आलेली असते आणि आता पुनरुवाने असं करावं का या स्त्रीकडे त्याचं लक्ष जातं. आपली नुकतीच नववधू परिणय झालेली तिथे आहे आणि त्याचं राम शिवाळकर असं म्हटलं लक्ष जातं जातं पण ते इतक्या वेळेस जातं की त्या उर्वशीच्याही लक्षात येतं असं काही करू नये. आणि मग ती त्याच्यावर संतापते ती निघून जाते, ती स्कंदाच्या मनात केल्यामुळे तिला शाप मिळतो आणि ती वेळीच्या रूपात ती झालेली आहे. तो नंतरचा भाग येतो आपण घेणार नाही. मी फक्त सांगितलं की पुरुषांना

0: मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स म्हणतो मी असे त्याच्यामध्ये पुरुषांच्या याच्यात केलेले असेल ते कालिदासालाही माहिती असेल. तर आपण जे आलो चंबळ नदीला आलो स्कंदा मागतो चेष्टा करत नाही इथे त्याला सांगतो तू त्याचं दर्शन घे. त्या मोराला जे मोर हे स्कंदाचं वाहन आहे त्या मेघ दिसला की मोर नाचतो त्या मोराला तो नृत्य करायला लाव. त्याचं जे मोरपीस गळे नृत्य करून ती पार्वती जी आहे स्कंदाचं मोरपीस जी आहे ती मोठ्या स्नेह पुत्र स्नेहानं ती दिसात पोहोचेल असं. या स्कंदानंतर आपण चंबळ नदीकडे येतो. मला तर असं वाटतं की आपण जर गुगल अर्थला गेलो आणि हे जर सगळं बघितलं तर तसंच्या तसं वर्णन तुम्हाला आजही दिसतं. खरं म्हणजे तर पॉवर पॉईंट करून हे जे मुलांना मेहतूत कसं शिकवावं तशा पद्धतीने शिकवावं. तर तो सुद्धा उदयीचा हार म्हटलेला आहे त्याने चंबळ. मी ते बघितलं गुगल मॅपवर बघितलं तर तो ओसुद्धा उदय दिसण्यापेक्षा भारत मातेच्या जशी मेखला जी नर्मदा तशी मेखला आहे चंबळ नदी परिपुष्ट झालेली आहे विषय फुला आहे. पण तो देवांना कसं गमेल ते सांगतोय की बाबा तू जेव्हा तिथे उभा राहशील त्या रस्त्यात चंबळ नदीच्या तो मगोमध येतो त्याचा रस्ता त्यावेळेस हा मोत्यांचा सर दिसेल बोलून आकाशातून एक पकरी मोत्यांचा सर दिसेल आणि जेव्हा तू तिथे उभा राहशील तर तिथे तू इंद्र पाण्यास समजेल. त्याची कालिदास आपण अमृतूप पर्वत बघितला नाही कारण तिथे तो म्हणतो आपल्या गौरस्थान आहे तो दीक्षित तर देव दंपत्यांनाही तो पृथ्वीचा स्थान असला सारखा तुलापासून अशी कालिदासाची कालिदासाचे उपमा म्हटले जाते. ज्ञानेश्वरांचे जसे दृष्टांत म्हटले जातात तशी कालिदासाची उपमा म्हटली जाते. ते आपण रघुवंश जर आपल्याला वेळ मिळाला तर दीपशिका कालिदास कसं म्हणतात ते आपण रघुवंशात आणि ह्यानंतर तो येतो दशपूर नगरीला. आता दशपूर नगरीच्या ज्या स्त्रिया आहेत त्याही नेत्रकर्णाक्षात प्रवीण आहे श्रृंगार चेष्टात प्रवीण आहे आणि त्या दशपूर नगरीला हल्लीचं मंदस्वर ज्याला म्हणतो आपण ते कालिदासाचं वर्णन आहे. ओलांडून तिचे जाई पूर्ती दशपूर नगरी गाठ घनातू दलना सुंदर तिथल्या त्यांच्या नयन होई उचविण्या पापणी पाहता असे झळक तिला कटाक्ष त्यांचे कुंद फुलावर धुवल गुंजती कुंद फुलांवर धवल गुंजती कुंज काय ते कृष्णा जी उपमा कालिदासाने अनेक ठिकाणी त्या नेत्रांवर जेव्हा असे ते आपण म्हणतो ना काळा आणि पांढऱ्याचं असे जे पटापट पटापट जे होत तर कुंद फुलांवर जणू हे कृष्ण आणि जे आहे ते घेऊन तिकडे जातात असं. त्यानंतर तो क्षत्रिय जे काही लढले त्या कुरुक्षेत्रावर जातो आणि कुरुक्षेत्रावर जाऊन तो सरस्वती नदी जिथे आहे त्या सरस्वती नदीवर जातो. सरस्वती नदीची तो चेष्टा बिलकुल करत नाही पण तो म्हणतोय जी तर नयन पिंपले आतक मंदिरा अशी डावरून बंधू प्रीतीने समर सोडून बलराने जे केले भाषण बलराम त्या सरस्वतीचे भाव राहा बाजूला युद्ध सुरू होत. श्रीकृष्णाने त्याला अतिशय कुशलतेने कारण तो दुर्योधनाच्या बाजूने लढला असता म्हणून त्याला पाठवून दिलेलं. इथे जे म्हटलेलं आहे त्याला रेवती जी आहे त्याची पत्नी त्याला मदिरा देत असे ती मदिरा इतक्या प्रेमाने देत असे तिच्या डोळ्यांचं जे आहे रेवती नयाने पिंपले मादक मदिरा अशी डावली ती मादक मदिरा डावलून सुद्धा बलराम त्या सरस्वती तीर्थावर जातो. आणि तो यक्ष त्याला म्हणतो की बा सरस्वती तीर्थ जर तू प्राशन केलं तर तुझा बाह्यरंग जरी कृष्ण असलं तर तुझा अंतरंग शुक्र होईल पवित्र होईल असं तो त्या आणि तो नंतर कनकल तीर्थाला येतोय. कनकल तीर्थ म्हणजे जिथे जान्हवी गंगा रूपात प्रतीत होते ती आपलं हे सोडून देते पर्वत सोडून देते आणि मैदान प्रदेशात उतरते. कनकल तीर्था गाठून या मग जन्मसुतेच्या सन्निध जाई निज तनुचा स्वरूपान करून या सकळ सुखाची स्वर्गी नेली जटाशिवाच्या केचून घे बरं कंदाची जटाशिवाच्या केचून घेई चंद्रकले प्रत उर्मी भिडवून त्या चंद्रकलेशी भेटते या जटांशी आणि सगळं बघितल्यावर पार्वतीला कधी संताप झाला असेल ते बघा तो म्हणतोय हे निमिषेची असे कदा कदा भुकुटी भंग गौरीचे देखून त्या गौरीचे संतापलेले जे भुकुटी भंग आहे ते ऐकून त्या गंगेवर तिचा परिणाम होत नाही की त्या हिनरूपाने असते कारण ते धबधबा आहे ही जी कल्पना आहे ती सावरकरांनी वापरली त्या देन विषय त्या सावरकरांचं आणि कालिदासाचं मत मला या निमित्ताने आठवलं. कमला काव्य जे हे कालिदासाच्या मेघदूतला समोर ठेवून सावरकरांनी लिहिलेलं आहे हे शृंगार काव्य आणि विराट असं श्रृंगार राखवणं, त्यांना सुंदराची गरज होती, कुठेतरी जीवन इच्छा जी म्हणतो, विचिकुशी वृत्ती जी म्हणतो, या सुंदरांनी यांची टिकून राहिली. सावरकरांचं बघा, सावरकर अत्यंत कठीण परिस्थितीत त्या अंतमानाच्या तुरुंगात आहे आणि स्वतःची जीवन इच्छा कशी जिवंत ठेवायची, कारण अनेकदा आत्महत्येचे विचार सावरकरांच्या मनात आले होते. तर त्यांनी कालिदासाचा वृक्षाचा आदर्श घेतला आणि कमला काव्याची त्यांची कमला, त्यांनी असं म्हटलंय कमला कशी दिसते तर कालिदासाची उपमा असावी अशी कमला त्यांची दिसते. आपल्याला आपण जे म्हणतो याचा सौंदर्य कसं समजून घ्यावं ते समजून घेत आहे. त्यानंतर तो जेव्हा गंगेवर जातो आणि गंगेच्या तिथे उभा राहतो त्यावेळेस याची कल्पना पार कृपा किंचित होऊन चुकला देव गजासन तूप गमातून स्फटिक धवलचे पय गंगेचे आतून तेने कर्शील प्राशन. गंगेचं जे पांढरशुभ्र जे धवल असं पवित्र असं जे तीर्थासाठ तू प्राशन करशील त्याचा संयम बघा इथे तो अतिशय संयमाने कुठलीही जे आपण चेष्टा करत नाही सुंदर चेष्टा करत नाही. तुझी सावळी पडेल छाया शुभ्र जानवी जळात तेव्हा गंगा यमुना संगम झाल्या वलत्या खाई गमेता तेव्हा. ती खाई कृष्ण छाया पडल्यामुळे तिथे जणू गंगा यमुनेचा संगम झालेला आहे असं देवांना वाटेल. त्यांना तुमचे यक्षगंग त्यानंतर मग तो कैलास पर्वतावर कैलासाचं वर्णन अतिशय उत्तम यक्षाने म्हणण्यापेक्षा कालिदासाने केलेलं आहे. तेवढ्या वेळ नसल्यामुळे आपण पुढे जाऊ. तो जो त्या क्रमच्या रंध्राचा जो मार्ग आहे हिमालयातला तिथे तो म्हणतोय हिमालयाचे तट ओलांडून क्रमच्या गंध मग करीन तू जवळी परशुराम यशक पततो ज्यातून जाते मी त्या हंसाली. हंसांचा तो मार्ग आहे मला सर्व उत्तरेस तू निघता अतिरिक्त दीर्घ तनू तव दिसेरा शेवून ती भिंड असल्यामुळे त्या निघावासा नॅरो व्हावा लागेल आणि तो असा दीर्घिकेसारखा दिसेल आणि तो असा जेव्हा दिसशील त्यावेळेस तो म्हणतोय चरण सावळा विष्णूचा की उचले बळीचे चरणे आणले. बळीच्या डोक्यावर जो विष्णूने वामनाने जो पद ठेवलेला आहे त्यासारखा दिसशील. आणि तो दुसरा असंही म्हणतोय तो जो हिमालयाचा जो एक शुभ्र अस्थिदंत कापल्यासारखा तो खंड दिसतोय हिमखंड आणि ते जेव्हा तो उभा राहशील तिथे बलरामच दिसेल. बलराम अत्यंत गोरा या हिमशुभ्रासारखा त्या बलरामाने जाणून कांबळी काळी कांबळी ज्याला जो आहे काळ कांबळ बांधले अशा बलरामासारखा तो दिसेल अशी कालिदासाची. आणि आता आपण कैलासाची आपण कालकानगरीतच प्रवेश करूया. कैलासाच्या अंकावरती विसावलेली जशी प्राणायणी पाशीन तू अलका घडले तू पुढ गंगेचे कटीवर. हे जे गंगेचं जे वस्त्र कटवरून घसरलेलं आहे ते जेव्हा अलका नगरी याची कालिदासाने जलमय मेघांमध्ये झाकता धर्मय चेतरे वर्षा काळी. धर्म म्हणजे सौन प्रासाद याला ज्याला आपण टेरेस गार्डन टेरेस पार्कने म्हणूया आजच्या भाषेत अशा प्रकारचे दिसेल नटली कचपाशी ती लेखून या मोत्यांची जाय. तू संपूर्ण काळा आहे त्या नगरीला तो वेगळून टाकशील आणि त्याच्यातून जे तुषार म्हणतात मोत्यासारखे जणू कचपाशी मोत्यांची जाळी कोळका सुंदर रमणीने धारण केलेली असं तुला वाटेल. आणि मग तो सांगतोय इथे विजय समक्ती लग्ना चित्र ते तरी इंद्रधनु करी. म्हणजे तुझ्याची वीज आहे त्याप्रमाणे तिथे ललनाचे घोडे चित्र ते इथे इंद्रधनु करी. तिथे सगळीच लोक चित्रकार आहेत या यक्षरंगीच्या कुटुंब विना नित्य नांदती अलका नगरी परी असं जे गरिबांनी जो वर्णन केलं त्या मृदुंग झळते नाद सयांचा घोष तुझा की गबरीला. तुझा जो नाद आहे नाद करतो मे हा जण मृदुंग आहे. भूमीवर जळविले रत्ने जलकण जैसे तुझे चमकते. भूमीवर जी स्फटिक रत्न आहे ते तुझे जलकण आहे. हलके मधले भवने तुझसी त्या त्या परीचे साम्य मारते. त्यानंतर तिथे जो म्हणतोय स्फटिक भूमीवरी बिंबुनी तारा पुष्पविरचना जेथे करीती प्रतिफल नामे कल्प करुंची मदिरा रुचीने करीती प्राशन. मृदुंग नादती सात द्यावया तुझेच जनुते धन गर्जन शीतल गंगा. तर तो हे जे स्फटिक भूमी आहे इथे मला कवी भूषण आठवतो ते जे स्फटिकाची काचीची म्हणजे हिरे माणकाची जडावलेली तिथे भूमीवर असते. तिथली जी जमीन साधी जमीन नाही ही हिरे आपले वैधुर्य वेगवेगळे म्हणी अशांनी ती स्फटिका सांगी भूमी जळवली होती. तर तो कालिदास असे म्हणतोय, ज्यावेळेस चंद्र उगवतो ते सगळ्या पौर्णिमेच्या रात्री आहे, तिथे तिथे कालिदासाची जी कल्पना आहे ती अशा म्हणतोय पूर्ण शशीच्या स्रवती गावास पूर्ण चंद्र असतो आणि तिथे आकाशगंगा जिथे प्रतिबिंबित होते त्या स्फटिकामध्ये आणि त्या स्फटिकामध्ये आकाशगंगा प्रतिबिंबित झाली, तारे प्रतिबिंबित झाले की जणू एक सुंदर अशी पुष्परचना केली असा भास होतो, पुष्पांची रंगावली तिथे केली असा ही प्रतिमा भूषणने कुठे वापरली सांगतो. आपण सांगितलं म्हणजे जे गंगासागर तलावाचा जो वर्णन करतो भूषण ते तो म्हणताय येथे कमळे वरती तारे वरचे तारे खाली येतील प्रतिबिंबांना रूपे पडतील, म्हणजे वरती गंगा खाली सागर आकाश गंगा आणि खाली सागर वरती तारे येथे कमळे वरची तारे खाली येतील प्रतिबिंबांना रूपे पडती म्हणून म्हणतो भूषण येते आकाशाच्या गंगे कुणी गंगा सागर भाग्याचा. त्या यक्षां नगरीचं भाग्य बघा किती आहे, तिथे त्यांना काही करावंच लागत नाही आणि तिथे कसं आहे तिथे यौवन आहे फक्त, तिथे शैशव नाही बाल्य नाही वृद्धत्व नाही फक्त यौवन आहे आणि त्यांना दुसरं काम नाही. एक कल्पतरूपासून जी मदिरा प्राप्त होते ती मदिरा पाषण करायची, विणेचा नाद करायचा, मृदुंगाचा नाद करायचा, संगीतात मग्न व्हायचं आणि प्रीतिसंगम आपल्या धर्मपत्नीशी किंवा आपली जी प्रेयसी असेल तिच्याशी करायचा अशी ती यक्षनगरी. आता थोडासा कालिदासाचा जो उत्तान श्रृंगार आहे तो एका याच्यात सांगतो, त्याच्यावर मी भाष्य करत नाही. हात घालता सजन मिरीला सैल रेशमी वसन उघडे लाजुनिया बावरती ललना काय करावे आता नकळे अंगराग उधळती मुखीने प्रकाश किमिरी बुबु भगती ज्योत उंच पण विशिष्ट झळके रत्न दीपते मुळीने गुजती. आता ती चंद्रकांत म्हणायची जी कल्पना आहे कालिदासाची ती कशी उत्तर रात्री रती लिलीने क्लांत झाल्या जिथे कामी प्रतिक्रियेने त्यांना जो श्रम झाला सैल मिठी सजनाची दोटा अळसा उन्नी पडणी शैली छतास झुलती चंद्रकांत मणी चंद्रकांत ते इथे आपल्याला चिठ्ठी आली वेळ संपलेला म्हणून याची जी एक दोन मिनिटात मी संपवतो सगळं की ही अलका नगरी कशासाठी निर्माण केली. कालिदासाला हे माहीत नव्हतं का अशी नगरी असते, पण आपल्या तुमच्या आमच्यासाठी कालिदासाने ही नगरी निर्माण केलेली आहे. एक स्वर्गच्युती आणि स्वर्ग प्राप्ती असे दोन काव्य असतात. तर आपण सगळे विमुक्त आत्मीय आहे, स्वर्गातून आपण च्युत झालेले आहोत काही पाप केल्यामुळे, तर आपला जो मनात ठेवाचा जो मार्ग आहे तो अलका नगरीचाच असावा म्हणून कालिदासाला आपण इथे आणि पाच मिनिटात सगळे रघुवंश आहे. रघुवंश हे कालिदासाचं श्रेष्ठ मार्ग तो जे बंधन करतो तो श्लोक म्हणतात वादार्थ दिव संतृप्त वादार्थ प्रतिपत्त वंदे जगत पित्रो भारवती परमेश्वर. कालिदासाचं असं म्हणणं आहे वाणीशिवाय म्हणजे अर्थाला वाणीशिवाय अस्तित्व नसतं आणि वाणीला अर्थाशिवाय मूल्य नसतं. वाणी आणि अर्थ हे पार्वती परमेश्वरासाठी संपृक्त असतील तर मी जे सांगतोय माझी जी वाणी आहे तो अर्थ तुम्हाला योग्य प्रकारे कळतो. कालिदासांना हेच ईश्वराकडे मागितलेलं आहे, माझे जे शब्द असतील त्यांना योग्य असा अर्थ प्राप्त होतो. म्हणून केशवसुत असे आणखी म्हणतात शब्दांना मागवते यावे, ज्ञानेश्वरांना तशी गरज पडलेली नाही कारण अर्थच त्यांच्या शब्दामागे धावत गेले तशी कालिदासांना मागितलेलं आहे पार्वती परमेश्वर आहे. आणि तो रघुवंशाचा दिलीप राजा आहे, तो दिलीप राजा आणि सुदक्षिणा यांचं एक सुंदर वर्णन कालिदासाने केलेलं आहे. दिलीप राजाने कामधेनूची सेवा केली मग त्याला पुत्र प्राप्ती झाली, तो पुत्र म्हणजे रघु. हा रघु अत्यंत पराक्रमी आहे म्हणून या वंशाचं नाव या सूर्यवंशी जे म्हणतो त्या रामाच्या वंशाला मिळालेलं आहे. तर तिथे रघुवंशात जे आपल्याला दिसतं 19 सर्गात कालिदासाने रघुवंश मांडलेला आहे. आणि मी इथे सांगतो की रघुवंशात कालिदास इथे प्रगल्भ नव्हता, थोडा कच्चा होता. जे ज्ञानेश्वरांची उपमा मांडायचे ज्ञानेश्वरांचा दृष्टांत द्यायचा एक चातुर्य शाणे झाले प्रमय रुचीचे आले सौभाग्य पोखले सुखाचे एक. चातुर्य शाण म्हणजे काय हे रघुवंशात आपल्याला समजतं. तर रघुवंशातला तो इंदुमती संहाराचा प्रसंग सांगतो आणि आता सगळ्या झटपट मी सांगतो. इंदुमती संयोग इंदुमती किती सुंदर असावी या विदर्भ कन्या आहे, त्या विदर्भाच्या राजकन्याच कालिदासालाही आवडतात. तर ती इंदुमती आयच्याचा जो विलाप आहे त्यावेळेस मी सांगतो एक दोन मिनिटाला सांगतो होतो. इंदुमती संयोगाच्या वेळेस तिची जी सुनंदा नावाची जी मैत्रीण होती त्याला एक राजाचं वर्णन सांगितलं. हिंदूमती कशी जाते की एखादा हंस एका तळात लाटेवरून एका कमलाकडून दुसऱ्या कमलाकडे जावा कमलीन करू, त्या पद्धतीने ती हिंदूमती सहजपणे एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे जाते. आणि ते कसं आहे, संचरणी दीप शिकायव. आता एमएससीबीने समजा लोड शेडिंग केलं रात्रीच्या वेळेस, तर एक प्रखर अशी ज्योत एका प्रासादातून जात असेल, तरी जात असताना जिथून जाते ते दालन उजळून निघतं आणि मागचं दालन अंधारात जातं आणि पुढचं दालन उजळून निघतं. तर तशी दीपशिका जाते आणि हिंदूमती तशी जाते तेजस्वी. आणि ज्या राजाकडे ती जाणार आहे त्या राजाचा चेहरा अत्यंत प्रफुल्लित होतो आणि ती निघून गेली म्हणून मागच्या राजाचा चेहरा फुलासारखा फुलिसतो आणि पुढच्याचा असा प्रफुल्लित होतो. अशा दीपस्थितीसाठी ती म्हणून या कालिदासाला दीपशिका कालिदास ही सगळ्यात मोठी उपमा कालिदासाला. हिंदूमती संपल्यानंतर हिंदूमती किती नाजूक आहे बघायला अप्सरा होती तुम्ही सांगत नाही. तर फुलांची स्वर्गीय माळ नारदमुनी जात होते गोकर्ण महाबळेश्वरला, ही फुलांची माळ तिथून पडली, त्या फुलांवर कमलाच्या फुलांवर भ्रमर गुंजत होते. पुन्हा कालिदासाची तीच उपमा आली की एखाद्या डोळ्यातून काजळ लिहिलेल्या डोळ्यातून अश्रू गळावा तशी ती माळ तिच्या छातीवर पडली आणि त्या तिचा देहांत झाला. तर त्याने जो विलाप केला आहे ज्याने कालिदासाचं एक दुसरं वैशिष्ट्य सांगतो की त्याचे पुरुष अत्यंत एकनिष्ठ आहे, हा यक्ष जसा एकनिष्ठ आहे तसा हा अजय सुद्धा एकनिष्ठ आहे. हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे जे पाश्चात्य कवींना जमलेलं नाही. आणि तिथे तो अजाचा विलाप आहे की जे युनी सचिव सखी निखा ललित शिष्या कला विविधो. तो म्हणतो माझा मृत्यू तो इतका करुणा विमुख आहे की माझ्यापासून सगळंच. तर आपण जे पाहतो या रघुवंशात एक राष्ट्र संकल्पना कालिदासाने आपल्या शेपाना आकाराला आणलेली विविध पद्धती. कुठपर्यंत याचा समुद्र प्रलायन जे पृथ्वी असं जे म्हणतो इथपर्यंत या रघुवंश राज्य होतं. आपला अखंड भारत तर आहेच, कंबोडिया व्हिएतनाम इथलंही वर्णन, इथल्या लोकसंस्कृती याचं वर्णन कालिदासाने केलेलं आहे. म्हणून राम शेवाळकर असं म्हणतात एका निसर्ग कवीचा एका सुंदर कवीचा प्रवास हा राष्ट्रकवी होण्यापर्यंत प्रकल्प झालेला आहे. रघुवंश काव्य आपण वाचावं, कालिदासाचा श्रृंगार आपण लक्षात ठेवावं. पण आपली साहित्य परिस्थितीची जी भूमिका आहे, आपण साहित्य लिहिताना कालिदासाच्या रघुवंशाचाच आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवावा. एवढं बोलून कालिदासाला वंदन करून
1: धन्यवाद सर. खरं म्हणजे पूर्ण कालिदास आपण या विद्यार्थ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी शेवटी दोन गोष्टी सर खूपच महत्वपूर्ण सांगितल्या, ते विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे. काय सांगितलं सरांनी, एकनिष्ठता. कालिदासाने आजच्या सिनेमा प्रमाणे किंवा आजच्या मराठी सिरियल्स प्रमाणे एकीला सोडून दुसरीकडे धावणे आणि तिसऱ्याशी प्रेम करणे तसं न करता कालिदासाने काय केलेलं आहे, एकनिष्ठतेचं जे काही वर्णन केलेलं आहे ते आजच्या युवा पिढीसाठी खरं म्हणजे लिव्ह इन रिलेशन काय काय करतात त्यापेक्षा खरोखर काय आहे ते तुमच्यासाठी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे सर. खरं म्हणजे खूप ऐकायचं होतं पण वेळ आपला इथे संपत आहे. फक्त सरांनी जे काही मराठीत मांडलेलं आहे मी सरांच्या बोलण्या अगोदर त्यांना आव्हान करणार होतो, पण म्हणलं एकदा मराठीत होऊ द्या म्हणजे त्यांना कळालं की आमचे विद्यार्थी त्यांना संस्कृत मध्ये अवघ्या 2 मिनिटात मांडणार आहे. तर मी इथे कालिदासांबद्दलचं संस्कृत गीत गायनासाठी आमंत्रित करीत आहे आमच्या जया पाटील, सिद्धी उपासनी आणि जाह्नवी पाटील, जागृती महाजन या चौघी विद्यार्थिनींना की त्यांनी यावं. आणि आपलं कालिदासाबद्दलचं खरंच खूपच सुंदर गीत आहे आणि संस्कृत मधला गीत आहे आणि कालिदास आहे आणि संस्कृत नाही असं कसं होईल. तर आपण सर्वांनी या गीताला खूप आनंदाने ऐकायचं, जरा यांच्या जोरदार ताळ्यांच्या गजराने.
2: कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम,

0: जने जने कंठे कंठे संस्कृतम कार्तिकासो जने जने कंठे कंठे संस्कृतम मुनि जनवाणी कवि जनवाणी बुद्ध जनवाणी संस्कृतम कार्तिकासो जने जने कंठे कंठे संस्कृतम सरला भाषा मधुरा भाषा दिव्या भाषा संस्कृतम कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम मुनि जनवांछा कवि जनवांछा बुद्ध जनवांछा संस्कृतम कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम जने जने रामायण चरितम प्रियजन भाषा संस्कृतम जने जने रामायण चरितम प्रियजन भाषा संस्कृतम कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम स्थाने स्थाने भारत देशे सदने सदने संस्कृतम स्थाने स्थाने भारत देशे सदने सदने संस्कृतम कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम कंठे संस्कृतम
1: चारही विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक आपण करूया जोरदार टाळ्यांनी आधी सांगतो आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जेव्हा सर्व विद्यार्थी घरामध्ये आनंद घेतात त्यावेळी ह्या चारच्या चारही विद्यार्थ्यांनी काशीला गेल्या आणि 15 दिवसांचं खास संस्कृत प्रशिक्षण शिबिर घेऊन आलेले आहे. कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम तरी किमर्थम हे का बरं, कारण आपल्यापैकी जे लोक आहेत आणि आपली जरी साहित्य भारतीची जरी इच्छा झाली की आम्हालाही संस्कृत मध्ये बोलायची इच्छा आहे, आम्हालाही संस्कृत शिकायची इच्छा आहे, तर आता आपल्याकडे अशी व्यवस्था झालेली आहे की तुम्ही म्हणा आम्ही लगेच 10 दिवसांचे शिबिर घेतो. बरं, मुलांना कोणी येऊ शकतं. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो IIT कानपूर IIT खडगपूर IIT रुड़की मध्ये खास संस्कृत संभाषण शिबिर चालतात आणि ज्यांनी केव्हाही संस्कृतचा गंध नसलेले लोक असतात आणि ते 15 दिवसात येऊन संस्कृत शिकून जातात. तर माझं आज या निमित्ताने, कारण कालिदास जयंती तेव्हाच खरी साजरी होईल जेव्हा किंचित किंचित अस्माकं मुखतः संस्कृतम आगच्छे, वयं संस्कृतम पठामः संस्कृतम वदामः संस्कृतम लिखामः पुनः कालिदासं पठामः. कळालं ना? ताळ्याचं वाजवायचं जोरदार. संस्कृत अतीव सरळ असते, कठीणा नास्ति. केवलं वयं चिन्तयामः यद्वो कथं भविष्यति कथम आगमिष्यति, क्लिष्ट अस्ति कठीणा अस्ति. आणि जर सरांची, देशपांडे सरांनी जे काही तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं, जर त्याला जर मी एकदम संस्कृत निष्ठ मराठी म्हटली तरी काही हरकत नाही, म्हणजे मराठी सुद्धा संस्कृतच आहे. हा, भाषांची जननी आहे संस्कृत आणि आपण सर्वजण नक्कीच आज आनंदित झालेले आहात. मी जास्त वेळ न घेता आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नारकरी सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय
2: माशी म्हणत असतील तर माझं काय, आमचा मायक्रो बायोलॉजी विषय आहे त्यामुळे त्यामध्ये असलेला बॅक्टेरिया मी बोलू शकतो. सूक्ष्म अतिसूक्ष्म असं माझं यातून ज्ञान आहे. तर 2 दिवसापासून सर सांगताय की आपण कालिदास जयंती साजरी करणार आहे, त्यासाठी असा असा कार्यक्रम येणार आहे आणि त्यासाठी अशी मंडळी सगळी आहे, शिक्षकांची असतील, सुभाष महाले सर असतील, देशपांडे सर असतील, किंवा आमचे जुने मार्गदर्शक छापेकर सर असतील, संस्कृतचे विभागाची सगळी मंडळी असतील आणि या कालिदासांवरती आणि संस्कृत विषयावरती असेल किंवा मुझे महाविद्यालयावरती असतील सगळे प्रेम झालं आहे. आजी माझी विद्यार्थी आणि सगळी मंडळी आज आवर्जून उपस्थित राहिली असं होऊ शकतं, काही मुलांना जबरदस्तीने पकडून आणलेलं. परंतु कधी कधी असतं की एखाद्या अपघाताने आपण एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतो आणि आणि ती आवड निर्माण झाली. त्यामुळे आम्ही पण तेच करतो. एखादा कार्यक्रम साजरा करायचा असेल तर धरून पकडून आणतो कधी कधी, आणि त्यातून काही मुलं इतके उत्साहाने पार्टिसिपेट करतात असं आपल्याला पूर्वीपासून अनुभव. कालिदासांवरती म्हटल्यानंतर मी सकाळी सकाळी कागद, आजकाल चॅट जीपीटी मध्ये थोडं सोयीचं झालंय, पण ते पण ज्याला त्याचा खूप ज्ञान येतो त्याचा मी मांडणी करू शकतो. मी काहीतरी येऊन आणलं आणि घरी घरामध्ये वेळ पाहिली, अरे बापरे उशीर झाला, तो कागद तिथेच ठेवला. मी काय आल्यानंतर जेव्हा बघितलं की अरे कागदच नाही आपल्याकडे, आता काय बोलणार. तशी काय अडचणी, प्राध्यापक असल्यामुळे बोलायची थोडीफार सवय आहे. थोडेसे मुद्दे या सगळ्याला घेतला आहे, त्याच्यामधून थोडक्यात मी माझी मांडणी करण्याची येण्याच्या. कारण मी म्हटलं की सर जर का माशी असतील तर मी तर एक छोटासा कीटाणू जीवाणू इतकीच माझी कपॅसिटी आहे. परंतु गेल्या दोन तीन दिवसांमध्ये थोडा थोडा कालिदासांचं समजून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. समजणं फार मोठी गोष्ट आहे. मी सहज विचार केला, ज्या सरांनी सुरुवात केली, मेघाचं वर्णन करत होते, मेघाच्या प्रवासाचं वर्णन करत होते, आणि तसंच काही वेळेला ज्याने जसं पाहिलं तसं त्याला ते दिसतं डोक्यामध्ये. ज्याने विचार केला, सर पण लातूरला होते, धुळ्याला आले, धुळ्याहून जळगावला आले, त्यांनी पण एखादं प्रवास वर्णन घेऊन गेला का? त्या कालिदासांच्या मेघाच्या वर्णनासारखं लातूर धुळे जळगाव असं प्रवास वर्णन ते नक्कीच घेऊ शकते. म्हणजे या काव्याच्या कल्पनांचा इतका सुंदर प्रवास आहे. मी इमॅजिन करत होतो की कालिदास तर काही वरती आकाशामध्ये उडत नव्हते, त्यांनी त्या मेघाला जणू आपण स्वतः तिथे आहोत असं इमॅजिन केलं. आणि तो प्रवास करताना वरतून आजकाल आजकालच्यामध्ये म्हणतो आपण GPS सॅटेलाइटच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून खाली काय काय दिसतं याचं वर्णन ते करताय. आपण दुर्दैव असतो की आपल्याला समोर काय त्याचं वर्णन करता येत नाही. त्यामुळे असं इमॅजिनेशन करून हे करणं वेगळी तर आहे. सगळ्यांना ती येत नाही आणि काही दलित जे असतात त्यांना ती समजतही. त्यामुळे त्यांचा विचार करू नये. ज्यांना इच्छा आहे, ज्यांना आनंद आहे, त्यांनी जरूर त्याचा सगळ्यांचा आनंद घ्यावा. मी पण विचार केला की आषाढस्य प्रथम दिवस मी ज्या इंटरनेटमध्ये सर्च केलं, आषाढस्य प्रथम दिवस याचा विचार करून आषाढाचा पहिला दिवस म्हणून मग आषाढा उत्सव साजरा केला जातो सगळ्यांना. मी विचार केला का मी काय केलं असा उत्सव सगळं जग साजरा करताय, मी काय केलं आकाशातला मेघ पाहायला विसरून गेलो. आज बघितलं परंतु काल काय केलं असं जर का आपण विचार केलं तर काही सगळ्यांचा अपेक्षा आशा इच्छा या सगळ्यांचा भार दिवसभर व्हायला आणि दिवसभर शांत चिंताने काय खरं नाही व्हायचं असं करत डोकी गेलं. त्यामुळे उत्साहामध्ये मी घराच्या बाहेर पडल्या पडल्या मी आकाशामध्ये बघितलं, काळा सुंदर ठेवून दिसला, त्याला सोनेरी किनार आलेली दिसली आणि तो पाण्याने भरलेला वगैरे दिसायला लागला. अरे बापरे, माझ्या विचारांवरती पण लगेच परिणाम झाला. नुसता दोन चार ओळी वाचल्याने जर का परिणाम होत असेल तर जे संस्कृतचा स्वतः अध्ययन करतात, इतकी सगळी काव्य वाचतात, त्यांच्या मनावरती नक्कीच खोलवर तो परिणाम होत असेल. मी काही चेहरे बघत होतो सगळे इकडून तिकडून, काही आपले बसलेले, काही मोबाईल करणारे, काही आपले काय असं करणारे, आणि काही सिनियर मंडळी येतील उत्साहाने इतक्या आत्मीयतेने ते सगळं बघत होती. मी काय विचार केला की ज्याची त्याची दृष्टी आहे. आता आपण दृष्टी त्या पद्धतीने काय जणांनी सरांनी सांगितलं शेक्सपियरची कल्पना त्यांना बरोबर नाही, लगेच इंग्लिश समोर बसेल ते म्हणतील की अरे शेक्सपियर त्याचा अर्थ असतो शेक्सपियर. परंतु मला वाटतं शेक्सपियर त्याच्या जागी आहे, मात्र कालिदास जो आहे भारतीय संस्कृतीचा विचार करतात त्याच्या जागी. सर तसं म्हणले समीक्षा, त्यांनी समीक्षा म्हटल्यानंतर काही जण म्हणतात अगदी तिरफाड केली जाते कधी कधी समीक्षकांच्या पोस्टमार्टम. परंतु काव्य ज्याला समजून घ्यायचं त्याने पोस्टमार्टम करण्याच्या भागात करू नये. हे का म्हटलं, त्याने कधी म्हटलं, कुठे म्हटलं, इसवी सन काय होतं. मग मी जर विचारलं की त्यांचा जन्म कुठे झाला, कोणी बंगालमध्ये झाला, कोणी म्हणे इकडे झाला, कोणी म्हणे उज्जैनमध्ये झाला, कुठे का होईना. त्याने काय म्हटलं आहे, त्याने जी दृष्टी आपल्याला दिली आहे ती आपण समजून घेऊ शकतो का, आणि काव्य ऐकल्यानंतर आपल्याला ते सौंदर्य दिसतं का. समज सौंदर्य असतं त्याचा आपल्याला आस्वाद पण येतो, निसर्ग सौंदर्य कधी तो एक गाणं नाही का पावसाच्या संदर्भामध्ये दोन जणांचं एक गाणं म्हणा किंवा कथा त्यांनी असं केली की पाऊस म्हटलं की नेहमीच कडकड, असं ते काहीतरी आहे. पाऊस म्हटलं की कोणाला असं वाटतं काय चिखल की कटकट सगळं ओलं ओलं असं. पाऊस म्हटला की भाव किती आल्हाददायक वातावरण, किती निसर्ग सौंदर्य, सगळं फुललेलं हिरवगार शालू बाग. म्हणजे त्या पावसामध्ये आपण आनंद घ्यावा. हा दरिद्रीपणे चिखलचा कटकट करत बसा, हो दे ना चिखल. लहान मुलाला जर का सांगितलं की अरे पाऊस म्हणजे चिखल, तर म्हणतो वा किती छान, उड्या मारतो त्याच्यामध्ये. तू त्याचा विचार नाही करत की कपडे खराब होईल का काय, जाग अच्छे आपण चेहऱ्यात त्याच्यावर बघतो. त्यामुळे मला वाटतं जगताना या कटकटीमध्ये सगळं आपण कटकटी तर होत सकाळपासून आल्यापासून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कटकटी भरलेल्या आहेत. जी नवीन मंडळी मुलं आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना असं वाटतं की बापरे किती त्रास आहे माझ्या, अजून सुरू व्हायचा. विद्यार्थी जीवनामध्ये त्यांना असं वाटतं की काय कटकट आहे, सकाळी लवकर उठावं लागतं, सकाळी मग क्लासमध्ये टीचर ओरडतात, मग होमवर्क क्लास वर्क, मग इथे झाले की असाइनमेंट टेस्ट, किती सुंदर आयुष्य, तुम्हाला काही टेन्शन नाही. जी सिनियर मंडळीने त्यांना विचारून बघा त्यांच्या आयुष्यात किती कटकटी. त्यामुळे मला जर वाचनाची जरी आवड असली की आता वेळच मिळाली पुस्तकांचे कट्टे. माझ्या आईला वाचनाची खूप आवड आहे, पण तिला खूप म्हणजे कधी वाचायला संधी दिली. आई राहा शाळेमध्ये आई शिक्षिका होती, कंटिन्युअस ते सगळं काम. पण आता मी पुस्तक आणलं की माझ्या आई आई वाचत बस. मी खूप सारी पुस्तकं घेतली माझी वाचायची राहिली, पण आई सांगते अरे ती पुस्तक आणलं ना त्यामध्ये इतकं सुंदर दिलेलं आहे, मला आपला उगा ठेवा वाटतो की रिटायर कधी होणार. परंतु असं भरपूर साऱ्या बोलण्याच्या गप्पा मारण्याच्या विषय असू शकतात. तर तुम्हाला वाटतं हे साहित्य त्या कालिदासाची नाटकं त्याचा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे त्याची विद्वत्ता रसिकत्व असेल, निसर्ग प्रेम असेल, त्याच्या अनेक शृंगाराचे विषय त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला असेल, त्याचबरोबर त्या मेघाच्या माध्यमातून त्याची आतुरता असेल, त्याचा उद्वेग असेल, त्याचा विरह काय काय नाही त्या मेघा म्हणजे जवळ म्हटलं की स्वतःच्या भावना त्या मेघाच्या ठिकाणी टाकल्या जाते. आणि कवीचं हे भारी असतं बघा, आपण नाही दुसऱ्याच्या कोणाच्या तरी इथे टाकायचं, भावना ते आपल्याच असतात, पण मी नाही त्याला असं वाटलं. कला जी आहे लपवण्याची कला की त्या कला साहित्यिक लोकांना आपल्याला वाटलं तर आपण बोलून मोकळं, पण नाही ही माझी भावना आहे त्याला असं वाटलं असेल हे सौंदर्य मला वाटतं आपण या निमित्ताने ग्रहण करण्याची कपॅसिटी पण डेव्हलप केली पाहिजे. जीवनाला रसिकतेने जगण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. म्हणजे ताण तणाव हे सगळे कमी व्हायला निश्चित मदत होईल. की सहज वाचत होतो त्यामध्ये शांता शेळकेंनी त्याला कसं बघितलेलं आहे, बाबा बोरकरांनी त्याला कसं बघितलेलं आहे, वसंत बापटांनी काय काय बघितलंय, कृष्णा शास्त्रींनी कसं बघितलंय, म्हणजे ज्याला जसं दिसलं तसं त्याने ते मांडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला काय दिसलं, आम्हाला काय दिसणार, आम्हाला ते बंद घडाळ दिसलं, ते घडाळ पण थांबून गेलं. याच्यानुसार मी बघितलं अरे घडाळ पण थांबलंय ऐकता ऐकता. त्यामुळे या कालिदास दिनाच्या निमित्ताने आपल्याला ती रसिक दृष्टी प्राप्त होऊ, आणि आयुष्यामध्ये रसिक दृष्टी प्राप्त होणारे सुद्धा आपल्या आजूबाजूला उपस्थित होत नाही. तर कधी कधी कसं असतं एखादा रसिक तर खूप असते आणि दुसरा बाप भयानक असतो, त्याला त्या रसिकतेचा र पण नसतो, अतिशय निरस आयुष्य जगणार. म्हणून या निमित्ताने आपल्याला रसिक दृष्टी मिळो आणि आपल्याला रसिक दृष्टी असलेलं सर्कल मिळो अशी मला वाटतं आपण या ठिकाणी परमेश्वराच्या प्रार्थना दिवाळीच्या शेवटी त्यांनी संस्कृत आम्ही शिकवतो, शेवटी संस्कृतचं गाणं पण त्यांनी म्हटलं, त्यामुळे संस्कृतचं महत्व पण आपल्याला माहितीच आहे. संस्कृत विभाग अधिक अधिक समृद्ध हो विद्यार्थ्यांनी आणि कला दृष्टीने अशाच कार्यक्रमाची मेजमानी आपल्याला ऐकायला सहभागी व्हायला मिळो अशी शुभेच्छा देतो आणि बाकी तुमच्या धन्यवाद. आदरणीय देशपांडे सरांची एक विनंती आहे, जनगणनेमध्ये भाषेबद्दल तुम्हाला विचारलं जाईल, त्यावेळी तुम्ही संस्कृतचाही आवर्जून उल्लेख करायला विसरू नका. हा बाबा मला वाचता येते संस्कृत किंवा लिहिता येते किंवा बोलता येते. अध्यक्ष महोदयांचाही हार्दिक धन्यवाद. खरं पाहिलं तर सरांनी पण एक नवीन काव्याची दृष्टी दिली आपल्याला, आणि आम्ही जेव्हा काव्याची परिभाषा किंवा काव्यत्वाची परिभाषा सांगतो तर असंच म्हणत असतो की अपारे काव्य संसारे कवी रे का प्रजापती यथास्मी रोचते विश्वम तथेत परिवर्तते. तर सरांनी सुद्धा आपल्याला एक नवी दिशा दिली. मी जास्त काही न सांगता
1: जो आभार प्रदर्शन करणार आहे तो मात्र काव्यामध्ये करणार आहे. आता कालिदासाची चर्चा आहे, काव्याची चर्चा आहे, आणि ते काव्य पण आत्ताच लिहिलं गेलं म्हणून सांगत आहे. जरा थोडस आपण सूक्ष्म लक्ष द्या आभाराकडे. चंद्र शोभा, शरदचंद्रजी छापेकर सर. चंद्र शोभा चंद्रकांती, चंद्रकांती आदरणीय शशिकांत दादा, त्यांचं नावच आहे शशिकांत चंद्रकांती. जरा लक्ष द्या बरं का मुलं, सायन्स विद्यार्थ्या. चंद्र शोभा चंद्रकांती मधुर भाषया, प्राचार्य सुभाषजी. मधुर भाषया स्मितवाण्या, सुहास देशपांडे. सुहास स्मित, स्मित हास्य करत त्यांनी जे व्याख्यान दिलेलं आहे. पताका माध्यमेन केतन नारखेडे सर. पताका माध्यमेन स्फुरती, स्फुरती म्हणजे फडपत आहे. महत भाग्य, भाग्यश्री. महत भाग्यम तारकानाम रसिकान. तुम्ही सर्व तारे आता सरांनी म्हटलं की जरी नाव त्यांचं कालिदास आहे पण सर्व वर्णन काय आहे, पौर्णिमेचे वर्णन आहे. आणि अमावस्या असली तर सर्व तारे दिसतात. आता काव्याच्या बाबतीत अनेकांची अमावस्या होती तर आज ते तारेच आहेत. आणि काही जे आहे तर चंद्रमा किती प्रखर प्रकाश जरी असलं तरी ध्रुव तारे दिसतात त्यामध्ये, तसे आपण सर्वजण. तर चंद्र शोभा चंद्रकांती मधुर भाषया स्मितवाण्या पताका माध्यमेन स्फुरती महत भाग्यम तद अस्माकं रसिकानां अस्माकं तारकानां. आणि यासोबतच खर म्हणजे संस्कृतच्या प्रत्येक कार्यक्रमात आमचे अनेक प्राध्यापकांची उपस्थिती राहते. आज मराठी विभाग प्रमुख आदरणीय प्रोफेसर विद्या पाटील मॅडम, आमच्या इतिहास विभागातील आदरणीय प्राध्यापिका मेहते मॅडम, मराठी इंग्रजी विभागातील खास म्हणजे दोन प्राध्यापक इथे पूर्ण वेळ उपस्थित राहिले, आमचे रोगेश सर आणि ज्योती मॅडम. तसेच मराठी विभागातील प्राध्यापक आमचे इथे उपस्थित आहेत, उपाध्ये मॅडम आहेत, महाजन सर आहेत. आणि हिंदी विभागाचे आमचे दोन सर, जरा नाव लक्षात नाही, हा अतुल सर, हे उपस्थित राहिले. तसेच हिंदी विभागाचे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लोहार सर, खरं म्हणजे ते तर आमचेच आहेत म्हणून आम्ही त्यांना वेगळं मानत नाहीत. हा आमचे अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक आदरणीय सूर्यवंशी सर. यासोबतच साहित्य भारती चे आमचे सर्व सदस्यगण, आता प्रत्येकाचं नाव वेगवेगळं घेत नाही मी, कारण साहित्य भारती शब्द आहे तो आपल्या सर्वांच्या मुळेच हा सर्व आभास पटलावर किंवा आभास जे काही आज कालिदासाचं निर्माण झालेला आहे. तसेच आमचे विद्यार्थी, कारण हे विद्यार्थी आमच्या बी एड कॉलेजच्या प्राध्यापिका म्हणजे सर्वजण इथे आलेले आहेत, विशेष करून विद्यार्थी, कारण हे विद्यार्थी जर नाही आले असते. आणि मला आनंद आहे की काही सायन्सचे आहेत, काही कॉमर्सचे आहेत आणि काही संस्कृतचे आहेत, सर्व विद्यार्थी इथे आलेले आहेत. तुम्ही जर आलो नसतो तर आज तुम्हाला कालिदास माहिती झाली नसेल ना, कालिदासाबद्दलची, तर आज तुम्हाला थोडीफार कळलं कालिदासाबद्दलची माहिती झाली. विशेष म्हणजे आमच्या विभाग प्रमुख नेहमीच सांगत राहतात आपण असं करू, आपण तसं करू, आपण हे करू, आणि यासोबतच आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतो. आमचे माजी प्राचार्यांचेही आम्हाला नेहमी आशीर्वाद असायचे आणि नवीन प्राचार्यांचेही आशीर्वाद राहतील याबद्दल मला शंका नाही. आणि आमचे अध्यक्ष आदरणीय प्रज्ञावंत नंदकुमारजी बेंडाळे, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि ज्यांच्या प्रेरणेने आम्ही संस्कृत काय पूर्ण महाविद्यालयासाठी सतत कार्य करीत राहतो. पुनश्च एकदा आदरणीय विशेष करून आमचे प्रमुख वक्ते देशपांडे सरांचं मी महाविद्यालयाच्या वतीने, संस्कृत विभागाच्या वतीने आणि साहित्य भारतीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच आदरणीय दादांचाही, सर्व पाहुण्यांचाही. आणि आपण असेच येत राहा, जेव्हा जेव्हा आम्ही आपल्याला आमंत्रित करणार आणि मार्गदर्शन देत राहा आदरणीय अध्यक्षांच्या परवानगीने. या कार्यक्रमाला संबोधित आहे, परंतु तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे की आपण एक सामूहिक फोटो घेऊया. थोडस लवकर आपण इथे समोर आला तर एक सामूहिक चित्र आपल्या सर्वांच आपल्याला घेता येईल. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो.
3: श्रोते हो, आताच आपण खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मोजेजेठा महाविद्यालय जळगाव स्वायत्त आणि साहित्य भारती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम ऐकलात. आता ऐकूया पुढील.

0: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. शुभ दिन आयो रे आरजे शुभांगी सोबत. आज 19 जुलै हा दिवस भारताच्या आर्थिक इतिहासात आणि बँकिंग क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवणारा दिवस मानला जातो, बँक राष्ट्रीयकरण दिन. 19 जुलै 1969 रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातल्या 14 मोठ्या व्यावसायिक बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. या ऐतिहासिक निर्णयामुळे बँकांचे दरवाजे केवळ श्रीमंतांसाठी न राहता देशातील शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं झालं. भारताच्या आर्थिक विकासाला गती देणारा हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आजचा दिवस भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची पहिली ठिणगी टाकणाऱ्या महानायकाच्या आणि क्रिकेट जगातील एका सुप्रसिद्ध आवाजाच्या जन्माचा साक्षीदार आहे, क्रांतीवीर मंगल पांडे. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अग्रदूत आणि महानायक, इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध आणि गायीची आणि डुकराची चरबी लावलेली काडतुसं वापरण्यास नकार देऊन त्यांनी पुकारलेले बंड भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. त्यांच्या या बलिदानाने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. हर्ष भोगले, भारतीय क्रिकेट समीक्षक आणि जगप्रसिद्ध समालोचक म्हणजेच कॉमेंटेटर, ज्यांना जगभर क्रिकेटचा आवाज म्हटलं जातं. अत्यंत अभ्यासपूर्ण, रंजक आणि सोप्या भाषेतील समालोचनानं त्यांनी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. आजच्याच दिवशी आपण हिंदी साहित्यातील आणि संगीत जगतातील एका अत्यंत आदरणीय कवीचं स्मरण करतो, गोपालदास नीरज. हिंदी साहित्यातील महान कवी आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गीतकार, कारवां गुजर गया, लिखे जो खत तुझे आणि ए भाई जरा देख के चलो यासारखी अनेक अजरामर आणि अर्थपूर्ण गाणी त्यांनी चित्रपटसृष्टीला दिली. 2018 आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. श्रोते हो, मातृभूमीचं रक्षण करणं आणि तिची सेवा करणं हे केवळ आपलं कर्तव्यच नाही, तर तो आपल्या जगण्याचा सर्वोच्च अधिकार आणि गौरव असला पाहिजे. आणि आजची बोधकथा, 1857 सुमारास बराकपूरच्या छावणीत भारतीय सैनिकांमध्ये प्रचंड असंतोष होता. इंग्रज अधिकारी भारतीय सैनिकांवर अन्याय तर करत होतेच, पण त्यांनी गाय आणि डुकराची चरबी लावलेली काडतुसं वापरण्याची सक्ती केली होती, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांच्या सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. सर्व सैनिक मनातल्या मनात चिडले होते, पण इंग्रजांच्या कडक शिस्तीमुळे आणि शिक्षेच्या भीतीने कोणीही उघडपणे बोलत नव्हतं. त्या छावणीत मंगल पांडे नावाचा एक तरुण आणि बाणेदार सैनिक होता. त्यांनी विचार केला, जर आपण आज अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही तर इंग्रज आपल्याला कधीच माणूस समजणार नाहीत. 29 मार्च 1857 रोजी जेव्हा त्यांना ती काडतुसं वापरण्यास सांगण्यात आलं, तेव्हा मंगल पांडे एक पाऊल पुढे आले आणि त्यांनी उघडपणे इंग्रज अधिकाऱ्याचा आदेश नाकारला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं, भीती सोडा आणि आपल्या स्वाभिमानासाठी उभे राहा. त्यांच्या या एका धाडसी पावलामुळे संपूर्ण छावणीत क्रांतीची ठिणगी पडली. जरी इंग्रजांनी त्यांना अटक करून फाशी दिली, तरी त्यांनी लावलेली ती स्वातंत्र्याची ज्योत संपूर्ण देशात पसरली. श्रोते हो, बदल घडवण्यासाठी किंवा अन्यायाचा सामना करण्यासाठी शेकडो लोकांच्या घोळक्याची गरज नसतेच. गरज असते ती फक्त पहिलं पाऊल टाकणाऱ्या एका धाडसी माणसाची. जर तुमच्यात सत्याची आणि योग्य गोष्टीची बाजू घेण्याचं धाडस असेल, तर तुमचं एक पाऊल इतिहास बदलू शकतं. आजचा हा 19 जुलैचा दिवस आपल्याला मंगल पांडे यांच्याकडून स्वाभिमानाची आणि कवी नीरज यांच्याकडून शब्दांची ताकद शिकवतो. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या मनात असते. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. नमस्कार.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: रामकृष्ण हरी. नवीन वाक्याला अर्थ तेव्हाच येतो जेव्हा आधीच्या वाक्याला योग्य ठिकाणी पूर्णविराम कुठे द्यावा लागतो हे आपण शिकतो. आयुष्याचंही काहीस असंच आहे. काही गोष्टींना योग्य वेळी पूर्णविराम दिला की पुढच्या गोष्टी खऱ्या अर्थाने जगता येतात. त्यासाठी हवा असतो संयम. डोकं शांत ठेवू तर निर्णय चुकणार नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटणार नाही. म्हणतात की भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती. आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागविणे हीच खरी संस्कृती आणि सृजनशीलता होय. राम.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
4: नमस्कार श्रोतेहो. आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो. वास्तविक त्या शरीरात आपण राहतो. आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे. शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते. त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो. तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही. मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे. शरीराला जसे रोग पोखरतात तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्या पायी जीव हैराण होतो. आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे.
5: राम

19 જુલાઈ શ્રીરામ સમર્થ બ્રહ્મચૈતન્ય મહારાજ ઉંધોલેકર એન્ટી પ્રવચને સાધનાથી ચાર અંગે મી જેવા ભજન કરીત અસે ત્યાવેળેસ મી અને દેવ યંચાશિવાય મલા કોણીચ દિસત નસે તસેચ તુમ્હાલા હવે અશી માઝી ઈચ્છા આહે આણી તસે તુમ્હાલા હોઉ શકેલ મ્હણૂનસ હે મી સાંગતો આહે પ્રપંચાત વાગત અસતાના પ્રત્યેકાને અંતર્મુખ હોઉન આપલે દોષ કાય આહે ते हुकून काढावे आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणाकडे किंवा दोषांकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते हेच चुकते. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नये आणि परनिंदा करू नये. रोज निंदण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदे लावला शुद्धी व्हा. चित्त शुद्ध होण्यास आपल्याला संत का की जो संतांना देहात असे समजावे त्याला सांगितले आहे. एक उपासना त्यानेच रावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे. त्याचे महत्त्व फार

0: चौथी गोष्ट म्हणजे भगवान नामस्मरण अखंड ठेवणे. परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे. आज एक यात्रा केली उद्या दुसरी करायची राहिली अशी इच्छा का असावी. गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरु आज्ञे पडते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानीमनीही येत नाही. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत. त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय. भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे.

0: सर्वानुभूति भगवत दर्शन
1: माझ्या अगदी लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे की आपण सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये ईश्वर बघितला पाहिजे आणि तरच आपण या जगाचा खराखुरा उपभोग घेऊ शकू. पण आपण ह्या जगात मिसळू लागताच आणि आपल्याला जगाकडून काही तडाखे बसताच जगाविषयीचा आपला ईश्वरबोध, आपलं सगळं ब्रह्मदर्शन पार कुठल्या कुठे लोपून जातं. मी रस्त्याने जात असतो, प्रत्येक माणसात ब्रह्म बघत असतो. एखादा धसमुसळा येतो, मला धक्का मारतो, मी रस्त्यावर उतरणा पडतो, झालं. माझं सर्वत्र ब्रह्मदर्शन, प्रत्येक व्यक्तीत ईश्वर पाहणं वगैरे कुठल्या कुठे बेपत्ता होऊन जातं. मी झटकन उठतो, दातोट खात मूठ आवळतो वगैरे वगैरे. संपलं ब्रह्मदर्शन, तत्क्षणी मी पिसाळतो, मला सगळ्याचा विसर पडतो, मला त्या माणसात ईश्वर दिसण्याऐवजी सैतान दिसू लागतो. अगदी जन्मल्यापासून आपल्याला उपदेश देण्यात आला आहे की आपण सर्वानुभूती भगवत दर्शन करायला हवं. प्रत्येक धर्माची हीच शिकवण आहे. सर्व ठिकाणी सर्व वस्तूत ईश्वर बघा, सर्वत्र ब्रह्मदर्शन करा. न्यू टेस्टमेंटमध्ये, बायबलच्या नव्या भागामध्ये येशू ख्रिस्तांनी याबाबतीत केलेला असंदिग्ध उपदेश तुम्हाला आठवत नाही का? आम्हा सर्वांनाच ते शिकवण्यात आलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणताना सगळंच मुसळ केरात जातं. अडचण तिथेच आहे, तिथेच घोडं पेंड खातं. इसाप नीतीमधली ती काळवीटाची गोष्ट तुमच्या लक्षात असेलच. एक सुंदर धष्टपुष्ट काळवीट एका तलावाच्या पाण्यात स्वतःची पडछाया बघून आपल्या पिल्लाला म्हणाला, बघ मी किती बलवान आहे, माझ्या डौलदार डोक्याकडे बघ, माझे सगळे अवयव बघ कसे बळकट आणि भरदार आहेत, आणि किती वेगाने धावू शकतो मी. कर्मधर्म संयोगाने एवढ्यातच त्याला दुरून कुठून तरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. बस ताबडतोब त्याने धूम पळायला सुरुवात केली आणि कित्येक मैलांचा फेरा मारून तो धापा टाकत आपल्या जागी परत आला. तो सगळा प्रकार बघून त्याच्या पिल्लांनी त्याला विचारलं, तुम्ही खूप बलवान आहात असं तुम्हीच तर मला सांगत होतात, मग कुत्री भुंकताच तुम्ही पळून गेलात, हे कसं काय? त्यावर त्या काळवीटाने उत्तर दिलं, होय पोरा, तू म्हणतोस ते खरं आहे, पण जेव्हा कुत्री भुंकू लागतात तेव्हा माझा सगळा आत्मविश्वास नाहीसा होऊन जातो. आमची ही अशीच दशा आहे. आपण मनुष्य जातीविषयी किती उच्च धारणा बाळगत असतो, आपण खूप बलवान आणि शूर आहोत असं आपल्याला वाटत असतं, आपण मोठमोठ्या प्रतिज्ञा करत असतो, पण काय, कसोटीच्या आणि मोहाच्या प्रसंगाची कुत्री भुंकू लागताच आपली दशा हुबेहूब त्या इसाप नीतीतल्या काळवीटासारखी होऊन जाते. प्रश्न असा आहे की असंच जर असेल तर मग या सगळ्या शिकवणुकीचा काय उपयोग? अर्थात या शिकवणुकीचा उपयोग आहे, फार मोठा उपयोग आहे, आणि तो असा की दीर्घोद्योगानं किंवा चिकाटीनं अखेर यश लाभतच लाभतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात नाही होऊ शकत. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, या आत्म्याचं स्वरूप प्रथम श्रवण करायला हवं, मग त्यावर मनन चिंतन करायला हवं, आणि नंतर त्यावर सतत ध्यान करायला हवं, त्याचा ध्यास घ्यायला हवा. प्रत्येक जणच आकाश बघू शकत असतो, भूमीवर सरपटणारी यक्कश्चित अळी सुद्धा ते निळं आकाश बघत असते, पण ते आम्हा सर्वांपासून किती दूर आहे. आपलं मन इच्छेनुसार सर्वत्र जाऊ शकतं, पण शरीराला तिथे रांगत रांगत जायला किती वेळ लागतो. आपल्या सगळ्या आदर्शांचं, आपल्या सगळ्या ध्येयांचंही असंच आहे. ते खूप खूप दूर असतात यात काही संशयच नाही, पण त्याबरोबरच आपण आपलं ध्येय गाठलंच पाहिजे हेही आपण जाणून आहोत. केवळ ध्येय गाठलं पाहिजे एवढंच नव्हे, तर आपण अगदी सर्वोच्च ध्येयही गाठलं पाहिजे. आपलं ध्येय, आपला आदर्श अगदी सर्वोच्च, अगदी सर्वश्रेष्ठ असाच असायला हवा. दुर्दैवाने या जगात बहुसंख्य लोक कोणताही आदर्श, कसलंही ध्येय समोर नाही अशा स्थितीमध्ये आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये चासपडत असतात. समोर एखादा आदर्श असलेला माणूस जर 1000 चुका करेल, तर माझी खात्री आहे की इतर कोणताही आदर्श नसलेला माणूस 50,000 चुका करेल. म्हणून जीवनामध्ये एखादा आदर्श असणंच श्रेयस्कर आहे, आणि त्या आपल्या आदर्शासंबंधी आपण आपल्याला शक्य आहे तितकं ऐकलं पाहिजे, इतकं ऐकलं पाहिजे की अखेर तो आपल्या हृदयामध्ये भिनला पाहिजे, आपल्या मेंदूत भिनला पाहिजे, आपल्या नसानसात भिनला पाहिजे, आपल्या रक्तात भिनला पाहिजे, आपल्या अणुरेणूत भिनला पाहिजे, आपल्या रोमरंध्रात शिरला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रथम हे आत्मतत्व श्रवण करावं लागेल. हृदय पूर्ण भरलं की जीभ बोलू लागते, आणि हृदय पूर्ण भरलं की हात देखील काम करू लागतात. विचारच आपल्या कार्यप्रवृत्तीचं नियमन करणारी शक्ती आहे, तीच आपल्याला पुढे नेत असते. आपलं मन सर्वोच्च विचारांनी भरून टाका, दिवसांमागून दिवस त्याचे श्रवण करा, महिन्यांमागून महिने त्याचं चिंतन करा. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणं अगदी स्वाभाविक आहे, ते तर जीवनाचं सौंदर्य म्हणायचं. अपयशांखेरीज जीवन ते काय? या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनामध्ये नसेल तर ते तसलं अळणी जीणं जगण्यात काय स्वारस्य? अपयश नसल्यास जीवनामध्ये काही काव्य उरेल काय? या धडपडीची, या चुकांची, अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकलेलं नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी माणूस होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. हजार वेळा आपल्या आदर्शांना धरून राहण्याचा प्रयत्न करा, आणि हजारही वेळा अपयशी झालात तर फिरून एक वार कंबर कसून प्रयत्न करा. मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वांभूती भगवत दर्शन.

0: शेतकरी बंधूंनो, लिंबू या फळपिकाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्त्व आहे आणि रोजच्या जेवणामध्ये लिंबूचं सेवन करावं, ते आरोग्याला हितकारक आहे असं आपण नेहमी आरोग्याच्या दृष्टीने वाचतो ऐकतो. त्यामुळे लिंबूचं आरोग्यदृष्ट्या असणारं महत्त्व आणि रोजच्या जीवनामध्ये त्याचा होणारा वाढता वापर यामुळे लिंबूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी यायला लागली. लिंबूचं उत्पादन घेताना बहुतांश शेतकरी, काही शेतकरी मृगबहार घेतात, काही शेतकरी आंब्याबहार घेतात, तर काही शेतकरी हस्तबहार घेतात. परंतु उत्पन्नाच्या दृष्टीने जर बघितलं तर लिंबू या पिकामध्ये हस्तबहारापासून जी ज्याची फळांची काढणी, हस्तबहाराची काढणी ही साधारणतः उन्हाळ्यामध्ये होते आणि उन्हाळ्यामध्ये होता कारणामुळे उन्हाळ्यामध्ये लिंबूला चांगले भाव मिळतात. बाजारपेठेत चांगले भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखं असतं, त्यामधून चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. परंतु हस्तबहाराचा लिंबू कसा घ्यावा, त्याचं बहाराचं व्यवस्थापन कसं करावं आणि हस्तबहाराचा लिंबू घेऊन त्यापासून दोन पैसे कसे वाढवावे याबद्दल बहुतांश शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दल संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे ते हस्तबहाराचं उत्पादन घेऊ शकत नाहीत. परंतु शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहे की या लिंबूच्या बागेतून हस्तबहार व्यवस्थापन करून हस्तबहाराचं लिंबूचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं यावर आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, हस्तबहार घ्यायचा असल्यास लिंबू बागेमध्ये शक्यतोवर मृगबहाराची जी काही फळं आलेली असतील आपल्या बागेत ती काढून टाकावी, किंवा फळं वाटाण्याच्या आकाराची क्षमता असताना इथे पाहून 600 PPM संजीवकाची 600 PPM म्हणजेच 600 मिली इथे पाहून 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. तसंच बागेला सायकोसिल, जे आपण बाजारामध्ये लिहोसिन या नावाने बघतो ऐकतो, ते 1000 PPM म्हणजेच 1000 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. आणि ही फवारणी बागेमध्ये ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात, अशा सप्टेंबरच्या दुसऱ्या 15 आठवड्यात अशा 2 फवारण्या कराव्या. त्यानंतर बागेला साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पाण्याचा ताण द्यावा आणि पाण्याचा आणि ताणाच्या काळात ॲस्कॉर्बिक ॲसिड 50 PPM म्हणजेच 50 मिली 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची मिलीग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची फवारणी करावी. त्यानंतर ऑक्टोबरच्या 2 आठवड्यात झाडांना वाफे तयार करून प्रति झाड म्हणजे प्रत्येक झाडाला सर्वसाधारणपणे 300 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद आणि 300 ग्रॅम पालाश या रासायनिक खतांची मात्रा देऊन ओलीस सुरू करावं. तर उरलेला अर्धा नत्र म्हणजेच 300 ग्रॅम 1 महिन्यांनी, जेव्हा संत्र्याची फळं ही वाटाणा एवढी असतात, अशा परिस्थितीमध्ये आल्यानंतर 1 महिन्यांनी द्यावी. अशा प्रकारे बागेचं व्यवस्थापन केल्यास शेतकरी बंधूंनो प्रति झाडाला साधारण 2000 ते 3000 फळे मिळून हेक्टरी सर्वसाधारणपणे 25 ते 30 हजार रुपये कमीत कमी, अर्थात त्याचा भाव चांगला मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याहीपेक्षा जास्त उत्पादन या लिंबूच्या हस्तबहारापासून मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण आपल्या लिंबू बागेचं हस्तबहाराचं व्यवस्थापन करा आणि त्यापासून चांगलं असं भरघोस उत्पन्न मिळवा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, नमस्कार.
1: कृषी संदेश.

श्यामच्या आईने आपला पदर पसरला आणि बोलायला लागली, बाळ या माझ्या पातळाच्या पदरावर तुझे दोन्ही पायठे, त्याला घाण लागता कामा नये, पण श्याम एक गोष्ट महत्वाची दुसरीही लक्षात ठेव की तुझ्या मनाला देखील वाईट वागणुकीची, व्यसनीपणाची, खोटं बोलण्याची, चोरी करण्याची घाण कधीही लागू देऊ नकोस। तेव्हा आजच्या युगासाठी वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ऋषिकालीन स्वावलंबी शिक्षणाचा प्रयोग स्वतः गुरुकुंज आश्रमात केला। शिक्षणाचा वेळ सोडून विद्यार्थी काम करायचे, त्याचे त्यांना पैसे मिळत, त्यातून त्यांनी शिक्षणाचा खर्च चालवायचा आणि विद्यार्थी सहज तो खर्च चालवत असत। येथील आयुर्वेदिक श्री गुरुदेव आयुर्वेदिक दवाखान्याचा पाया देखील स्वावलंबी शिक्षणाचे विद्यार्थ्यांनी खोदला। त्याचे पैसे स्वतः वंदनीय महाराजांनी त्यांना दिले। तेव्हा आपल्या कष्टाचे स्वावलंबी शिक्षणाची भूमिका असताना जे चार पैसे मिळाले, त्याचं स्वाभिमान त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आणि केवढं त्यांना मिळालं हे त्यांच्या तोंडून ऐकण्यात समाधान वाटतं। तेव्हा वंदनीय राष्ट्रसंतांचे स्वावलंबी शिक्षण प्रयोगातील तेव्हाचे वंदनीय महाराजांचे सहवासातील त्यांचे खाजगी सचिव आज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस आहेत। विविध क्षेत्रात अनेक विद्यार्थी प्रामाणिक सेवा देत आहेत। ते शालेय अध्यापक व आध्यात्मिक आचार्य वंदनीय राष्ट्रसंतांचे सुसंस्कारात घडलेत। हे प्रयोग शालेय क्षेत्रात सर्वत्र व्हावेत यासाठी प्रथम विद्यार्थ्यांना भजनातून वंदनीय महाराज संदेश देतात। जगशील कसा तू सांग गड्या, उद्योगची करणे नाही तुला, फिरतोस रिकामा दिवसभरी, मग कोण घरी ठेवील मुला, या तरुणपणी अति आडसहा, व्यभिचार कराया लावी तसे, व्यसनाधीन माणूस पाप करी, मग चोरी कराया जात खुला, जगशील कसा तू सांग गड्या, उद्योगची करणे नाही तुला, जी गुंड उनाड मुले असती, भुलवोनी तुला फसवितील ना, असलास जरी पदवी धर तू, मग लोक कसे म्हणतील भला। अशा पद्धतीने सर्वांना सर्व स्तरातून ही दृष्टी मिळावी यासाठी गुरुकुंज आश्रमात ग्राम गीता जीवन विकास परीक्षा विभाग निर्माण करून परीक्षा घेतल्या जात। हजार विद्यार्थी मुलं मुली या परीक्षेला बसतात। हे सगळं शालेय शिक्षण सांभाळून या संबंधाने शिक्षण क्षेत्रासाठी वंदनीय महाराज ग्रामगीता ग्रंथातून सिद्धांत लिहितात। कोठेही मुलांना लहानपणी व्यसने लागू न द्यावी कोणी, लागताच घ्यावी झाडणी शिक्षका पालकांनी, नाही तरी एक कल्ली, शिक्षण घेऊनी वृत्ती केली, आपण फसोनी दुसऱ्यांची फसविली, मुले बाळे ऐसे नव्हो, म्हणे मी शिक्षणकारी लागलो, पवित्र गुरुजी मुलांचा झालो, परी व्यसनांचा दा अवतार बनलो, म्हणून मना धिक्कारीना, मुलास म्हणे सन सदवर्तनी रहा, आपण बिडी पिण्यात वाजवी दहा, मग उष्णतेने बोलतो पहा, साजरा रेलगाडी परी, ओळखोनी गावाची जबाबदारी, शिक्षक जिव्हाळ्याने काम करी, तरीच गाव होय स्वर्गपुरी, न पडे जरुरी कोणाची, घरी दारी उत्तम पाठ मिळे, जे जे पाहिजे ते ते कळे, तरीच गुरुजनांचा आशीर्वाद फळे, काम केल्या विकासाचे, जीवन विकासाचे शिक्षण गावीच असावे सर्व संपन्न, आपुल्याची ग्राम रचनेचे आयोजन शोभवाया शिकवावे, पाठशाळा असावी सुंदर, जेथे मुली मुले होती साक्षर, काम करावयाशी तत्पर, शिकती जेथे प्रत्यक्ष, सुंदर गाणे बोलणे वागणे, टाप टिपीने घरी राहणे, आपले काम आपण करणे शिकवावे तया, ऐसे करिता होईल प्रगती, मुले उत्तम विद्यार्थी बनती, थोर थोर उद्योग धंदे ही शिकती, पुढे पुढे विद्यार्थी कार्याने सुरुवात करी, त्यातची गणित शास्त्रादी सावरी, नाही तरी वाचन पठनची परोपरी, काही करवेना अंगाने, म्हणून अभ्यासा बरोबरी सक्रिय करू द्यावी तयारी, मुलगा सर्व कामे करी जीवनाची आपुल्या, तो पुढे जात दिसे निष्णात, त्या विद्येचा घेऊ द्यावा अंत, होऊ द्यावे अभ्यासे संशोधनात गर्क त्याला, ऐसे जीवन आणि शिक्षण याचे साधावे गठबंधन, प्रथम पासूनची सर्वांगीण शिक्षण द्यावे तारतम्ये, जीवनाचे प्रत्येक अंग शिकवावा महत्वपूर्ण उद्योग, काम करावयाची चांग लाज नसावी विद्यार्थ्या, मुलगा वरोनी दिसे शिक्षित, काम करताही दिसे निष्णात, कामाची लाजची नाही जात जन्मास आली, करीतो शेताचे निंदन, उपन्ने उतारी नांगरण, शेन काढावया सही उत्सुक मन, दिसे जयाचे सर्व तऱ्हेचा उद्योगधंदा, कराया लागला मुलगा छंदा, वाढला अभिमान गावाचा बंदा, तयार झाला म्हणून या, ऐशी घ्यावी गावे काळजी, मुलांच्या अज्ञानपणा माझी, तरीच गावाचा उत्कर्ष सहजी होईल तेने, अवधी धरला 18 वर्षाचा, पांग फेडील हजारो पिढ्यांचा, नमुना बनेल उत्तम गावाचा,
विद्यार्जने जीवनाचे उज्ज्वल अंग.

0: मुले शिकतील होनी दंग, वाढेल गावाचा राग रंग, म्हणाल तैसा आजचे सान सान बाल उद्या तरुण कार्यकर्ते होतील, गावाचा पांग फेडतील उत्तमोत्तम गुणांनी. म्हणून म्हणतो बालधन ठेवा गावकऱ्यांनो जपून, कोण सांगेल निघतील रत्न किती गावी. ईश्वराचे जन्म देणे, आई बापास निमित्त करणे, विद्यागुरुचे शिकवणे, भाग्य बने गावाचे. कितीक होतील सेवाभावी, कित्येक चतुर कला वैभवी, उद्योगधंद्यांनी रंगवी ग्रामाशी आपुल्या. कित्येक निर्मितील यंत्रागार, कित्येक होतील इतिहासकार, कित्येक होतील सल्ला चतुर गावी आपुल्या. कित्येक होतील न्यायाधीश, कित्येक काव्यसृष्टीचे ईश, कित्येक पिकवितील शेतीस नवनव्या शोधांनी. कित्येक होतील राजकारणी, कित्येक होतील तत्वज्ञानी, कित्येक देतील भूषण मिळवणी क्रीडांगणी, क्रीडांगणी गावाशी. कित्येक संत उपदेशक, कित्येक वीर संरक्षक, कित्येक व्यापार निपुण सेवक, हर कामी ऐसे. ऐसा हा साजेल गाव संच, सर्व गुणांचा आदर्श उच्च, कोणी न दिसेल जीव नीच, आपुल्या गावी संस्कारे. गावाचे राज्य गावची करी, कोणाचीच न चाले हुशारी, आमुचे आम्हीच सर्वतोपरी नांदू गावी. प्रेमे सर्वची करू सेवा, जेने सर्व गावाची लाभ भरवा, मग ऐसा कोण उरेल ठेवा, जो न लाभे खेड्या माझी. खेड्यात उपजले ज्ञानेश्वरादी, काय उनी त्यांची बडबुद्धी, श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी हालवी सूत्रे खेड्यातून. म्हणूनी मित्र हो ऐका निश्चिती, गावीच मुलांचे शिक्षण घ्या हाती, पांग फिटेल जन्म जाती, सुखी होतील सकळ जन. आणि म्हणून ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मागासलेला जीव असेल तोही ज्ञानार्जनाचा अधिकारी आहे. दान अनेक प्रकारचे आहे, धनदान, भूदान, न्यायदान, गोदान, अन्नवस्त्रदान, श्रमदान, या सर्वात विद्यादान, ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एकाने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खोल पाण्यात उडी घेतली, दुसरा धावून आला आणि त्याला वाचवलं. विचारलं की बाबा रे अचानक पडला की का उडी टाकली, तुला पोहणं वगैरे तर काही नाही. तेव्हा तो म्हणाला की मी मुद्दाम उडी टाकली आहे, जगण्यात काही अर्थ नाही माझ्या, मी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी घेतली आहे. तो म्हणाला का, अरे एवढे कष्ट करूनही पोटभर मिळत नाही. तेव्हा त्या भल्या माणसाने त्याला पाण्यातून काढलं म्हणजे त्याला प्राण दान दिलं, एवढ्यानंही जीवनाचं भागणार नाही. मग त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली, किती दिवस खाऊपिऊ घालणार, महिना दोन महिने वर्ष दोन वर्ष, जीवनभर कोणीही कोणाला तसं अन्नपाणी देणार नाही, ते या अन्नदानानंही त्याचं भागणार नाही. तर जीवन जगण्याचं त्याला ज्ञानच द्यावं लागेल, या अर्थाने ज्ञानदान सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून या ठिकाणी हा भाग संपला.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कृत विभाग, मूजे महाविद्यालय स्वायत्त जळगाव आणि साहित्य भारती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम आता आपण ऐकूया. विषय कालिदास साहित्यातील लालित्य. अतिथी श्री सुहास देशपांडे, ज्येष्ठ समीक्षक. तेव्हा ऐकूया हा विशेष कार्यक्रम.
3: आलेली या सर्व पाहुण्यांचे एकदा आपण जोरदार नाद्यांच्या गजरात स्वागत करूया. आपण आजच्या या आज सर्वांना माहिती झाले की मूळजी जेठा महाविद्यालय स्वायत्त आणि त्यातील संस्कृत विभाग व साहित्य भारती जळगाव यांच्या वतीने आपण कालिदास जयंती, कालिदास दिन साजरा करीत आहोत. तर सर्वप्रथम मंगलाचरणाने आजच्या या कार्यक्रमाला प्रारंभ करू आपण. सर्वांनी हात जोडून बसायचं आहे. हरि ओम. स्वस्तिरिंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्तिनः पूषा विश्ववेदाः.

0: शांति शांति शांति या मंगलाचरण अंतर आपण सर्वांनी मी पाहुण्यांना विनंती करणार आहे व सर्व अतिथींना की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करावे. कालिदासाच्या प्रतिमाचे पूजा अर्चन करावे. अद्य कालिदास दिनम भवन्तः सर्वे जानन्ति यत् कालिदास नाम यदा आगच्छति तदा संस्कृत भाषायाः अपि नाम आगच्छति. कालिदासस्य नाम आगच्छेत् संस्कृत भाषायाः न आगच्छेत् इति समीचीनं न भवति. तर्हि अद्य वयं कालिदास दिनम् आचरामः. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करीत आहे आमच्या महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख प्रोफेसर भाग्यश्री भगवतकर महोदयांना. त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं.
1: खंडेस कॉलेज एज्युकेशन सोसायटीचं महाविद्यालय आणि स्वायत्त महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि साहित्य भारती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण हा कालिदास जयंतीचा कार्यक्रम घेत आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवीन अंजिकर प्राचार्य केतन नागपे सर, प्रमुख वक्त्या म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत देशपांडे सर आणि साहित्य भारतीचे अध्यक्ष सुभाष महाले सर आणि प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रांताचे माननीय शशिकांत घासकवडी सर आणि आपले माजी प्राध्यापक आपल्या महाविद्यालयाचे शरदचंद्र छापेकरजी आज पण ते आपल्याला उपस्थित झाले आहे आपल्यामध्ये. आपण सर्वांचं स्वागत करूया विभागाच्या वतीनं. तद्वतच जळगाव जिल्ह्यातील पौर जनसन्माननीय आज या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील मी विभागाच्या वतीनं स्वागत करते. साहित्य भारती आणि संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या काही वर्षांपासून आपण हे कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित करतो. त्यानिमित्तानं एक साहित्यिक मेजवानी जळगावकरांना आणि त्या विद्यार्थ्यांना देखील सहजपणे प्राप्त होते. या संस्कृत विभागाची परंपरा म्हणजे जेव्हापासून स्थापना आहे या महाविद्यालयाची तेव्हापासून संस्कृत विभाग कार्यरत आहे 1945 पासून आणि हा विभाग सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी घेत असतो. विभागाद्वारा 2-3 मोठ्या कॉन्फरन्सेस परिषदांचं आयोजन देखील केलं होतं 1990 2000 आणि 2011 परिषदांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी बरीच मान्यवर मंडळी या आपल्या परिसरामध्ये आली होती. संस्कृत विभागाद्वारे दरवर्षी संस्कृत सप्ताह, संस्कृत दिन असे कार्यक्रम सातत्याने केले जातात. संस्कृतचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी म्हणून शाळेसाठी देखील आम्ही एक उपक्रम करतो. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी देखील एक स्पर्धा आम्ही ठरतो याची कल्पना आम्हाला खरं सरचंद छापेकर महोदय ज्यावेळेला महाविद्यालयात तेव्हा नवीन नवीन लागले होते तेव्हापासून आम्ही ही स्पर्धा घेतो. ही सगळी कल्पना सरांची होती आणि त्यानिमित्तानं शाळेतल्या मुलांना हा परिसर बघायला मिळतो याच्या संस्कृत विभाग कार्यरत आहे हे माहिती होतं. आपल्या विभागामध्ये BA MA आणि PhD संशोधन केंद्र देखील आहे. त्यामुळे PhD सध्या आमच्याकडे 10 विद्यार्थी संशोधन करत आहेत आणि 2 विद्यार्थी त्यातून बाहेर देखील पडले आहेत. आपण कोणी देखील इच्छुक असाल तर निश्चितच संस्कृत भाषा घेऊन आपण शिकू शकता. MA देखील आपण ऍडमिशन घेऊ शकता आपली आवड असेल तर आणि साहित्य समृद्ध आहे. कालिदास सगळ्यांना माहिती आहे. कालिदासाविषयी देशपांडे सर विस्तृत बोलणार आहेत त्यामुळे मी आज काही कालिदासाविषयी बोलणार नाही पण या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा एवढं बोलून मी माझ्या वाणीला विनंती करते. धन्यवाद.
0: सज्जन हो कालिदास इत्युक्ते अभिज्ञान शाकुंतलम. कालिदास इत्युक्ते मेघदूतम. कालिदास इत्युक्ते रघुवंशम. कालिदास इत्युक्ते मालविकाग्निमित्रम. कालिदास इत्युक्ते संस्कृतम संस्कृतम संस्कृत. कालिदास म्हटल्यावर आपल्याला संस्कृतची आठवण येणे स्वाभाविकच आहे आणि यायलाच पाहिजे कारण कालिदास फक्त संस्कृतचा प्रतीक नाही. कालिदास फक्त भारतीयतेचा प्रतीक नाही तर तो भारतातल्या जेवढ्या जे ज्या काही भाषा आहेत, मग त्या मराठी असू द्या, कन्नड असू द्या, तमिळ असू द्या, गुजराती असू द्या, सर्व भाषांचे प्रतिनिधित्व ते करतात. कारण सर्वांचे साहित्य उपसाहित्य आपल्याला कालिदासाबद्दल सापडतो. कालिदासाबद्दल आपल्याला खूप काही ऐकायला मिळणारच आहे. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्यांचं आपण सर्वात अगोदर स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य आदरणीय प्रोफेसर केतन नारखेडे सर आपल्यामध्ये विद्यमान आहेत. एकदा आपण सर्वांनी साऱ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आणि मी संस्कृत विभाग प्रमुख आदरणीय भगतकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं, ग्रंथ भेट देऊन सरांचं स्वागत करावं. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय श्री सुहासजी देशपांडे सर. त्यांचं स्वागत मी स्वतः करीत आहे.

0: यानंतर आज खरंच आपलं सौभाग्य आहे की आज आपल्यामध्ये साहित्य भारती महाराष्ट्र प्रांताचे कार्याध्यक्ष आदरणीय शशिकांत दादा उपस्थित आहेत. मी साहित्य भारतीचे प्रांत मंत्री डॉक्टर विजय लोहार सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आज आणखी आपला विशेष सौभाग्य म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक म्हणायला मला आवडेल, कारण ते जरी वाणिज्य विषयातले असले तरी ज्येष्ठ साहित्यिक आहे आणि जरी स्वास्थ्य त्यांचं मध्ये गडबडा आहे पण तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले आणि आपलं कर्तव्य आहे. मी साहित्य भारतीचे आमचे सदस्य पुरुषोत्तम महाजन सरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय उपप्राचार्य छापेकर सरांचं स्वागत करावं. माजी प्राचार्य आणि साहित्य भारतीचे जिल्हा प्रमुख म्हणून खूप मला वाटते 4-5 वर्षापासून आणि इतर अनेक संस्थांचे ते प्रभारी आहेत, कार्य सांभाळत आहेत आणि आजही आपण खास सर्व मिळून जे ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसे आमचे प्राचार्य महाले सर त्यांचे आपण स्वागत करूया. मी विनंती करतो आमच्या दिदींना की त्यांनी आदरणीय प्राचार्य महाले सरांचं स्वागत करावं. खरं म्हणजे आम्ही सर्वच कार्यकर्ते आहोत आणि या कार्यकर्त्याच्या माध्यमाने आम्हाला आशीर्वाद भेटत राहतो दिदींचाही आणि खरं म्हणजे साहित्य भारती या संस्थेसाठी एक महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे की पूर्ण जिल्ह्यातून एकमात्र किंवा पूर्ण महाराष्ट्रातून ज्या काही महिला प्रतिनिधी आहेत त्यापैकी एकमात्र प्रतिनिधी आज आपल्याकडे उपस्थित आहे आणि आपल्या आपण सर्वजण त्यांना ओळखतो. आपण सर्वजण त्यांचं खूप ऐकलेलं आहेत आकाशवाणीच्या माध्यमाने अशा आमच्या सर्वांच्या दीदी शर्मा दीदी त्या उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत मी स्वतः करते. लोक आहेत त्यांनी तर ऐकलेलं. स्वागत समारंभ येथे थांबूया आपण आणि मी विनंती करतो सर्वात अगोदर साहित्य भारती महाराष्ट्र प्रांताचे कार्याध्यक्ष आदरणीय शशिकांत घासकडवी दादा की त्यांनी आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करावे. आदरणीय
1: आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय प्राचार्य नारखेडे सर, साहित्य भारतीचे जिल्हाध्यक्ष सुभाष महाले सर, माननीय छापेकर सर, भागवतकर मॅडम आणि आमचे मित्र सुहासजी देशपांडे हे उपस्थित सर्व मान्यवर आणि विपंच. खरं म्हणजे अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती ही संघटना जळगावकरांसाठी सुपरिचित झालेली आहे, कारण गेल्या 5-6 वर्षापासून जळगावमध्ये सातत्यानं कार्यक्रम होत आहे. कालिदास जयंतीचा कार्यक्रम हा महाराष्ट्र प्रदेशामध्ये आज सर्वत्र साजरा केला जातो. काल, आज किंवा या आठवड्यामध्ये असे काही कार्यक्रम हे साहित्य भारतीच्या एकूण कामाचा परिचय देणारे असे कार्यक्रम आहे, कारण साहित्य भारती किंवा अखिल भारतीय साहित्य परिषद असेल याचं काम जेव्हा 1966 साली सुरू झालं त्यावेळी त्याचं अधिष्ठान काय असावं असा जेव्हा विचार करण्यात आला त्यावेळी आमची भारतीय साहित्य परंपरा हे आमच्या कामाचं अधिष्ठान आहे. कारण साहित्य क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे साहित्य निर्माण झाले, त्याचे पुन्हा अनेक प्रकाराने विगतवारी पण झाली, आजही ती प्रक्रिया अखंडपणे सुरू आहे. पण ह्या सगळ्याचा मूळ आधार जो आहे तो म्हणजे आमची भारतीय साहित्य परंपरा.
0: अगदी महर्षी व्यासांपासून ही सुरू होते, वेद उपनिषद उपवेद, अनेक प्रकारांनी आमचं भारतीय साहित्य हे विकसित होत गेलं. आणि त्याच्या पुढे जाऊन निर्माण होणार साहित्य हे त्या आधारावर विकसित झालं. आणि म्हणून अशा ज्या महापुरुषांनी भारतीय साहित्य परंपरेमध्ये जे मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यामध्ये कालिदास हे त्यातले एक महत्वपूर्ण असे महाकवी आहे. महर्षी वेदव्यासांनी भारतीय साहित्य परंपरा आणि एकाधार भारतीय ज्ञान परंपरा याच्यातलं जे मोठं योगदान दिलेलं आहे त्याच आधारावर पुढे भारतीय ज्ञान आणि भारतीय साहित्य हे जगात सगळीकडे पसरत. म्हणून लगेचच आता खरं म्हणजे गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो, आध्यात्मिक क्षेत्रात असणारे लोक त्याला गुरुपूजन करून तो साजरा करतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेचं महत्व असतं. जसं राष्ट्रीय सेवासेवक संघाचा गुरुपौर्णिमेचा उत्सव सगळीकडे होतो आणि त्या निमित्तानं समर्पणाचे कार्यक्रम होतात, तसं अखिल भारतीय साहित्य परिषदेने आग्रहाने असं सगळ्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की व्यास पौर्णिमा म्हणून तो कार्यक्रम साजरा व्हावा. गुरु पौर्णिमा तर आहेच पण व्यास पौर्णिमा करायची कशासाठी, तर व्यासांच्या अशा अनमोल साहित्याचं स्मरण या निमित्ताने करायचं. म्हणून व्यास पौर्णिमा देखील आग्रहाने साजरी व्हावी. कदाचित आज कालिदास दिनाचा कार्यक्रम आपला होईल पण नजीकच्या काळामध्ये छोट्या प्रमाणात का होईना पण व्यास पौर्णिमा सुद्धा सगळ्या ठिकाणी करावी असा आग्रह हा आम्ही धरलेला आहे. दरवर्षी त्या पद्धतीने ते कार्यक्रम होतात. त्याच पद्धतीनं महर्षी वाल्मिकींचंही योगदान साहित्यात मोठं आहे. रामायणासारखं एक मोठ खंडकाव्य त्यांनी आपल्याला दिलं आणि त्यातून खूप काही एका अर्थानं आचार विचार हे आपल्या सगळ्या भारतीय संस्कृतीला त्यांनी दिले. त्यामुळे महर्षी व्यासांची वाल्मिकी जयंती म्हणजे शरद पौर्णिमा ही देखील आपण साजरी करतो. त्यासाठी पण आपण सगळ्या ठिकाणी आग्रही असतो की तो कार्यक्रम वर्षभर आपले. आणि चौथा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे वर्ष प्रतिपदा, ज्या दिवशी अखिल भारतीय साहित्य परिषदेची स्थापना झाली म्हणून तो स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्यामुळे अशा या चार कार्यक्रमा आणि त्याच्यामध्ये आता नव्याने आणखीन एक भारतीय भाषा दिवस हा देखील आपण साजरा करावा. कारण अखिल भारतीय साहित्य परिषद ही केवळ एका भाषेसाठी काम करणारी नाही तर या देशामध्ये या सर्व भाषा आहेत, उर्दू सहित त्या भारतीय भाषा आहेत आणि त्याचंही त्या निमित्तानं एक चिंतन व्हावं किंवा अनुवाद साहित्य संमेलनासारखे संमेलन त्या निमित्ताने व्हावे असा देखील आग्रह आपण या सगळ्या वर्षभराच्या कार्यक्रमांमध्ये धरलेला आहे. त्यामुळे सर्व भारतीय भाषांसाठी काम करत असताना आज आपल्याला लक्षात असं येतं की महाराष्ट्रात असं एकही राज्य नाही की जिथे साहित्य भारतीचं किंवा अखिल भारतीय साहित्य परिषदेचं काम वेगवेगळ्या नावाने सर्व ठिकाणी आहे. आणि अशा या विस्तृत कार्यक्रमांमधून साहित्य भारतीचा जो मूळ विचार आहे तो सगळ्याच साहित्यकारांनी मांडला की राष्ट्र प्रथम, आमचं जे साहित्य आम्ही निर्माण करणार आहोत ते या राष्ट्रहितासाठी असेल आणि समाजाच्या उद्बोधनासाठी असेल असा एक मूळ विचार घेऊन साहित्य भारतीचं काम आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे या निमित्तानं आपण कालिदास दिनाचा कार्यक्रम साजरा करतो आहोत. कालिदासांवर आमचे मित्र सुहायजी बोलणारच आहे त्यामुळे त्या तपशिलात मी काही आता फार जात नाही. पण कालिदासाचं साहित्य हे आजच्या काळामध्ये का आवश्यक आहे, साहित्य भारतीने किंवा अखिल भारतीय साहित्य परिषदेने तो साजरा करायचं काय ठरवलं, तर त्याचा मूळ उद्देश हा आपण समजून घेतला पाहिजे की आज प्रेम हा शब्द म्हटला की अनेक विभत्स रूपच आपल्या समोर येतात. त्यामुळे विशेषतः महाविद्यालयीन तरुणांमध्ये युवा शक्तीमध्ये कालिदासांची प्रेमाविषयीची एक नाजूक भावना कोमल भावना ही जर रुजवायची असेल तर कालिदासांचं स्मरण हे झालं पाहिजे आणि प्रेमाच्या या कोमल कल्पनेला अतिशय सुंदर पद्धतीनं मांडणं हे कालिदासांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसत. हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. आणि अचेतन असलेल्या मेघाला सुद्धा सचेत करण्याचं काम ते कालिदासांच्या साहित्य कृतीमध्ये आहे असं आपल्याला आढळून येतं. मला वाटतं की ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्यापैकी प्रत्येकाला एकदा तरी कालिदासांचं मेघदूत वाचावं, एकदा तरी कालिदासांचं शाकुंतल वाचावं अशी प्रेरणा या कार्यक्रमातून निश्चित मिळेल असा मला विश्वास आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मनापासून आपलं स्वागत करतो. धन्यवाद. आपण निश्चित रूपाने साहित्य भारती अखिल भारतीय साहित्य परिषद यांची भूमिका मांडली. परंतु मी नेहमी एक गोष्ट म्हणत असतो, यामध्ये सगळे काही संस्कृतचे विद्यार्थी नाहीत, बरोबर ना? तुम्ही कालिदासाचं नाव कधी ऐकलं होतं ना? बघा, अशी आपल्याकडे विद्यार्थी आहेत ज्यांनी कालिदासाचं नाव कधी ऐकलं नाही. ही गोष्ट काही मी तुमच्यासाठी मुद्दा म्हणत नाही, पण तुमच्यासाठीच आहे की सर्वांना कालिदास कळावा. कारण काय, विदेशी जेवढे कवी आहेत त्यांनी कालिदासाची खूप महिमा गायन केलेली आहे. साहित्याविषयी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अजिबात रस नाही, कॉमर्स विद्यार्थ्यांना अजिबात रस नाही, परंतु जर साहित्याचा अर्थच कळाला, साहित्याचा अर्थ सुंदर मुमटाने आणि विश्वनाथाने मध्ये सर्वांनी दिलेला आहे, ते म्हणतात स्नेहेन सहितम स्नेहयुक्तम तत् साहित्यम, ज्यामध्ये स्नेह आहे तो साहित्य, जे साहित्याचं नावच प्रेम आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणून प्रेम पाहिजे ना तुम्हाला जीवनात, म्हणून साहित्याकडे वळा. थोडस साहित्य आपल्याकडे यायला पाहिजे, आपण साहित्याचं वाचन करावं. आणि कालिदासाच्या निमित्ताने संस्कृती माहिती व्हावी तुम्हाला, असे दोन तीन प्रयोजन आहेत आमचे. आणि आज हे सर्व प्रयोजन, खर तर कालिदास काय आहे, कालिदास साहित्य काय आहे, याविषयी आदरणीय देशपांडे सर आपल्याला सांगणारच आहे. थोडक्यात त्यांचा परिचय मी आपल्याला देऊ इच्छितो. सुहास चंद्रकांत देशपांडे महावितरण मधून अभियंता म्हणून सेवानिवृत्त, विद्युत अभियांत्रिकी पदविका तसेच मुक्त विद्यापीठातून MBA फायनान्स पूर्ण केले आहे. जळगाव आकाशवाणीवर विविध विषयावर भाषणे, उत्तम वक्ता तसेच विविध कार्यक्रमांचे उत्तम निवेदन आणि सूत्र संचालन केले आहे. दिवाळी अंकात विविध विषयावर लेख प्रकाशित. सध्या अखिल भारतीय साहित्य परिषद जळगाव, साहित्य भारती शहर कार्याध्यक्ष तसेच संस्कार भारती जळगाव शाखेचे साहित्य विभाग प्रमुख म्हणून यशस्वी कारकीर्द, मराठी आणि हिंदी भाषेतील साहित्यिक पुस्तकांचे सखोल वाचन. आणि मला वाटते जरी या परिचय मध्ये नाही, पण संस्कृतचे सखोल वाचन आपण अवश्य केलं आहे या निमित्ताने किंवा पुढच्या. कारण काय, कालिदास म्हटलं आपण तर नेहमी मला अनेक लोक विचारतात का हो कालिदासाची माहिती तुम्ही मराठीमध्ये का देतात, तुम्ही हिंदीत का देतात किंवा तुम्ही इतर भाषेत का देतात. तर मी नेहमी त्यांना म्हणत असतो यासाठी देतो की तुम्हालाही कालिदास कळावा, नाहीतर आम्ही संस्कृत मध्ये नुसतं बोलायला सुरुवात केली तर कालिदास लक्षात येत नाही. तर जरी कालिदास संस्कृतमय आहे, पण तरी देखील कालिदासाला आपल्याला मराठीमध्ये किंवा प्राकृत भाषा जे आहे त्यामध्ये प्रस्तुत करावा लागतो. आणि त्याची महत्ता, त्याची महती आपल्याला कालिदासापर्यंत जाण्यास मदत करते. तर मी जास्त वेळ न घेता आजचे प्रमुख वक्ते आणि खरोखर समीक्षक आहेत ते, खरोखर उत्तम वक्ते आहेत ते, त्यांच्या भाषणातूनच आपल्याला कळेल. आदरणीय देशपांडेजी, जरा जोरदार ताळ्या वाजवा. आता अभिनव वाद विलासिनी जे चातुर्य कलाकारिणी, हे शारदा मोहिनी नमी, हे शारदा विश्व मोहिनी नमिली या. आणि कालिदास ज्याप्रमाणे वंदन करतो, वाकार्थ विव संपृक्त वाकार्थ विव प्रतिपत्ते वंदे जगत पित्रो, जगत पित्रो पार्वती परमेश्वर, त्या पार्वती परमेश्वराला अर्ध नारी नटेश्वराला संस्कार भारतीची आद्य दैवत आहे त्याला नमस्कार करतो. आणि श्रोत्यांना पहिल्यांदा वंदन करतो. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात, चंद्रकांत मणी द्रवता किर होय,
2: ते हाथावती चंद्रकी आहे, त्याच्या वक्ता वक्ताची नवे श्रोते मिळा. चंद्रकांत म्हणे कालिदास वेगळ्या अर्थाने वापरतो, ते आपण नंतर बघूया. आणि त्यानंतर व्यासपीठावर जे आमचे मान्यवर बसलेले माझे गुरुवर्य शरद छापेकर सर यांना वंदन करतो, आजचे प्राचार्य अध्यक्ष नाखेड सरांना वंदन करतो, माळे सरांना वंदन करतो, आमचे मित्र दासकडवी सरांना वंदन करतो, बलवत्कर मॅडमला वंदन करतो, आणि शर्माजी ज्यांनी अतिशय उत्तम सूत्रसंचालन करत त्यांनाही वंदन करतो. आणि सुरुवात अशी करतो की या मेघदूत शिकण्याचे किंवा मेघदूत वाचण्याचे, मेघदूत शिकवणं आणि मेघदूत शिकणं याचे अनेक फायदे आहेत. मी गोविंद तलवलकरांचं इथे उदाहरण देऊ इच्छितो. गोविंद तलवलकरांकडे एक शिष्य आली होती मेघदूत शिकायचं म्हणून, आणि मेघदूत शिकता शिकता ते परस्परांच्या प्रेमात कसे पडले ते दोघांनाही कळलं नाही. तर मेघदूत शिकण्याचे फायदे तरुण पिढीला काय आहे हे समजावं म्हणून मी गोविंद तलवलकरांचं उदाहरण घेतो. त्यानंतर आपल्याला असं वाटतं की मग कालिदास हा रसिक आहे, पण एक आपला पाणिनी जो व्याकरणकार आहे त्या व्याकरणकाराने एकदा असं म्हटलं, त्याला काय सुचलं ते बघा. तो असं म्हणतो की हा चंद्र जो आहे, हा शशी जो आहे, हा निशेवर इतका मोहित झाला एका क्षणी, त्या निशेची अनुभूती त्याने वर केली, आणि ती अनुभूती वर केल्यामुळे निशा इतकी मोहरली की तिच्या अंगावरचं अंधाराचं वस्त्र कधी गळून पडलं हे तिला समजलं नाही. चंद्र उगवला आणि चांदणं पडलं त्याचं अत्यंत सुरेख वर्णन पाणिनी सारखा भाष्यकार व्याकरणकार करतो. तर ते कालिदासाचं जे म्हणतो आपण, तर कालिदासांना किती रसिक असावं हे आपल्याला समजतं. तर मेघदूतामधला जो कालिदासाचा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे त्याच्यानेच आपण ह्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करूया. जे अलकानगरी मधल्या ज्या रमणी आहे तेथे काम तिथे कामिनी कुंद माळुनी, तिथे कामिनी कुंद माळुनी कमल फुलांशी सहज खेळती, तिथे कामिनी कुंद माळुनी कमल फुलांशी सहज खेळती, लोत्र फुलांचे पराग माखुनी गौर गौर कर वदने करीती, तिथे लोत फुलांचे पराग माखुनी गौर गौर कर वदने करीती, कोरांटी कचपाशी रचिती, कोरांटी कचपाशी रचिती श्रीश कानावरी खोचती. आणि तो त्या मेघाला म्हणतोय तव आगमी जो कदंब फुलतो, तव आगमी जो कदंब फुलतो पांग सजविते आपुले तयांनी. तर या श्लोकाचं पहिलं भाषांतर विल्सनने, हा इंग्रजीतला प्राच्यविद्या अभ्यासक आहे, ओरिएंटल स्टडीचा अभ्यासक आहे, त्याने या श्लोकाचं पहिल्यांदा भाषांतर केलं आणि सार विश्व साहित्य ठरवलं. याच्यातलं जे सौंदर्य आहे, याच्यातलं जे लालित्य आहे.

पेसत आणि कुंदन फुलं मला कमळी तर तरुण पिढीला एक गोष्ट मी सांगतो संस्कृत मधली किंवा एक संस्कृतचा अर्थानं लिहिला कमळाचा जो अर्थ कालिदासाला अपेक्षित आहे तो सांगतो. तर एक आपण जेव्हा प्रियकर प्रेयसीला विचारतो किंवा तू मला केव्हा भेटशील पण प्रेयसीला त्याचं उत्तर मैत्रिणी असल्यामुळे देता येत नाही. तिच्या हातातलं जे शुभ्र पांढरे कमळ आहे ती कमळाच्या पाकळ्या निघते आणि तो इतक्या रसिक आहे तिचा प्रियकर की त्याला समस्त काय समजायचं केव्हा भेटायचं आणि कुठे भेटायचं जे सरोवर आहे कमळाचं तिथे मी तुला भेटेल असे कमळ फुलं ते फेलवतात. आणि लोत्र फुलं तुम्ही आज जरी चॅट जीपीटी किंवा विकिपीडिया किंवा क्लॉड हे सगळ्या यांना प्रश्न विचारले तर लोत्र फुलांचे पराग जे आहेत ते प्रसादनासाठी गौर करण्यासाठी वापरले जातात ते आपण बघितलं. आणि त्यानंतर ही जी कचपाशी खोविती याची जी सौंदर्य आहे आपल्या वेणी पेढी घालतापाशी वेणी गुंफत जातात तर एक वेणी गुंफताना एक एक कोरंटीचं फुल तिथे गुंफलं जातं. अनेक भाष्यकारांनी याला आबोली म्हटलेलं आहे पण कालिदासाला जे अपेक्षित आहे ती कोरांटी अपेक्षित आहे. आणि कोरांटीचे विविध रंग असतात काही पांढरे रंग असतात काही पिवळा रंग असतो आणि काही आबोली रंगाचा असतो. निळा काही आमच्या अभ्यासक रसिक अभ्यासक म्हणतात की निळा रंग तिथे त्यांनी गुंफलेला नसेल कारण केसांची कॉन्ट्रास्ट मॅचिंग करणारे जे रंग आहे त्या रमणी कामिनी सगळ्या अनितंब कुंतला आहे. आणि त्या विणीत ते फुलं जी आहेत कोरंटीचे फुलं विविध पद्धतीने गुंफली जातात. आणि यानंतर जे सांगितलेलं आहे शिरीष जे हा चारू शब्द वापरतोय कालिदास चारू कर्ण हा चारू शब्द त्या कर्णालाही लागू पडतो आणि त्या शिरीष फुलांनाही लागू पडतो. शिरीषांचं फुल अत्यंत नाजूक असतं त्याची पाकळी अशी पारदर्शक असते तर चारू कर्णे आणि शिरीष फुलं ते कवतात. आणि मग कालिदास म्हणतोय तो आगमी जो कदंब फुलतो भांग सजविती तयांनी या फुले ते जे निप फुल असतं संस्कृत मध्ये याला म्हटलं जातं कदंब फुलाला. आणि कदंब फुलतो तेव्हा ती मेघाचं दर्शन घेतलं की कदंब फुलतो असं म्हटलं जातं. तर त्या निप फुलांचं हे भांगात काही रोवता येत नाही. ज्यावेळेस मी याचं अध्ययन केलं तेव्हाच असं लक्षात आलं की या कदंबाचे जे पराग आहेत जे पिंगट हिरवे असतात ते पिकल्यानंतर शुभ्र लाल होतात आणि या लाल रंगाने या रमणी आपलं भांग सजवत असतील. तर या विश्व हा ओरिएंटल स्टडी करणारा जो आपण विल्सन ज्याचं नाव घेतलं तो इतका काय झाला कारण तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे पुष्प आहे हे एका ऋतूत उगवत नाही या सहा ऋतूंचे सहा पुष्प आहे. हेमंता मधलं जे कुंद आपण जो म्हटला तो हेमंता देतो. त्यानंतर कमळ जे आहे पांढरे कमळ हा शरद ऋतूशी संबंधित आहे. त्यानंतर जी कोरांटी आहे ती वसंत ऋतूशी संबंधित आहे. त्यानंतर शिरीष जो आहे हा ग्रीष्म ऋतूशी संबंधित आहे आणि या वर्षा ऋतूशी संबंधित आहे कदंब आहे. हा सहा ऋतूंचे कालिदासाला या श्लोकातून असं सांगायचं आहे अलका नगरीचं वैभव जे आहे सहा ऋतूंचे पुष्प जे आहे सहा ऋतूंचे पुष्प तिथे 365 दिवस उपलब्ध असतात. त्यानंतर सांगतो की फळही उपलब्ध आहे वृक्षही तिथे सतत 365 दिवस फुललेले असतात आणि फुलंही तिथे 365 दिवस फुललेले असतात. आणि हा निसर्ग कवी असल्यामुळे त्याने दागिन्यांचं वर्णन केलेलं नाही फुलांचं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्याला असं लक्षात येईल की ज्ञानेश्वरांचा दृष्टांत द्यायचा तर ते फुलं ज्ञानेश्वर जसं म्हणतात अलंकारिले कवण सोवणे हे निर्वचना ते फुलं त्यांच्या रमणीच्या सुंदर आहे ते फुलांचा श्रृंगार त्यांनी केल्यामुळे ते अधिक सुंदर दिसतात तर त्या फुलं त्यांनी अंगावर परिधान केल्यामुळे ते फुलं अधिक सुंदर दिसतात हे सांगणं कठीण आहे असा कालिदास. कालिदासाचं जे वैभव आहे हा कालिदास कसा आहे तर अत्यंत उत्तम सुसंस्कृत आहे गृहस्थाश्रमी आहे त्याने सगळे वेद उपांग याचा अत्यंत अभ्यास केलेला आहे. संस्कृतीचे आठ घटक जे रामायणात सांगितले जातात धर्मकारण राजकारण अर्थकारण समाजकारण कला वाङ्मय विज्ञान आणि शिक्षण त्या आठही घटकांचा अभ्यास कालिदासाने केलेला आहे. कालिदासाला सगळ्या कला अवगत आहे. कालिदासाला चित्रकला अवगत आहे. कालिदासाला संगीत कला अवगत आहे. ज्या ज्या म्हणून कला 64 कला ज्या म्हणतो त्या कालिदासाला अवगत आहे. कालिदासाला तिथल्या प्रथा परंपरांची रघुवंशात त्याने ते सगळं अतिशय सुंदररित्या कालिदासानं मांडलेलं आहे. तर कालिदासाचं विराशींचं पुस्तक मी अध्ययनाला घेतलं ते महामुपाध्याय विराशी यांनी 1934 साली हे पुस्तक लिहिलंय कालिदासावर. आणि ते म्हणतात कालिदासाच्या ज्या सगळ्या भक्कड दंतकथा भुक्कड दंतकथा जे म्हणतो आपण भाकड दंतकथा या भोजप्रबंधात पल्लाळ कवीच्या भोजप्रबंधात आलेला आहे. आणि या निराशींनी ते पूर्णपणे खोडून काढलेलं आहे. त्यात कालिदास हा

एक गृहस्थाश्रमी आहे. तो गृहस्थाश्रमी नसता तर यक्षाचा विरह किंवा अजयराजाचा जो विलाप त्याने मांडलेला आहे तो कालिदासाला मांडता आलेला नसता. इतका सुसंस्कृत कालिदास. त्या कालिदासाचं आपण असं कथा सांगणं म्हणजे कालिदासाचा अपमान करण्यासारखं आहे असं मला वाटतं. हे घेऊन आपण कालिदासाचं जे मेघदूत आहे, मी जितकं सगळं काही सांगणार नाही जेवढं मला त्यातलं सौंदर्य सांगता येईल. मूळ मेघदूत खूप मोठं आहे, जवळजवळ 120 मुक्तक आहे. आता कालिदास जे साहित्य शर्मा सरांनी सांगितलं त्यातली दोन खंड काव्य आहेत, ऋतुसंहार आणि मेघदूत आपण म्हणतो. याच्यातलं निबंध काव्य आणि निबंध काव्य असे दोन प्रकार आहेत. तर कालिदासाचं हे स्फुट काव्य आहे. कालिदासाचा एक एक श्लोक जरी मुक्तकासारखा गझल मध्ये आपण जसा घेतो एक एक शेर, तसंही मुक्तकासारखा स्वतंत्र जरी घेतलं तरी त्याचा एक अर्थ सौंदर्य आपल्याला पाहता येतं. त्या चित्रकाराला जर सांगितलं या 120 श्लोकांचं पूर्व मेघ आणि उत्तर मेघाचा तो सुंदररित्या चित्र रेखाटू शकतो असा कालिदास आहे. ऋतुसंहार हे थोडं त्याच कमी दर्जाचं काव्य आहे असं म्हणतात. त्यानंतर त्याची ती दोन महाकाव्य आहे कुमार संभव आणि रघुवंश, आणि त्याची नाटक आहे ती शाकुंतले त्याचं सगळ्यात महत्वाचं नाटक आहे विक्रमोर्षी आणि मालविका अग्निमित्र. तर राम शेवाळकर असं म्हणतात त्या मिराशींच्या आहे वाट पुसत राम शेवाळकर गेले त्यांची 10 व्याख्यानं उपलब्ध आहे. त्याचं पुस्तकही झालेलं आहे कालिदासाची यक्षसृष्टी म्हणून. इथे अकॅडमिक बोलताना मला जे संदर्भ द्यावे लागतात ते संदर्भ देतो म्हणून मी मिराशींच्या पुस्तकांचा उल्लेख केला. त्यानंतर राम शेवाळकरांच्या व्याख्यानांचा उल्लेख केला आणि यांच्या पावलावर पाऊल ठेवून कालिदास मांडण्याचं मी धाडस करतोय. आणि मी सांगतोय की यांनी मला ज्येष्ठ समीक्षक म्हटलं तरी थोडस कसं आहे ते बघा. पु ल देशपांडे असं म्हणतात की समीक्षक कसा असतो, एक लाकडी पूल आहे त्यावरून एक हत्ती चाललेला आहे आणि त्या हत्तीच्या वजनामुळे तो पूल हलतोय, पण त्या हत्तीच्या पाठीवर एक माशी बसलेली आहे. त्या माशीला असं वाटत की हा जो पूल आहे आपल्या वजनाने हलतोय, ते माशीची असते तो म्हणजे समीक्षक. म्हणून मी एक रसिक वाचक म्हणून मी एक माझी भूमिका घेतो आणि त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. हे समीक्षक यांनी जी नावं घेतली मम्मट प्रभाकर वगैरे मल्लीनाथ त्या सगळ्यांनी कालिदासावर काही दोषारोपण केलंय, पण मी म्हणतो कालिदासाच्या नखाची स्तर ज्या समीक्षकांना नाही त्यांना कालिदासाच्यावर काही भाष्य करण्याचा अधिकार पोहोचतो का असं मला वाटतं. तर राम शेवाळकर म्हणतात कालिदासानं नुसतं मेघदूत जरी लिहिलं असतं तरी तो अमर कवी झाला असता, आणि कालिदासानं नुसतं एक नाटक जे म्हणतो आपण शाकुंतल जरी लिहिलेलं असतं तरी कालिदास अमर झालेला असतो. कालिदासापेक्षाही श्रेष्ठ नाटककार आहे तो भास. याला संस्कृत साहित्याची ओळख द्यावी तर भास भासाला तो वंदन करून कालिदास पुढे जातोय त्या पहिल्या नाटकात. त्या भासाचं जे आपण स्वप्न भासव दत्ता जर तुम्ही वाचायचं असेल तर तुम्ही ती वाचायला हरकत नाही. आमच्या सुजाता मॅडमने काही खोस टाकली होती तर कालिदासाला शेक्सपियर म्हटलं जातं, हे किती चुकीचं आहे तुमच्या लक्षात येईल. कारण विश्व साहित्यात जे आपण 6 ऋतूंची मी तुम्हाला संकल्पना सांगितली ती विश्व साहित्यात कुठेही नाही. अलका नगरी या त्याच्या प्रतिभेने निर्माण केलेली आहे. प्रतिभेची एक लक्षण सांगितलं जातं जी वस्तू नाही ती अपूर्व वस्तू निर्माण करणं ही प्रतिभेची शक्ती असते. ती अपूर्व अलका नगरी कालिदासानं आपल्या प्रतिभेने निर्माण केलेली आहे. म्हणून एक कालिदासाचा हा शेक्सपियर जर 2 पारड्यात ठेवले तर शेक्सपियर अंतराळात कुठल्या कुठे उधळलं जाईल मी सांगतो. हे आमचे जे माझे गुरुवर्य होते केशपाल चौधरी ते त्यांनी जे मला शिकवलेलं आहे ते थोडस मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि शर्मा सरांना सांगतो की मला संस्कृतचा फार गंध नाही. मी जे सगळं वाचलेलं आहे काही हिंदी पुस्तकांचे जे अनुवाद हिंदीमध्ये जो अनुवाद झाला तो हिंदीचा अनुवादही मी घेतलेला आहे. आणि आता जो आहे कालिदासाचा शांता शेट्टींनी केलेला अनुवाद जो आहे तो अनुवाद शांता शेट्टींचा अनुवाद सरस का उतरला हेही सांगतो. कारण इतरांनी मंदाक्रांत वृत्तात अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मंदाक्रांत वृत्त हे सगळ्यात कठीण वृत्त आहे. कालिदासालाच ते पेललं, इतरांना पेलण्याची ताकद नसावी असं मला वाटतं. म्हणून चिंतनराव देशमुख असतील, कुसुमाग्रज असतील, वसंत बापट असतील, अनेकांना ह्या मेघदूताचा अनुवादाचा मोह झालेला आहे. पण त्यातल्या त्यात शांता शेट्टींनी पादाकुलक वृत्तात अनुवाद केला आणि त्यांनी बरंच स्वातंत्र्य घेतलं. म्हणून शांता शेट्टींचा अनुवाद हा त्यातल्या त्यात मला इतर अनुवाद वाचायचे असतील तर पुन्हा शब्दकोश मला हातात घ्यावा लागतो. पण शांता शेट्टींचा अनुवाद जर आपण घेतला तो सहज सरळ सोपा असा अनुवाद शांता शेट्टींचा आहे. या कालिदासाने आता कालिदासाची संकल्पना पहा कशी आहे. कालिदास त्याला सांगतोय तू लालूच दाखवतोय खरं म्हटलं तर मेघाला, तू जात असताना तुला काय काय शृंगार ज्याला आपण
मॅडमने काल सांगितलं संभोग शृंगार आणि विप्रलंब शृंगार हे शब्दही मला कधी कधी उच्चारता येत नाही, त्याबद्दल मी क्षमा मागतो. कारण मी एक साधा रसिक वाचक आहे. लोहार सरांनी, महाले सरांनी एका शेंद्राला तगुण पासून त्याला देवाचं रूप द्यावं तशी आजची अवस्था आहे. त्यामुळे मी पुन्हा रामदासांची एक ओळ मला आठवते, जे काय आठवावे ते त्यास आधीचे ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करून ये अशी माझी अवस्था आहे. म्हणून माझ्याकडून जर काही एरर ओमिशन झाल्या त्या पूर्ण करून घ्याव्या. तर कालिदासाला जे आठवतो तो जे लालूच दाखवतो, तो कालिदासाला सांगतो तुझी जी प्रेयसी आहे म्हणजे सरिता जी आहे, नदी जी आहे, तुझी ती प्रेयसी आहे तिचा तुला तिच्याशी तुला शृंगार करता येईल अशी लालूच तो दाखवतो. शैल सखा म्हणजे पर्वत जो आहे हा त्या याचा मित्र, मेघाचा मित्र, आणि मेघाची तो प्रशंसा करतोय की त्या पुष्कर आवर्तक या वंशात इंद्राचा तो प्रधान सेवक आहे आणि पुष्कर आवर्तक या मेघांच्या वंशात तू जन्माला आलेला आहे. आणि पुष्कर आणि आवर्तक हे जे मेघ असतात, कालिदासाचं ज्ञान बघा, आजचं जे विज्ञान आहे वेदांत जे म्हणतो या ढगांना वेगवेगळी नावं दिलेली आहे, ती संस्कृत संस्कृतच्या विज्ञानातली जी नावं आहे ती बरोबर आजच्या विज्ञानाच्या नावाशी जुळतात आणि म्हणून त्यांनी ती पुष्कर आणि आवर्तक नावं कालिदासाने तिथे दिलेली आहे. तर मेघाला तो वेगवेगळ्या प्रकारे लालूच दाखवत जातो. आता कसं आहे बघा, मला जो प्रश्न मनात आला तुम्हाला कदाचित त्याचं उत्तर सापडलं तर बघा, कालिदास सांगतोय त्याला व तुला प्रेयसीची या नद्या ज्या आहे त्यांचे विविध प्रकारे शृंगार करता येईल, शृंगार चेष्टा करता येईल, पण त्याची पत्नी जी आहे ती वीज जी आहे, वीज त्याची धर्मपत्नी आहे असं कालिदासाने शेवटी म्हटलेलं आहे. तिचा विरह तुला कधी होऊ नये असा तो आशीर्वाद यक्ष त्याला देतो. ती धर्मपत्नी जवळ असताना त्याला शृंगार चेष्टा करायला किती त्रास होत असेल ते मला वाटतं कालिदासाला आपण याचा अभ्यास करावा. त्या सरिता जे आहे त्या सरितांची बघता आपण त्याला निर्विंद्या लागते, त्याला रान नदी लागते, त्याला क्षिप्रा लागते, त्याला गंभीरा नदी लागते आणि त्याला नर्मदा पण लागते, पण तो नर्मदेशी छेडछाड करत नाही. कालिदासाचं आणि यक्षाचं हे वैशिष्ट्य आहे की त्याला ह्या नद्यांची महती माहिती आहे. नर्मदेशी तो छेडछाड करत नाही, गंगा नदीशी छेडछाड करत नाही, क्षिप्रा नदीशी तो छेडछाड करत नाही. क्षिप्रेचं जे आहे ते वर्णन आपण नंतर बघणार आहोत, कसं सुंदर वर्णन कालिदासाने केलेलं आहे. त्या नद्यांमध्ये तो गंभीरेशी शृंगार चेष्टा करतो, निर्विंदेशी शृंगार चेष्टा करतो, रान नदीशी करत नाही. कारण कालिदासाचं एक वैशिष्ट्य आहे तो ज्या कृषीवल वधू असा शब्द वापरलेला आहे, कृषी कन्यका आपण ज्यांना म्हणू, त्या ज्या ग्राम कन्यका असतात, ग्रामात वाढलेल्या असतात, त्यांना जसं बालकवींची उपमा लेखली प्रणय चंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारी केला, त्यांना त्या प्रणय चेष्टा माहिती नाही, भ्रूलीला माहिती नाही. म्हणून कालिदास किती अत्यंत या साध्या पोळ्या आहेत असं वर्णन करतो. मात्र मग तो उज्जैनीच्या ज्या रमणी आहे त्याला म्हणतो तुझं जेवणच व्यर्थ असेल, त्यांचे नेत्र कटाक्ष तुझं बघितले नाही तर तुझं जीवन व्यर्थ झालं असं समजते. आणि त्याने जे सांगितलेलं आहे त्या निर्विंद्या नदीचं आपण वर्णन बघूया. तो काय करतोय, लाटा उठती किलबिलती खग मेखला चती किंचित डावळून, ती मेखला कोणाची, त्या किलबिलणारे जे लाटांवर जे पक्षी इकडे तिकडे होतात ती जणू मेखला जी आहे ती ढवळते आहे. आता इथे मर्डेकरांची, कारण मराठी काव्याचे काही इथे बसलेले आहे, मर्डेकरांची जी कविता आहे ती मला आठवते. ते म्हणतात, संत पिलंदर लाटांमधुनी सागर पक्षी सूर्य रुचती. हे जेव्हा मी बघितलं इथे गेटवे ऑफ इंडियाला समुद्रात हेलिमंटाला जाताना त्या प्रत्येक लाटांमध्ये आपल्याला सागराचं प्रतिबिंब दिसत होतं, तीच जे कालिदासाला इथे जे अपेक्षित आहे ते कालिदास जे सांगतोय. लाटा उठती किलबिलती खग मेखलाचती किंचित ढाळून, जळी भोवरा छे निर्विंद्या निजनाभीचे घडविल दर्शन. ही जी आहे भोवरा जो पाण्यात येतो ते कालिदासानं त्याला उपमा दिलेली आहे. संगमरावर एक खडक आहे तिथे भोवरा येतोय. राम शेवळकर असं म्हणतात की तुला सुंदर स्त्रीच्या अनावृत्त नागसुंदाची आठवण आहे. कालिदासाचा हा उत्तान शृंगार आहे तो कालिदास मांडतोय. हे त्याने कशासाठी मांडलं की त्याला लालूच दाखवतो तो मेघाला तू माझा निरोप पोचतो. आता इथे यक्षाचं जे वर्णन आहे, यक्ष अतिशय ज्याला आपण विप्रलंब शृंगार म्हणतो त्याकडे मी परत वळतो कालिदासाच्या यक्षाच्या. यक्ष आणि कालिदास ते एकच आहे याच्यासाठी सांगतो की कालिदास जो होता हा द्वितीय चंद्रगुप्तच्या पदरी त्याचा प्रधान सेवक होता, अमात्य होता असं आपण म्हणतो. आणि त्याची जी प्रभावती गुप्ता नावाची जी मुलगी आहे त्या विक्रमादित्याची, ती रुद्रसेनाला दिली होती. हा रुद्रसेन म्हणजे वाकाटक जी राजधानी आहे, रामटेक जवळची राजधानी आहे.
त्याला नंदीवर्धन नावाचं खेडं, आता त्याला रामधन नावाचं खेडं म्हणतात. त्या नंदीवर्धनला वाकाटक राज्याची राजधानी होती आणि तिथे काही शिक्षक या प्रभावती गुप्ताच्या मुलांना किंवा नातवाला शिकवण्यासाठी काही पाठवले होते आणि त्या शिक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी कालिदासाला वकील म्हणून तिथे पाठवले. तर कालिदासाला जो विरह झाला स्वतःच्या पत्नीचा, तो विरह त्याने यक्ष रूपाने मानलेला. पण कालिदासाला पोहोचायचं होतं उज्जैनीपर्यंत, कारण उज्जैनीला तो राहत होता. पण त्याने अशी मग त्याच्या प्रतिभेला जे भव्य दिव्य स्वप्न पडलं अलका नगरीचं, तिथं तो आपल्याला घेऊन जातोय कालिदास. त्याच्या नद्या बघितल्या आपण, आता परत आपण या नद्यांच्या वर्णनांकडे घेऊया. तर तिथे जी शिप्रेचं वर्णन तो करतोय आणि त्याआधी त्याला विदेशेवरही कालिदासाचं प्रेम आहे. तर विदेशा नगरीचं आपण ही जी वेत्रवती नदी आहे ही यमुना नदीची उपनदी आहे. तो एवढंच म्हणतो तिथे, किंचित भोया ककुन वाकड्या वेत्रवती तुझं कुंगिल केली तुरवा. तो म्हणतोय त्याच दिशे त्याच दिशेला दिसेल तुझला नाम म्हणती विदिशा नगरी कामी जनांचे वांछित तिथे वेळले मनी शंका अनतरी गर्जुन लहरी उत्कुन तीरी जळ चुंबाया लौशिल जैवा किंचित भोया करुण वाकड्या वेत्रवती तुझं नवी लतेवा. त्याला पेटवा नदी आपल्या लोकभाषेत म्हटलं जातं. त्या उदयगिरीच्या टेकड्या आहे, त्याचं फक्त वर्णन ऐकून घ्या, त्याच्या तुम्ही सौंदर्य तुम्हाला तुम्ही इतके रसज्ञ आहात की तुम्हाला त्याचा अर्थ समजू शकेल. निचे नामक गिरीवरी त्या थांब जरा असा विश्रांती स्तव कदम पुष्प टपोर फुल्ला रोमांचित जणू भेटी नेतव गणिका संगे जितेशिळांवर संभोग आतुर रमले पुरजन गंध धरवळे रती लिहिलेचा सुचवित त्यांचे प्रमत्त यौवन. त्या विदेशा नगरीचं यौवनाचं वर्णन तो करतोय. त्या गणिका कालिदासाला कशा अपेक्षित असतील, ज्याला आपण नगरवधू म्हणतो किंवा जी आपण यात वर्णन आलेलं आहे जसं गेशा असतात जपानी गेशा, किंवा आपण जो चारुदत्ताची वसंत सेना जी म्हटली आपण, त्या वसंत सेनेसारख्या गणिका कालिदासाला अपेक्षित आहे. कालिदासाला उज्जैनीला जाताना हे उज्जैनीचं वर्णन कालिदास असं सुंदर करतो की उज्जैनीच्या लोकांनी काय केलं, जे स्वर्गात गेले उज्जैनीचे पौरजन, त्यांनी थोडं पुन्हा पुण्य उमावल्यावर त्याला सांगितलं स्वर्गातल्या इंद्राला की बाबा आमचं तू पुण्य तू सगळं घेऊन घे आणि जो स्वर्गातला एक खंड आहे तो आम्हाला दे आणि तो खंड त्या लोकांनी आपल्या पुण्यावर जो आणला ती ती म्हणजे उज्जैनी नगरी आहे असं कालिदास. ते उज्जैनी सुंदर आहे तो जे त्यांचं वर्णन करतोय, त्या शिप्रेचं वर्णन करतोय तो. सारस पक्षी किलपिलती ते दूर वाहुनी नेई पूजित पाठ वेळी कमले फुलली स्वाद सेवी तो मधुर कषाय. तो जो मधुर कषाय स्वाद आहे तो कमळांचा स्वाद येतो. इथे आपण जर बघितलं तर गंध संवेदना साहित्यात आपल्याला मिळत नाही, पण इथे रस संवेदना म्हणजे प्रत्यक्ष चव जी म्हणतो ती कालिदासाने वापरलेली आहे. पाठ वेळी कमले फुलली स्वाद सेवी तो मधुर कषायित रमणींचा आरती खेद निवारी गुरुवाळून त्या सुखद स्पर्शी शिप्रेवरचा शीतळ वारा सजन आजवी जणू मधुराशी. हा आरती खेद म्हणजे काय, हा जो शिप्रेवरचा शीतळ वारा आहे तो ते पवनांचं पूजितही वाहून नेतो आणि तो गंधही वाहून नेतो कमळाचा गंध. आणि तो इतका मधुर आहे, इतका मधुभाषी आहे, तो रमणींच्या रती श्रमाने त्यांना जो श्रम झालेला असतो तो श्रम तो हरतो. कालिदासाची पुन्हा रतिकेताची जी आहे ती त्या मंदिरात ती येते. तर त्याला मंदिरात महाकालेश्वर दिसत नाही कालिदासाला म्हणाला किंवा यक्षाला म्हणाला, त्याला दिसतात तिथे नसणारे गणिका दिसतात. आणि त्या गणिका कशा आहेत, त्या सुंदर नृत्य करतायत. संध्याकाळची वेळ आहे, तो म्हणतो तू जर तिथे आघाडी पोहोचला उज्जैनी नगरीला तर संध्याकाळपर्यंत तिथे थोडा थांब आणि संध्याकाळच्या त्या आरतीचं दृश्य तू बघ. त्या आरतीच्या दृश्याच्या वेळेस गणिका कशा नसतात, त्यांची मेखला कशी सुंदरपणाने इकडे तिकडे होते आणि त्यांची जी रत्नजडी चांबरे धरून ते जे ढालतात त्या महाकालेश्वरावर ते दृश्य तू बघ आणि तू अतिशय सौम्यपणे त्याच्यावर गोष्टी कर की त्यांच्या ज्या नकशतांनी त्यांना जे काय वेदना होत असतील त्यांचं शमन होईल असं कालिदास आपल्याला सांगतोय. त्या उज्जैनी नगरीचं वर्णन करताना तो म्हणतोय की सागरी केवळ जलची राहिले, हे जे प्रवाळ खंड आहे म्हणजे सगळे जे रत्न म्हणतो आपण रत्न मानते हिरे अलका नगरीमध्ये तर ते भूमीला बिंबवलेले आहेत सगळे अलका नगरी.
पण इथे उज्जैन इतकं म्हणतो की इथे बाजारपेठेत ते विकायला मांडलेले ते पाहून असं वाटत की हा जो रत्नाकर आहे हा याच्याकडे प्रचंड सागर आहे रत्नाचा, पण ते सागरी केवळ जलच राहिला अशा उज्जैनींचं तो वर्णन करतोय. पौरजनांच्या ललना सुंदर नयन विजयने त्यांचे दीपता कटाक्ष जंचल जरीन बक्षील व्यर्थ जिने हे समज तत्वता सुखत्या मेघाला सांगतो. खरं म्हणजे मेघावर तो आरोपण करतोय, सचेतन चेतन सृष्टीवर आरोपण करणं असं म्हटलं तर याच्यावर समीक्षकांनी आक्षेप घेतलेला आहे, पण रसिक याच्यावर कधी आक्षेप घेणार नाही. त्यानंतर उदय वासन हे प्रणय कथाची कालिदासाने आणली, हे स्वप्न वासवदत्त नाटक जर तुम्ही बघितलं ते तुम्हाला समजेल. असा जो खंड शिवाचा काय सावळा म्हणून गण तुझं बघता सादर, हा जो मेघ आहे हा मेघ म्हणजे तो म्हणतो शिवाचा जणू कंठच आहे. जो आपण नीलकंठ म्हणतो ना तसा नीलकंठ जो आहे हा गौरीशाची मंदिर गाठून दर्शन त्याचे येई सत्व अंगराग मिसळले जयातून जल केली स्तव येता युवती दंदवतीच्या पराक मिश्रित वाऱ्याने उपने डोलते. जल केली म्हणजे जलक्रीडेला जिथल्या रमणी येतात युवती येणार त्यांनी अंगराग लावलेले असतात. अंगराग म्हणजे कस्तुरी चंदन कापूर आणि केशर त्यांची जी वस्त्रता कूट केलेली असते सुगंधित ती अंगाला लावली जाते लेख म्हणून दुर्गंधी दूर करण्यासाठी. तर तो कालिदास असं म्हणतोय अंगराग पाण्यात मिसळल्यामुळे ते पाणी सुगंधित होत आणि ते सुगंधित पाण्यावरून वारा गेला शिपरेवरून की ते सगळं भवतात सुगंधित करतात. आणि जे त्याची जी कल्पना आहे ती बघा, त्रिविध वेग बाहूचे पण तरील जेवा तांडव शंकर जास्वंदी सम संध्या रंजित भोवनिया करी वलय भुजांवर ओल्या गज चर्मा परी गे नृत्यारंभी शिवा वेडुनी शांत होऊनी प्रसन्न नयनी गिरकील प्रेमे दुसरा भवानी. तो म्हणतो तो जो तांडव नृत्य करतो तर गज चर्मा साता तो शोभतोय तो ओलाच आहे मुळात मेघ असल्यामुळे. आणि तिथे जे संध्याकाळच्या वेळेस सूर्यकिरण जिथे पडतात तो जपापासून कालिदासाने मूळ शब्द वापरलेला ज्याला आपण जास्वंदी म्हणतो त्या जास्वंदीमुळे ते रक्तासारखं तिथे दिसेल आणि तू गजचर्माने जेव्हा वेढून घेशील तेव्हा ती पार्वती जी आहे तुझ्यावर प्रसन्न होईल. हास्य आणि तांडव आपल्याला माहिती आहे. आणि तो त्याला सांगतोय तो तिथे मुक्काम कर उज्जैनीला, कारण म्हणजे त्याला घाई झालेली आहे जितक्या लवकर तो निरोप पोहोचवशील तेवढं त्याला पाहिजे. पण उज्जैनीला तो म्हणतोय किंवा तू तिथे तू थांब तू तिथे जाऊ नको तिथे तू उज्जैनीला मुक्काम कर आणि तुझी जी वीज आहे ती वीजही तिथे थकली असेल तुझी धर्मापासून थकली असेल तू तिथे उज्जैनीला थांब. आणि त्यानंतर तो जे गंभीरच्या जळात त्या गंभीरेशी तो शृंगार चेष्टा करतोय. आपल्याला कालिदास असं म्हणतोय प्रतिबिंब तू होशील जेव्हा गंभीरेच्या जळात निर्मळ प्रविष्ट होशील सख्या जणू की हृदय तिचारे प्रसन्न निर्मळ चपल मासळ्या लवकवणाऱ्या कटाक्ष सखीचे कमल शुभ्र ते ज्या लवकवणाऱ्या ज्या मासळ्या असतात म्हणजे ते जणू त्या सखीचे नेत्र कटाक्ष असत कालिदास सांगतोय. आशय त्यांचा घेई जाणून विफल करी न तिची वांछिते लवले वेळू त्याच करांनी धरील जरी ती स्वय साधू तिचं जे पाण्याचं जे वस्त्र आहे पाणी वस्त्र ते कमी झाल्यामुळे तिथले जे वेळू आहे ते वेळूचे बाळांनी ते वस्त्र धरून ठेवलेलं आहे अशी कालिदासाची कल्पना आहे. नील जलाचे वसनतीयेचे तटीवरून तू घेई पेचुनी कामोत्सुक तू झुकता तीव्र प्रयाण तुझला सुचे तुम्ही प्रणय रसाचा ज्ञाता कुणीता देवगिरीलाजी हे गभीरा सुद्धा शिप्रेची उपनदी आहे आणि शिप्रा आणि आपण ज्या नद्या सांगितल्या त्या सगळ्या चमण चंबळ चमणवतीला मिळतात. ती जी रंतीदेव जो आहे आपण सांगू शकतो त्याने जे गोयज्ञ केले त्या गोयज्ञामध्ये त्यावेळेस पशुहिंसा करत होते तर त्या गाईच्या किंवा त्या पशु हिंसेने जे रक्त प्रवाहित झालं त्या रक्तातून ही चंबळ नदी प्रवाहित झाली असं म्हणतात. आणि त्याच्या चामडं जिथे पडलं म्हणून तिला चरमवती असं म्हटलं जातं चंबळ असं त्याच ते पुण्य आहे चंबळ नदीचं. त्या चंबळ स्कंदाला तो सांगतोय स्कंद म्हणजे आपल्याला माहिती कार्तिकेय हा त्या वेदाच्या कुंजात त्याचा जन्म झालेला आहे त्या कुंजांनी त्याचं रक्षण केलेलं आहे. इथे देवगिरीवर हा स्कंद आहे
म्हणून तो कालिदास किंवा यक्ष इथे संयम असा पाळतात की ते कुठेही तिथे प्रणय चेष्टा करत नाही, शृंगार चेष्टा करत नाही. कारण स्कंदाचा शाप कुठे लागेल याची किती खात असा नाही. स्कंदाचा शाप मला वाटतं यात दिलेला आहे. गुरुदेवा उर्वशी मध्ये तो शाप याच खाते गुरुजी.

आणि त्याचं राम शिवाळकर असं म्हणतात लक्ष जातं जातं पण ते इतक्या वेळ जातं की त्या उर्वशीच्याही लक्षात येतं असं काही करू नये. आणि मग ती त्याच्यावर संतापते, ती निघून जाते, ती स्कंदाच्या मनात केल्यामुळे तिला शाप मिळतो आणि ती वेळीच्या रूपात ती झालेली आहे. तो नंतरचा भाग येतो आपण घेणार नाही आहोत. मी फक्त सांगितलं की पुरुषांचंही आहे, याला मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स म्हणतो मी असे, त्याच्यामध्ये पुरुषांच्या याच्यात केलेलेच आहे. ते कालिदासालाही माहिती असेल. तर आपण जे आलो चंबळ नदीला आलो, स्कंदा मागे तो चेष्टा करत नाही, तिथे त्याला सांगतो की त्याचं दर्शन घे. त्या मोराला जे मोर हे स्कंदाचं वाहन आहे, त्या मेघ दिसला की मोर नाचतो, त्या मोराला तो नृत्य करायला लाव. त्याचं जे मोरपीस गळे नृत्य करून ती पार्वती जी आहे, ती स्कंदाचं मोरपीस जी आहे, ती मोठ्या स्नेह पुत्र स्नेहानं ती विसात पोहोचेल. या स्कंदानंतर आपण चंबळ नदीकडे येतो. मला तर असं वाटतं की आपण जर गुगल अर्थला गेलो आणि हे जर सगळं बघितलं तर तसंच्या तसं वर्णन तुम्हाला आजही दिसत. खरं म्हणजे तर पॉवर पॉईंट करून हे जे मुलांना मेघदूत कसं शिकवावं तशा पद्धतीने शिकवावं. तर तो सुद्धा उदयीचा हार म्हटलेला आहे चंबळ. मी ते बघितलं गुगल मॅपवर बघितलं तर तो वसुधा उदय दिसण्यापेक्षा भारत मातेच्या जशी मेखला जी नर्मदा तशी मेखला आहे. चंबळ नदी परिपुष्ट झालेली आहे, विषय फुटला आहे, पण तो देवांना कसं गमेल ते सांगतोय की बाबा तू जेव्हा तिथे उभा राहशील त्या रस्त्यात चंबळ नदीच्या तो मगोमध येतो त्याचा रस्ता, त्यावेळेस हा मोत्यांचा सर दिसेल बोलून आकाशातून एक पकरी मोत्यांचा सर दिसेल. आणि जेव्हा तू तिथे उभा राहशील तर तिथे तू इंद्रपाण्यास समजवशील. त्याची कालिदास आपण अमृतकूट पर्वत बघितला नाही, कारण तिथे तो म्हणतो आपला गौर स्थान आहे, तिथे तो दीक्षित तर देव दंपत्यांनाही तो पृथ्वीचा स्थान असला सारखा तुला असेल अशी कालिदासाची. कालिदासाचे उपमा म्हटले जाते, ज्ञानेश्वरांचे जसे दृष्टांत म्हटले जातात तशी कालिदासाची उपमा म्हटली जाते. ते आपण रघुवंश जर आपल्याला वेळ मिळाला तर दीपशिका कालिदास कसं म्हणतात ते आपण रघुवंशात. आणि ह्यानंतर तो येतो दशपूर नगरीला. आता दशपूर नगरीच्या ज्या स्त्रिया आहेत त्याही नेत्र कटाक्षात प्रवीण आहे, श्रृंगार ज्येष्ठात प्रवीण आहे. आणि त्या दशपूर नगरीला हल्लीच मंदसौर ज्याला म्हणतो आपण ते कालिदासाचं वर्णन आहे. ओलांडू नदीचे जाई पुरती दशपूर नगरी गाठ घालतो, गलना सुंदर तिथल्या त्यांच्या नयन कुचविण्या पापणी पाहता असे झळक तिला कटाक्ष त्यांचे कुंद फुलावर धुवल गुंजती कुंद फुलांवर धवल गुंजती कुंज काय ते कृष्ण. तिची उपमा कालिदासाने अनेक ठिकाणी वापरली. त्या नेत्रांवर जेव्हा असे ते आपण म्हणतो ना काळा आणि पांढऱ्याचं असं जे पटापट पटापट जे होतं तर कुंद फुलांवर जणू हे कृष्ण आणि जे आहे ते इकडून तिकडे जातात असं दिसत. त्यानंतर तो क्षत्रिय जिथे लढले त्या कुरुक्षेत्रावर जातो आणि कुरुक्षेत्रावर जाऊन तो सरस्वती नदी जिथे आहे त्या सरस्वती नदीवर जातो. सरस्वती नदीची तो चेष्टा बिलकुल करत नाही पण तो म्हणतोय जी तर रेवती नयन बिंबले आतक मंदिरा अश्ली डावरून बंधू प्रीतीने समर सोडून बलराने जे केले प्राशन. बलराम त्या सरस्वती तीर्थावर आला होता जेव्हा युद्ध सुरू होतं. श्रीकृष्णाने त्याला अतिशय कुशलतेने कारण तो दुर्योधनाच्या बाजूने लढला असता म्हणून त्याला पाठवून दिलेलं. ते इथे जे म्हटलेलं आहे त्याला रेवती जी आहे त्याची पत्नी त्याला मदिरा देत असे, ती मदिरा इतक्या प्रेमाने देत असे, तिच्या डोळ्यांचं जे आहे रेवती नयाने पिंपले मादक मदिरा अशी डावली. ती मादक मदिरा डावलून सुद्धा बलराम त्या सरस्वती तीर्थावर जातो आणि तो यक्ष त्याला म्हणतो किंवा सरस्वती तीर्थ जर तू प्राशन केलं तर तुझा बाह्यरंग जरी कृष्ण असलं तर तुझा अंतरंग शुक्ल होईल पवित्र होईल असं तो त्या आणि तो नंतर कनकल तीर्थाला येतोय. कनकल तीर्थ म्हणजे जिथे जान्हवी गंगा रूपात प्रती होते ती आपलं हे सोडून देते पर्वत सोडून देते आणि मैदान दिशा करते. कनकल तीर्था गाठून या मग जन्मसुतेच्या संयुक्त जाई निज तनुचा सोपान करूया सगळ सुखाची स्वर्गी नेली. जटाशिवाच्या केचून घेई बरं कंदाविषयी जटाशिवाच्या केचून घेई चंद्रकले कृतकृमी भिडवून त्या चंद्रकलेशी भेटते या जटांशी. आणि हे सगळ्या बघितल्यावर पार्वतीला कधी संताप झाला असेल ते बघा. तो म्हणतोय हे नमिषयेची असे कदा कदा भुकुटी भंग गौरीचे देखून त्या गौरीचे संतापलेले जे भुकुटी भंग आहे ते ऐकून त्या गंगेवरतीचा परिणाम होत नाही की त्या हिनरूपाने असते कारण ते धबधबा आहे. ही जी कल्पना आहे ती सावरकरांनी वापरलेली त्या

0: ঠিক सुंदराची गरज होती कुठेतरी जीवन इच्छा जी म्हणतो विचिकुशी वृत्ती जी म्हणतो या सुंदरानु यांची टिकून राहिली. सावरकरांचं बघा, सावरकर अत्यंत कठीण परिस्थितीत त्या अंतमानाच्या तुरुंगात आहे आणि स्वतःची जीवन इच्छा कशी जिवंत ठेवायची, कारण अनेकदा आत्महत्येचे विचार सावरकरांच्या मनात आले होते. तर त्यांनी कालिदासाचा पक्षाचा आदर्श घेतला आणि कमलाकावची त्यांची कमलाकरणी असं म्हटलंय कमला कशी दिसते तर कालिदासाची उपमा असावी अशी कमलाकरणी दिसते. आपल्याला आपण जे म्हणतो याचा सौंदर्य कसं समजून जावं आपल्या समजून घेत आहे. त्यानंतर तो जेव्हा गंगेवर जातो आणि गंगेच्या तिथे उभा राहतो त्यावेळेस याची कल्पना पार कृपा किंचित होऊन चुकला देव गजासन तुक जमातून स्फटिक धवलचे पय गंगेचे आतून तेने कर्शील प्राशन. गंगेचं जे पांढरशुभ्र जे धवल असं पवित्र असं जे तीर्थासाठी तू प्राशन करशील त्याचा संयम बघा इथे तो अतिशय संयमाने कुठलेही जे आपण चेष्टा करत नाही सुंदर चेष्टा करत नाही. तुझी सावळी पडेल छाया शुभ्र जानवी जळात तेव्हा गंगा यमुना संगम झाल्या वलत्या काही गमेदा तेव्हा. ती काही कृष्ण छाया पडल्यामुळे तिथे जणू गंगा यमुनेचा संगम झालेला आहे असं देवांना वाटेल. त्यांना तुमचे यक्षगंगा बघला त्यांना असं वाटेल. त्यानंतर मग तो कैलास पर्वतावर कैलासाचं वर्णन अतिशय उत्तम यक्षाने म्हणण्यापेक्षा कालिदासाने केलेलं आहे. तेवढा वेळ नसल्यामुळे आपण पुढे जाऊ. तो जो त्या क्रमच्या रंध्राचा जो मार्ग आहे हिमालयाचा तिथे तो म्हणतोय हिमालयाचे तट ओलांडून क्रमच गंध मग करी तू जवळी परशुराम यशी सूचक पत तो ज्यातून जाते मी त्या हुसारी. हुसांचा तो मार्ग आहे मला सर्व उत्तरेस तू निघता अतिरिक्त दीर्घ तनु तव दिसेरा शोधून ती भिंड असल्यामुळे त्या निघाला असं नॅरो व्हावा लागेल आणि तो असा दीर्घिकेसारखा दिसेल आणि तो असा जेव्हा दिसशील त्यावेळेस तो म्हणतोय चरण सावळा विष्णूचा उचले बळीचे करणे आणि बळीच्या डोक्यावर जो विष्णूने वामनाचा जो पद ठेवलेला आहे त्यासारखा दिसशील. आणि तो दुसरा असंही म्हणतोय तो जो हिमालयाचा जो एक शुभ्र अस्थिदंत कापल्यासारखा तो खंड दिसतोय हिमखंड आणि ते जेव्हा तो उभा राहशील तिथे बलरामच दिसेल. बलराम अत्यंत गोरा आहे हिमशुभ्रासारखा. त्या बलरामाने जाणून कांबळी काळी कांबळी ज्याला जो आहे काळ कांबळ बांधले अशा बलरामासारखा दिसेल अशी कालिदासाची. आणि आता आपण कैलासाच्या आपण मलकानगरीतच प्रवेश करूया. कैलासाच्या अंकावरती विसावलेली जशी प्रणयिनी पाशील तू अलका घडले तू कुल गंगेचे कटीवरती. हे जे गंगेचं जे वस्त्र कटीवरून घसरलेलं आहे ते जेव्हा अलका नगरी याची कालिदास जलमय मेघांमध्ये झाकता भ्रमय जेतरे वर्षा काळी. धर्म म्हणजे सौम प्रासाद याला ज्याला आपण टेरेस गार्डन टेरेस पार्कनी म्हणूया आजच्या भाषेत अशा प्रकारचे दिसेल नटली कचपाशी ती लेखून या भक्त्यांची जाय. तू संपूर्ण काळा आहे त्या नगरीला तो वेगळून पाहशील आणि त्याच्यातून जे तुषार उमलताय मोत्यासारखे जणू कचपाशी मोत्यांची जाळी कोळका सुंदर रमणीने धारण केलेली असं तुला वाटायचे. आणि मग तो सांगतोय इथे विजय समक्ती लग्ना चित्र ते म्हणजे तुझ्याची वीज आहे त्याप्रमाणे तिथे ललनाचे घोडे चित्र ते इथली इंद्रधनु तिथे सगळीच लोक चित्रकार आहेत कृतुंगीना नित्य नांदती अलका नगरी परी असं जे गरिबांनी वर्णन केलं त्या मृदुंग झळती नाद पयांचा घोष तुझा की गभीर तुझा जो नाद आहे हा जण मृदुंग आहे. भूमीवर जळविले रत्ने जलकण जैसे तुझे चमकले. भूमीवर जी स्फटिक रत्न जे आहे ते तुझे जलकण आहे. हलके मधले भवने तुझसी त्या त्या परीचे साम्य. त्यानंतर तिथे जो म्हणतोय स्फटिक भूमीवरी बिंबुनी तारा पुष्पविरचना जे ते करीती प्रतिफल नामे कल्पतरुंची मतिरा रुचीने करीती प्राशन मृदुंगनादिती सात द्यावया तुझेच जणू ते धन गर्जन. शीतल गंगा तर तो तिथे स्फटिक भूमी आहे. तिथे मला कवी भूषण आठवतो, ते जे स्फटिकाची काचीची म्हणजे हिरे माणकाची जडावलेली तिथे भूमीवर असते, म्हणजे तिथली जी जमीन साधी जमीन नाही, ती हिरे आपले वैधुर्य वेगवेगळे मणी अशांनी ती स्फटिका सांगी भूमी जडवलेली आहे. तर तो कालिदास असं म्हणतोय, ज्यावेळेस चंद्र उगवतो ते सगळ्या पौर्णिमेच्या रात्री आहे, तिथे तिथे कालिदासाची जी कल्पना आहे ती अशा पूर्ण शशीच्या स्रवती गावा असते चंद्र असत, आणि तिथे आकाशगंगा जिथे प्रतिबिंबित होते त्या स्फटिकामध्ये, आणि त्या स्फटिकामध्ये आकाशगंगा प्रतिबिंबित झाली, तारे प्रतिबिंबित झाले, की जणू एक सुंदर अशी पुष्परचना केली असा भास होतो, पुष्पांची रंगावली तिथे केली असं ही प्रतिमा भूषणने कुठे वापरली सांगतो. आपण सांगितलं जे गंगासागर तलावाचं जो वर्णन करतो भूषण, ते तो म्हणताय येथे कमळे वरती तारे, वरचे तारे खाली येतील प्रतिबिंबांना रूपे पडती, म्हणजे वरती गंगा खाली सागर, आकाश गंगा आणि खाली सागर, वरती तारे येथे कमळे, वरची तारे खाली येते प्रतिबिंबांना रूपे पडती, म्हणून म्हणतो भूषण येते आकाशाच्या गंगे नाही गंगा सागर भाग्याचा. त्या यक्षां नगरीचं भाग्य बघा किती आहे, तिथे त्यांना काही करावंच लागत नाही, आणि तिथे कसं आहे तिथे यौवन आहे फक्त, तिथे शैशव नाही बाल्य नाही वृद्धत्व नाही, फक्त यौवन आहे, आणि त्यांना दुसरं काम नाही. एक कल्पतरूपासून जी मदिरा प्राप्त होते ती मदिरा पाषण करायची, विणेचा नाद करायचा, मृदुंगाचा नाद करायचा, संगीतात मग्न व्हायचं, आणि प्रीती संगम आपल्या धर्मपत्नीशी किंवा आपली जी प्रेयसी असेल तिच्याशी करायचा अशी ती यक्षनगरी. आता थोडासा कालिदासाचा जो उत्तान श्रृंगार आहे तो एका याच्यात सांगतो, त्याच्यावर मी भाष्य करत नाही. हात गालता सजन मिरीला सैल रेशमी वसन उघडे, लाजुनिया बावरती ललना काय करावे आता न कळे, अंगराग उधळती मुठीने प्रकाश तिमिरी बुबू भगती, ज्योत उंच पण शीत झळके रत्न दीपते मुळीने गुजती. आता ती चंद्रकांत म्हणायची जी कल्पना आहे कालिदासाची ती कशी म्हणतो, उत्तर रात्री रती लिलीने क्लांत झाल्या जिथे कामी, रतिक्रियेने त्यांना जो श्रम झाला, सैल मिळी सजनाची तोटा फळसा उन्नी पडणी शैली, छतास झुलती चंद्रकांत मणी चंद्रकांत. ते इथे आपल्याला चिठ्ठी आली, वेळ संपलेला आहे म्हणून मी याची जी एक दोन मिनिटात मी संपवतो सगळं, की ही अलका नगरी कशासाठी निर्माण केली. कालिदासाला हे माहीत नव्हतं का अशी नगरी असते, पण आपल्या तुमच्या आमच्यासाठी कालिदासाने ही नगरी निर्माण केलेली आहे. एक स्वर्गच्युती आणि स्वर्ग प्राप्ती असे दोन काव्य असतात. तर आपण सगळे विमुक्त आत्मीय आहे, स्वर्गातून आपण च्युत झालेले आहोत काही पाप केल्यामुळे, तर आपला जो मनात ठेवायचा जो मार्ग आहे तो अलका नगरीचाच असावा म्हणून कालिदासाला आपण इथे. आणि पाच मिनिटात सर्जे रघुवंश आहे, रघुवंश हे कालिदासाचं श्रेष्ठ काम आहे. तो जे बंधन करतो जो श्लोक म्हणतात, वादार्थ दिव्य संतृप्त वादार्थ प्रतिपत्त वंदे जगत पित्रो पार्वती परमेश्वर, कालिदासाचं असं म्हणणं आहे वाणीशिवाय, म्हणजे अर्थाला वाणीशिवाय अस्तित्व नसतं आणि वाणीला अर्थाशिवाय मूल्य नसतं. वाणी आणि अर्थ हे पार्वती परमेश्वरासारखे संपृक्त असतील तर मी जे सांगतोय माझी जी वाणी आहे तो अर्थ तुम्हाला योग्य प्रकारे करतो. कालिदासांना हेच ईश्वराकडे मागितलेलं आहे, माझे जे शब्द असतील त्यांना योग्य असा अर्थ प्राप्त होतो. म्हणून केशवसुत असे आणखी म्हणतात, शब्दांना मागवते यावे, ज्ञानेश्वरांना तशी गरज पडलेली नाही कारण अर्थच त्यांच्या शब्दामागे धावत गेले, तशी कालिदासांना मागितलेलं आहे पार्वती परमेश्वर आहे. आणि तो रघुवंशाचा दिलीप राजा आहे, तो दिलीप राजा आणि सुदक्षिणा यांचं एक सुंदर वर्णन कालिदासाने केलेलं आहे. दिलीप राजाने कामधेनूची सेवा केली, मग त्याला पुत्र प्राप्त झाली, तो पुत्र म्हणजे रघु. हा रघु अत्यंत पराक्रमी आहे, म्हणून या वंशाचं नाव या सूर्यवंशी जे म्हणतो त्या रामाच्या वंशाला मिळालेलं आहे. तर तिथे रघुवंशात जे आपल्याला दिसतं, 19 सर्गात कालिदासाने रघुवंश मांडलेला आहे. आणि मी इथे सांगतो की रघुवंशात कालिदास इथे प्रगल्भ नव्हता, थोडा कच्चा होता. जे ज्ञानेश्वरांची उपमा मांडायचे, ज्ञानेश्वरांचा दृष्टांत द्यायचा सांगायचं असेल, एक चातुर्य शहाणे झाले प्रमय रुचीचे आले सौभाग्य पोखले सुखाचे येत. चातुर्य शहाणं म्हणजे काय हे रघुवंशात आपल्याला समजतं. तर रघुवंशातला तो इंदुमती संहाराचा प्रसंग सांगतो आणि आता सगळ्यात झटपट मी सांगतो. इंदुमती संयोग इंदुमती किती सुंदर असावी या विदर्भ कन्या आहे त्या विदर्भाच्या राजकन्या कालिदासाला आवडतात तर ती इंदुमती आजचा जो विलाप आहे त्यावेळेस मी सांगतोय दोन मिनिटात आज संपवतो इंदुमती संयोगराच्या वेळेस तिची जी सुनंदा नावाची जी तिची मैत्रीण आहे त्याला एक राजाचं वर्णन सांगत आहे इंदुमती कशी जाते की एखादा हंस एका तळात लाटेवरून एका कमलाकडून दुसऱ्या कमलाकडे जावा कमलीन करू त्या पद्धतीने ती इंदुमती सहजपणे एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे जाते आणि ते कसं आहे संचरणी दीप शिकायवर आता एमिसिबीने समजा लोड शेडिंग केलं रात्रीच्या वेळेस ते एक प्रखर अशी ज्योत एका प्रासादातून जात असेल तरी जात असताना जिथून जाते ते दालन उजळून निघत आणि मागचं दालन अंधारात जात आणि पुढचं दालन उजळून निघत तर तशी दीपशिका जाते आणि इंदुमती तशी जाते तेजस्वी आणि ज्या राजाकडे ती जाणार आहे त्या राजाचा चेहरा अत्यंत प्रफुल्लित होतो आणि ती निघून गेली म्हणून मागच्या राजाचा चेहरा फुलासारखा फुलिसतो आणि पुढच्याचा असा प्रफुल्लित होतो अशा दीपस्थितीसाठी ती म्हणून या कालिदासाला दीपशिका कालिदास ही सगळ्यात मोठी उपमा कालिदासाची इंदुमती संपल्यानंतर इंदुमती किती नाजूक आहे बघायला अप्सरा होती तुम्ही सांगत नाही तर फुलांची स्वर्गीय माळ नारद मुनी जात होते गोकर्ण महाबळेश्वरला ही फुलांची माळ तिथून पडली त्या फुलांवर कमलाच्या फुलांवर भ्रमर गुंजत होते पुन्हा कालिदासाची तीच उपमा आली की एखाद्या डोळ्यातून आजळ लिहिलेल्या डोळ्यातून अश्रू गळावा तशी ती माळ तिच्या छातीवर पडली आणि त्या तिचा देहांत तर त्याने जो विलाप केला आहे राजाने कालिदासाचं एक दुसरं वैशिष्ट्य सांगतो की त्याचे पुरुष अत्यंत एकनिष्ठ आहे हा यक्ष जसा एकनिष्ठ आहे तसा हा अजय सुद्धा एकनिष्ठ आहे हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे जे पाश्चात्य कवींना जमलेलं नाही आणि तिथे तो अजाचा विलाप आहे तिचे गृही सचिव सखी निखा रेल्वे शिष्या कला विविधो तो म्हणतो माझा मृत्यू तो इतका करुणा विमुख आहे की माझ्यापासून सगळंच तर आपण जे पाहतो या रघुवंशात एक राष्ट्र संकल्पना कालिदासाने आपल्या शेपाना करायला आणली विविध पद्धती कुठपर्यंत याचा समुद्र बलायंती पृथ्वी असं जे म्हणतो इथपर्यंत या राज्याचं राज्य होतं आपला अखंड भारत तर आहेच कंबोडिया व्हिएतनाम इथलंही वर्णन तिथल्या लोकसंस्कृती याचं वर्णन कालिदासाने म्हणून राम शेवाळकर असं म्हणतात एका निसर्ग कवीचा एका सुंदर कवीचा प्रवास हा राष्ट्रकवी होण्यापर्यंत प्रकल्प झालेला आहे रघुवंश काव्य आपण वाचावं कालिदासाचा श्रृंगार आपण लक्षात ठेवावं पण आपली साहित्य परिस्थितीची जी भूमिका आहे आपण साहित्य लिहिताना कालिदासाच्या रघुवंशाचाच आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवावा एवढं बोलून कालिदासाला वंदन करू
1: धन्यवाद सर खरं म्हणजे पूर्ण कालिदास आपण या विद्यार्थ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी शेवटी दोन गोष्टी सरांनी खूपच महत्वपूर्ण सांगितल्या जे विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे काय सांगितलं सरांनी एकनिष्ठता कालिदासाने आजच्या सिनेमाप्रमाणे किंवा आजच्या मराठी सिरियल्स प्रमाणे एकीला सोडून दुसरीकडे धावणे आणि तिसऱ्याशी प्रेम करणे तसं न करता कालिदासाने काय केलेलं आहे एकनिष्ठतेचं जे काही वर्णन केलेलं आहे ते आजच्या युवा पिढीसाठी खरं म्हणजे लिव्ह इन रिलेशन काय काय करतात त्यापेक्षा खरोखर काय आहे ते तुमच्यासाठी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे सर खरं म्हणजे खूप ऐकायचं होतं पण वेळ आपला इथे संपत आहे फक्त सरांनी जे काही मराठीत मांडलेलं आहे मी सरांच्या बोलण्या अगोदर त्यांना आव्हान करणार होतो पण म्हणलं एकदा मराठीत होऊया म्हणजे त्यांना कळालं की आमचे विद्यार्थी त्यांना संस्कृत मध्ये अवघ्या 2 मिनिटात मांडणार आहे तर मी इथे कालिदासांबद्दल संस्कृत गीत गायनासाठी आमंत्रित करीत आहे आमच्या जया पाटील सिद्धी उपासनी आणि जान्हवी पाटील जागृती महाजन या चौघी विद्यार्थिनींना की त्यांनी यावं आणि आपलं कालिदासाबद्दलच खरंच खूपच सुंदर गीत आहे आणि संस्कृत मधला गीत आहे आणि कालिदास आहे आणि संस्कृत नाही असं कसं होईल तर आपण सर्वांनी या गीताला खूप आनंदाने ऐकायचं जरा यांच्या जोरदार ताळ्यांच्या गजराने
2: कंठे कंठे संस्कृतम कालिदासो जने त्यामध्ये

0: जने जने कंठे कंठे संस्कृतम कार्तिकासु जने जने कंठे कंठे संस्कृतम मुनि जनवाणी कवि जनवाणी बुद्ध जनवाणी संस्कृतम कार्तिकासु जने जने कंठे कंठे संस्कृतम सरला भाषा मधुरा भाषा दिव्या भाषा संस्कृतम कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम मुनि जनवांछा कवि जनवांछा बुद्ध जनवांछा संस्कृतम कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम जने जने रामायण चरितम प्रियजन भाषा संस्कृतम जने जने रामायण चरितम प्रियजन भाषा संस्कृतम कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम स्थाने स्थाने भारत देशे सदने सदने संस्कृतम स्थाने स्थाने भारत देशे सदने सदने संस्कृतम कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम कंठे संस्कृतम
1: चार ही विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक आपण करूया जोरदार टाळ्यांनी आधी सांगतो आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जेव्हा सर्व विद्यार्थी घरामध्ये आनंद घेतात त्यावेळी ह्या चारच्या चारही विद्यार्थ्यांनी काशीला गेल्या आणि 15 दिवसांचं खास संस्कृत प्रशिक्षण शिबिर घेऊन आलेले आहे कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम तरी किमर्थम हे का बर कारण आपल्यापैकी जे लोक आहेत आणि आपली जरी साहित्य भारतीची जरी इच्छा झाली की आम्हालाही संस्कृत मध्ये बोलायची इच्छा आहे आम्हालाही संस्कृत शिकायची इच्छा आहे तर आता आपल्याकडे अशी व्यवस्था झालेली आहे की तुम्ही म्हणा आम्ही लगेच 10 दिवसांचे शिबिर घेतो बरं मुलांना कोणी येऊ शकतो तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो IIT कानपूर IIT खडगपूर IIT रुड़की मध्ये खास संस्कृत संभाषण शिबिर चालतात आणि ज्यांनी केव्हाही संस्कृतचा गंध नसलेले लोक असतात आणि ते 15 दिवसात येऊन संस्कृत शिकून जातात तर माझं आज या निमित्ताने कारण कालिदास जयंती तेव्हाच खरी साजरी होईल जेव्हा किंचित किंचित अस्माकं मुखतः संस्कृतम आगच्छे वयं संस्कृतम पठामः संस्कृतम वदामः संस्कृतम लिखामः पुनः कालिदासं पठामः कळालं ना कालिदासं वाजवायचं जोरदार संस्कृत अतीव सरळ असते कठीण नास्ति केवल वयं चिन्तयामः यद्वो कथं भविष्यति कथम आगमिष्यति क्लिष्ट अस्ति कठीण अस्ति आणि जर सरांची देशपांडे सरांनी जे काही तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं जर त्याला जर मी एकदम संस्कृत निष्ठ मराठी म्हटली तरी काही हरकत नाही म्हणजे मराठी सुद्धा संस्कृतच आहे हा भाषांची जननी आहे संस्कृत आणि आपण सर्वजण नक्कीच आज आनंदित झालेले आहात मी जास्त वेळ न घेता आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नारकेर सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय
2: माशी म्हणत असतील तर माझ काय आमचं मायक्रो बायोलॉजी विषय आहे त्यामुळे त्यामध्ये असलेला बॅक्टेरिया मी म्हणू शकतो सूक्ष्म अतिसूक्ष्म असं माझ यातलं ज्ञान आहे तर 2 दिवसापासून सर सांगताय की आपण जयंती साजरी करणार आहे त्यासाठी असा असा कार्यक्रम येणार आहे आणि त्यासाठी अशी मंडळी सगळी आहे असतील सुभाष महाले सर असतील देशपांडे सर असतील आमचे जुने मार्गदर्शक छापेकर सर असतील संस्कृतचे विभागाची सगळी मंडळी असतील आणि या कालिदासांवरती आणि संस्कृत विषयावरती असेल किंवा मुझे महाविद्यालयावरती असतील सगळे प्रेम करत आहे आजी माझी विद्यार्थी आणि सगळी मंडळी आज आवर्जून उपस्थित राहील असं होऊ शकतं काही मुलांना जबरदस्तीने पकडून आणलेलं परंतु कधी कधी असतं की एखाद्या अपघाताने आपण एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतो आणि त्यांची आवड निर्माण झाली. त्यामुळे आम्ही पण तेच करतो. एखादा कार्यक्रम साजरा करायचा असेल तर दबून पकडून आणतो कधी कधी, आणि त्यातून काही मुलं इतके उत्साहाने पार्टिसिपेट करतात असं आपल्याला पूर्वीपासून अनुभव. कालिदासांवरती म्हटल्यानंतर मी सकाळी सकाळी कागद, आजकाल चॅट जीपीटी मध्ये थोडं सोयीचं झालंय, पण ते पण ज्याला त्याचा खूप ज्ञान आहे तोच त्याचं मी मांडणी करू शकतो. मी काहीतरी लिहून आणलं आणि घरी घरामध्ये वेळ पाहिली, अरे बापरे उशीर झाला, तो कागद तिथेच ठेवला. मी काय आल्यानंतर जेव्हा बघितलं की अरे कागदच नाही आपल्याकडे, आता काय बोलणार. तशी काय अडचणी, प्राध्यापक असल्यामुळे बोलायची थोडीफार सवय आहे. थोडेसे मुद्दे या सगळ्याला घेतले आणि त्याच्यामधून थोडक्यात मी माझी मांडणी करतो चिठ्ठी येण्याची आहे. कारण मी म्हटलं की सर जर का माशी असतील तर मी तर एक छोटासा कीटाणू जीवाणू इतकीच माझी कपॅसिटी आहे. परंतु गेल्या दोन तीन दिवसांमध्ये थोडा थोडा कालिदासांचं समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो. समजणं हे फार मोठी गोष्ट आहे. मी सहज विचार केलं, ज्या सरांनी सुरुवात केली, मेघाचं वर्णन करत होते, मेघाच्या प्रवासाचं वर्णन करत होते, आणि तसंच काही वेळेला ज्याने जसं पाहिलं तसं त्याला ते दिसतं डोळ्यामध्ये. ज्याने विचार केला, सर पण लातूरला होते, धुळ्याला आले, धुळ्याहून जळगावला आले, त्यांनी पण एखादं प्रवास वर्णन घेऊन यायला का. त्या कालिदासांच्या मेघाच्या वर्णनासारखं लातूर धुळे जळगाव असं प्रवास वर्णन ते नक्कीच घेऊ शकत. म्हणजे या काव्याच्या कल्पनांचा इतका सुंदर प्रवास आहे. मी इमॅजिन करत होतो की कालिदास तर काही वरती आकाशामध्ये उडत नव्हते, त्यांनी त्या मेघाला जाऊन आपण स्वतः तिथे आहोत असं इमॅजिन केलं. आणि तो प्रवास करताना वरतून आजकालच्या मध्ये म्हणतो आपण जीपीएस सॅटेलाइटच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून खाली काय काय दिसतं याच वर्णन ते करताय. आपण दुर्दैव असतो की आपल्याला समोर काय आहे त्याचं वर्णन करता येत नाही. त्यामुळे असं इमॅजिनेशन करून हे करणं वेगळी कला आहे. सगळ्यांना ती येतही नाही आणि काही गरीब जे असतात त्यांना ती समजतही. त्यामुळे त्यांचा विचार करू नये. ज्यांना इच्छा आहे, ज्यांना आनंद आहे, त्यांनी जरूर त्याचा सगळ्यांचा आनंद घ्यावा. मी पण विचार केला की आषाढस्य प्रथम दिवसे, मी ज्या इंटरनेटमध्ये सर्च केलं आषाढस्य प्रथम दिवसे याचा विचार करून आषाढाचा पहिला दिवस म्हणून मग असा उत्सव साजरा केला जातो. सगळ्यांना मी विचार केला का मी काय केलं असा उत्सव सगळं जग साजरा करताय, मी काय केलं आकाशातलं मेघ पाहायला विसरून गेलो. काल बघितलं परंतु काल काय केलं असं जर का आपण विचार केलं तर काही सगळ्यांचा अपेक्षा आशा इच्छा या सगळ्यांचा फार दिवसभर व्हायला आणि दिवसभर शांत चिंताने काय खरं नाही व्हायचं असं करत झोपी गेलो. त्यामुळे उत्साहामध्ये मी घराच्या बाहेर पडल्या पडल्या मी आकाशामध्ये बघितलं, काळा सुंदर ठेवून दिसला, त्याला सोनेरी किनार आलेली दिसली आणि तो पाण्याने भरलेला वगैरे दिसायला लागला. अरे बापरे, माझ्या विचारांवरती पण लगेच परिणाम झाला. नुसता दोन चार ओळी वाचल्याने जर का परिणाम होत असेल तर जे संस्कृतचा स्वतः अध्ययन करतात, इतकी सगळी काव्य वाचतात, त्यांच्या मनावरती नक्कीच खोलवर तो परिणाम होत असेल. मी काही चेहरे बघत होतो सगळे इकडून तिकडून, काही आपले बसलेले, काही मोबाईल खेळणारे, काही आपले असं करणारे, आणि काही सिनियर मंडळी याची उत्साहाने इतक्या आत्मीयतेने ते सगळं बघत होती. मी काय विचार केला की ज्याची त्याची दृष्टी आहे. आता आपण दृष्टी त्या पद्धतीने काय जणांनी सरांनी सांगितलं शेक्सपियरची कल्पना त्यांना बरोबर नाही, लगेच इंग्लिशचे समोर बसलेले ते म्हणतील की अरे शेक्सपियर त्याचा अर्थ शेक्सपियर. परंतु मला वाटतं शेक्सपियर त्याच्या जागी आहे, मात्र कालिदास जो आहे भारतीय संस्कृतीचा विचार करतात त्याच्या जागी. जसं म्हणले समीक्षा, त्यांनी समीक्षा म्हटल्यानंतर काय त्यांना म्हणतात अगदी चिरफाड केली जाते कधी कधी समीक्षकांच्या. परंतु काव्य ज्याला समजून घ्यायचं त्याने पोस्टमार्टम करण्याच्या भागीदारी करू नये. हे का म्हटलं, त्याने कधी म्हटलं, कुठे म्हटलं, इसवी सन काय होत, मग मी जर विचारलं की त्यांचा जन्म कुठे झाला, कोणी बंगालमध्ये झाला, कोणी म्हणे इकडे झाला, कोणी म्हणे उज्जैनमध्ये झाला, कुठे का होईना. त्याने काय म्हटलं आहे, त्याने जी दृष्टी आपल्याला दिली आहे ती आपण समजून घेऊ शकतो का, आणि काव्य ऐकल्यानंतर आपल्याला ते सौंदर्य दिसतं का. समोर सौंदर्य असतं त्याचा आपल्याला आस्वाद पण येतो, निसर्ग सौंदर्य कधी तो कारण नाही का. पावसाच्या संदर्भामध्ये दोन जणांचं एक गाणं म्हणा किंवा कथा त्यांनी असं केली की पाऊस म्हटलं की नेहमीच कर्कट, असं ते काहीतरी आहे. पाऊस म्हटलं की कोणाला असं वाटतं काय खळ की कटकट सगळं सगळं ओलं ओलं असं. पाऊस म्हटला की वाव किती आल्हाददायक वातावरण, किती निसर्ग सौंदर्य, सगळं फुललेलं हिरवगार शालू बाग. म्हणजे त्या पावसामध्ये आपण आनंद घ्यावा. दरिद्रीपणे चिखलाचा कटकट करत बसा तो जे ना चिखल. लहान मुलाला जर का सांगितलं की अरे पाऊस म्हणजे चिखल, तो म्हणतो वा किती छान, उड्या मारतो त्याच्यामध्ये. तू त्याचा विचार नाही करत की कपडे खराब होईल का काय, दाग असेल आपण चेहऱ्यात त्याच्यावर बघतो. त्यामुळे मला वाटतं जगताना या कटकटीमध्ये सगळं आपण कटकटी तर होत असणार आहे. सकाळपासून आल्यापासून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कटकटी भरलेल्या आहेत. ही जी दवी मंडळी मुलं आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना असं वाटतं की बापरे किती त्रास आहे माझ्या, अजून सुरू व्हायचं आहे. विद्यार्थी जीवनामध्ये त्यांना असं वाटतं की काय कटकट आहे, सकाळी लवकर उठावं लागतं, सकाळी मग क्लासमध्ये टीचर ओरडतात, मग होमवर्क क्लास वर्क मग इथे झाली की असाइनमेंट टेस्ट, किती सुंदर आयुष्य तुम्हाला काही टेन्शन नाही. जी सिनियर मंडळीने त्यांना विचारून बघा त्यांच्या आयुष्यात किती कटकटी. त्यामुळे मला जर वाचनाची जरी आवड असली की आता वेळच मिळेल पुस्तकांचे कट्टे. माझ्या आईला वाचनाची खूप आवड आहे पण तिला खूप म्हणजे कधी वाचायला संधी दिली. आई आरा शाळेमध्ये आई शिक्षिका होती, कंटिन्युअस ते सगळं काम बघा. आता मी पुस्तक आणलं की माझ्या आजी आई वाचत बस. मी खूप सारी पुस्तकं घेतली माझी वाचायची राहिली पण आई सांगते अरे ती पुस्तक आणलं ना त्यामध्ये इतकं सुंदर दिलेलं आहे मला आपला उगा ठेवा वाटतो की रिटायर कधी होणार. परंतु असो भरपूर साऱ्या बोलण्याच्या गप्पा मारण्याच्या विषय असू शकतात. परंतु मला वाटतं हे साहित्य त्या कालिदासाची नाटक त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे त्याची विद्वत्ता रसिकत्व असेल, निसर्ग प्रेम असेल, त्याच्या अनेक शृंगाराचे विषय त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला असेल, त्याचबरोबर त्या मेघाच्या माध्यमातून त्याची आतुरता असेल, त्याचा उद्वेग असेल, त्याचा विरह काय काय नाही त्या मेघा म्हणजे जवळ म्हटलं की स्वतःच्या भावना त्या मेघाच्या ठिकाणी टाकल्या जाते. आणि कवीचं हे भारी असतं बघा आपण नाही दुसऱ्याच्या कोणाच्या तरी इच्छा टाकायचं भावना ते आपल्याच असतात पण मी नाही त्याला असं वाटलं. कला जी आहे लपवण्याची कला की त्या कला साहित्यिक लोकांना आपल्याला वाटलं तर आपण बोलून मोकळं पण नाही ही माझी भावना त्याला असं वाटलं असेल ते सौंदर्य मला वाटतं आपण या निमित्ताने ग्रहण करण्याची कपॅसिटी पण डेव्हलप केली पाहिजे. जीवनाला रसिकतेने जगण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. म्हणजे ताण तणाव हे सगळे कमी व्हायला निश्चित मदत होईल. मी सहज वाचत होतो त्यामध्ये शांता शेळकेंनी त्याला कसं बघितलेलं आहे, बाबा बोरकरांनी त्याला कसं बघितलेलं आहे, वसंत बापटांनी काय काय बघितलंय, कृष्णा शास्त्रींनी कसं बघितलंय, म्हणजे ज्याला जसं दिसलं तसं त्याने ते मांडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला काय दिसत आम्हाला काही दिसणार आहे आम्हाला ते बंद घडाळ दिसलं ते घडाळ पण थांबून गेलं याच्यानुसार मी बघितलं अरे घडाळ पण थांबलंय ऐकता ऐकता. त्यामुळे या कालिदास दिनाच्या निमित्ताने आपल्याला ती रसिक दृष्टी प्राप्त हो आणि आयुष्यामध्ये रसिक दृष्टी प्राप्त होणारे सुद्धा आपल्या आजूबाजूला उपस्थित होत नाही. तर कधी कधी कसं असतं एखादा रसिकता खूप असते आणि दुसरा बाप भयानक त्याला त्या रसिकतेचा र पण नसतो अतिशय निरस आयुष्य जगणारा. म्हणून या निमित्ताने आपल्याला रसिक दृष्टी मिळो आणि आपल्याला रसिक दृष्टी असलेलं सर्कल मिळो अशी मला वाटतं आपण या ठिकाणी परमेश्वराच्या प्रार्थना दिवाळीच्या शेवटी त्यांनी संस्कृत आम्ही शिकवतो शेवटी संस्कृतचं गाणं पण त्यांनी म्हटलं त्यामुळे संस्कृतचं महत्व पण आपल्याला माहितीच आहे. संस्कृत विभाग अधिक अधिक समृद्ध हो विद्यार्थ्यांनी आणि कला दृष्टीने अशाच कार्यक्रमाची यजमानी आपल्याला ऐकायला सहभागीला मिळो अशी शुभेच्छा देतो आणि बाकी तुमचे प्रसंग धन्यवाद.
3: आदरणीय देशपांडे सरांची एक विनंती आहे तुम्हाला जनगणनेमध्ये भाषेबद्दल तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळी तुम्ही संस्कृतचाही आवर्जून उल्लेख करायला विसरू नका. हा बाबा मला वाचता येते संस्कृत किंवा लिहिता येते किंवा बोलता येईल. आदरणीय अध्यक्ष महोदयांचंही हार्दिक धन्यवाद. खरं पाहिलं तर सरांनी पण एक नवीन काव्याची दृष्टी दिली आपल्याला आणि आम्ही जेव्हा काव्याची परिभाषा किंवा काव्यत्वाची परिभाषा सांगतो तर असंच म्हणत असतो की अपारे काव्य संसारे कवी रेखा प्रजापती यथास्मी रोचते विश्वम तथैत परिवर्तते. तर सरांनी सुद्धा आपल्याला एक नवी दिशा दिली. मी जास्त काही न सांगता जो आभार प्रदर्शन करणार आहे तो मात्र काव्यामध्ये करणार आहे. आता कालिदासाची चर्चा आहे, काव्याची चर्चा आहे, आणि ते काव्य पण आत्ताच लिहिलं गेलं म्हणून सांगत आहे. जरा थोडस आपण सूक्ष्म लक्ष द्या आभाराकडे. चंद्र शोभा, शरदचंद्रजी छापेकर सर, चंद्र शोभा चंद्रकांती, चंद्रकांती आदरणीय शशिकांत दादा, त्यांचं नाव जे आहे शशिकांत चंद्रकांती. जरा लक्ष दे बरं का, मुलं सायन्स विद्यार्थी. चंद्र शोभा चंद्रकांती मधुर भाषया, प्राचार्य सुभाषजी, मधुर भाषया स्वितवान्या, सुहास देशपांडे, सुहास स्मित, स्मित हास्य करत त्यांनी जे व्याख्यान दिलेलं आहे. पताका माध्यमेन केतन नारखेडे सर, पताका माध्यमेन स्फुरती, स्फुरती म्हणजे अडपत आहे, महत भाग्य, भाग्यश्री महत भाग्यम तारकानाम रसिका. तुम्ही सर्व तारे आता सरांनी म्हटलं की जरी नाव त्यांचं कालिदास आहे पण सर्व वर्णन काय आहे, पौर्णिमेचे वर्णन आहे. आणि अमावस्या असली तर सर्व तारे दिसतात. आता काव्याच्या बाबतीत अनेकांची अमावस्या होती तर आज ते तारेच आहेत. आणि काही जे आहे तर चंद्रमा किती प्रखर प्रकाश जरी असलं तरी ध्रुव तारे दिसतात त्यामध्ये, तसे आपण सर्वजण. तर चंद्र शोभा चंद्रकांती मधुर भाषया स्मितवाण्या पताका माध्यमेन स्फुरती महत भाग्यम तद अस्माकं रसिकानां अस्माकं तारकानां. आणि यासोबतच खरं म्हणजे संस्कृतच्या प्रत्येक कार्यक्रमात आमचे अनेक प्राध्यापकांची उपस्थिती राहते. आज मराठी विभाग प्रमुख आदरणीय प्रोफेसर विद्या पाटील मॅडम, आमच्या इतिहास विभागातील आदरणीय प्राध्यापिका नेहते मॅडम, मराठी इंग्रजी विभागातील खास म्हणजे दोन प्राध्यापक इथले पूर्ण वेळ उपस्थित राहिले आमचे रोगेश सर आणि ज्योती मॅडम, तसेच मराठी विभागातील प्राध्यापक आमचे इथे उपस्थित आहेत, उपाध्ये मॅडम आहेत, महाजन सर आहेत, आणि हिंदी विभागाचे आमचे दोन सर, जरा नाव लक्षात नाही, हा अतुल सर, हे उपस्थित राहिले. तसेच हिंदी विभागाचे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लोहार सर, खरं म्हणजे ते तर आमचेच आहेत म्हणून आम्ही त्यांना वेगळं मानत नाही. हा आमचे अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक आदरणीय सूर्यवंशी सर, यासोबतच साहित्य भारती चे आमचे सर्व सदस्य गण, आता प्रत्येकाचं नाव वेगवेगळं घेत नाही मी, कारण साहित्य भारती शब्द आहे तो आपल्या सर्वांच्या मुळे हा सर्व आभास पटलावर किंवा आभास जे काही आज कालिदासाचं निर्माण झालेलं आहे. तसेच आमचे विद्यार्थी, कारण हे विद्यार्थी आमच्या बी एड कॉलेजच्या प्राध्यापिका म्हणजे सर्वजण इथे आलेले आहेत, विशेष करून विद्यार्थी, कारण हे विद्यार्थी जर नाही आले असते. आणि मला आज आनंद आहे की काही सायन्स चे आहेत, काही कॉमर्स चे आहेत आणि काही संस्कृत चे आहेत, सर्व विद्यार्थी इथे आलेले आहेत. तुम्ही जर आलो नसतो तर आज तुम्हाला कालिदास माहिती झाली नसते ना कालिदासाबद्दलची, तर आज तुम्हाला थोडीफार कळलं कालिदासाबद्दलची माहिती झाली. विशेष म्हणजे आमच्या विभाग प्रमुख नेहमीच सांगत राहतात आपण असं करू, आपण तसं करू, आपण हे करू, आणि यासोबतच आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतो. आमचे माजी प्राचार्यांचेही आम्हाला नेहमी आशीर्वाद असायचे आणि नवीन प्राचार्यांचेही आशीर्वाद राहतील याबद्दल मला शंका नाही. आणि आमचे अध्यक्ष आदरणीय प्रज्ञावंत नंदकुमारजी मेंढाळे, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि ज्यांच्या प्रेरणेने आम्ही संस्कृत काय पूर्ण महाविद्यालयासाठी सतत कार्य करीत राहतो. पुनश्च एकदा आदरणीय विशेष करून आमचे प्रमुख वक्ते देशपांडे सरांचा मी महाविद्यालयाच्या वतीने, संस्कृत विभागाच्या वतीने आणि साहित्य भारतीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच आदरणीय दादांचाही, सर्व पाहुण्यांचाही. आणि आपण असेच येत राहा, जेव्हा जेव्हा आम्ही आपल्याला आमंत्रित करणार तर आणि मार्गदर्शन देत राहा आदरणीय अध्यक्षांच्या परवानगीने. या कार्यक्रमाला संपवित आहे, परंतु तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे की आपण एक सामूहिक फोटो घेऊया. थोडस लवकर आपण इथे समोर आला तर एक सामूहिक चित्र आपल्या सर्वांच आपल्याला घेता येईल. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो.
4: श्रोतेहो, आताच आपण खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मोजू जेठा महाविद्यालय जळगाव स्वायत्त आणि साहित्य भारती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम ऐकलात. आता ऐकूया पुढील